श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय

दिनांक 2 आश्विन शके 1948 अर्थात 24 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 10 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारणसभेत मी सुनित्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

केदार प्रभाकर यांनी संगीतबद्ध केलेला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. गायक कलाकार होते अजित कडकडे. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं गौतम सुत्रावे यांचं गीत. गायलं होतं पुष्पा पागधरे यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा आणि अनूप जलोटा यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं भक्तिगीत. संगीतकार अमीन संगीत.

समूह स्वरातली देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. गीतकार आणि संगीतकार होते विनयचंद्र मौद्गल्य. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया बीज प्रक्रिया याविषयीची माहिती. वाचनस्वर आहे ऋचा गद्रे यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीनं बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक आहे. बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसंच बियाण्यांची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी आणि रोपं सतेज, निरोगी आणि जोमदार वाढण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते, याला बीज प्रक्रिया म्हणतात. या बीज प्रक्रियेचे फायदे म्हणजे जमिनीतून आणि बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोपं सतेज आणि जोमदार होतात, पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मंडळी, रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करताना बियाण्याला पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यावं. तसंच शिफारशीनुसार 1 किलो बियाण्याला लागणारं बुरशीनाशक घेऊन ते बियाण्याला चोळावं. ही बीज प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत. ही बीज प्रक्रिया करताना काय करावं तर 10 किलो बियाणं आणि त्याला 100 मिलीलिटर पाणी या प्रमाणात बीज प्रक्रिया ड्रममध्ये करावी. बुरशीनाशक शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रिया ड्रममध्ये टाकून एकूण 30 ते 40 वेळा फिरवावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. भुईमूग, सोयाबीन इत्यादी पातळ साल असणाऱ्या बियाण्याच्या बाबतीत बीज प्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन किंवा बुरशीनाशकांचे घट्ट द्रावण करावं आणि बीज प्रक्रिया करताना बियाण्याचं टर्फल निघणार नाही याची काळजी घ्यावी. याचबरोबर मंडळी, ट्रायकोडर्मा जीवाणूची देखील प्रक्रिया केली जाते. हे जीवाणू जमिनीत सेंद्रिय पदार्थांवर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि इतर रोगजीवाणूंची वाढ नियंत्रित करतात. तसंच इतर अनावश्यक बुरशीवर परोपजीवी पद्धतीने जगतं आणि पेशीद्वारे काही उत्सर्जक सोडून रोगजीवाणूंचे धागे नष्ट करून बीजाणू कमकुवत बनवतं, त्यामुळे त्यांची उगवण क्षमता कमी होते. अशा तऱ्हेने या जीवाणूंच्या वापराने जमिनीद्वारा होणाऱ्या रोगांचं प्रभावी नियंत्रण होऊ शकतं. या जीवाणू संवर्धनांची बीज प्रक्रिया करताना 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन 10 किलो बियाण्यासाठी वापरावं. 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावं. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्याला हळुवारपणे लावावं अथवा बियाणं ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावं. त्यानंतर बियाणं सावलीत सुकवावं. बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. या जीवाणू संवर्धनाचे फायदे कोणते आहेत तर यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते, बियाण्याद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात, रोपांना अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला होतो, रोपं जोमदार आणि निरोगी वाढतात, कडधान्य आणि गळीताधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये जीवाणूंची वाढ होऊन हवेतील नत्राचं स्थिरीकरण होतं आणि ते पिकांना उपलब्ध करून दिलं जातं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपण आपलं उत्पादन वाढवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.

कृषीवाणी कार्यक्रमात बीजप्रक्रिया याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करू 2:00 वाजता. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहारतज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहते. आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात? रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं? तर तेल आलं गुड फॅट्समध्ये. अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते, तर तेल आलं. तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये. ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे. पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे? क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय? हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ते आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे. तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
1: हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
2: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे? तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात

0: प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्या सोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मगाशी तेलाबद्दल बोललो, मग इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो? प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं, म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते परत वापरतो. जर का आपण भाजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं, मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि रानोजी हे 3 नरवाघ सध्या सक्रिय आहेत. त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, रानोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंददायी चित्रासोबतच चिंतेचाही एक पैलू समोर आला आहे. चांदोली परिसरातील गावांच्या हद्दीत वाघांचा वावर वाढू लागल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरेढोरे, शेती आणि मानवी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता

0: वाढत आहे. स्थानिकांच्या मते वाघांची संख्या अचानक वाढल्याने संभ्रम निर्माण झाला असून वन विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रभावी जनजागृती करावी, तसेच वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून गावामध्ये सतर्कता वाढवावी. तज्ज्ञांचं मतही याच दिशेने आहे. त्यांच्या मते वाघांचं संवर्धन अत्यंत आवश्यक असलं तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, जनजागृती करणं आणि आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 10 पोहोचणं ही वनसंवर्धनाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असली तरी संवर्धन आणि लोकसुरक्षा या दोन्हींचा समतोल राखणे ही वनविभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबद्दल पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 आणि 30 झालेत. श्रोतेहो रूपरेषा काही क्षणातच.
4: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
3: श्रोतेहो आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:45 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद ऐकाल. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 ऐकाल कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद. लेखन राजेंद्र कुमार घाग यांचं. सहभाग आहे रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा. निवेदन विद्या तावडे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

7:15 वाजता अर्थविशेष आणि 7:30 वाजता किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 7:15 वाजता सुगम संगीत, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:20 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मुलतानी आम्ही प्रसारित करू. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: गणपतीबाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस। HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या।
6: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा। गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत। इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
5: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
6: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
5: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित।
7: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण शारदा मातांची कथा ऐकतोय. तेव्हा शारदामणी आणि कादंबिनी या दोघी मुली आणि प्रसन्नकुमार उमेशचंद्र, कालीकुमार, वरदा प्रसन्न आणि अभयचरण ही पाच मुलं, असा मोठा प्रपंच होता या कुटुंबाचा. सर्व मुलं जी होती ती अत्यंत शांत, सोशिक आणि समंजस होती. अर्थातच ही जी मुलगी होती क्षेमंकरी, जिला सारू म्हणून नाव पडलं, टोपण नाव, ही तर अत्यंत सालस, शांत आणि सोशिक होती. तिची वृत्ती पण सेवाभावी होती. लहान भावंडांना मायेनं सांभाळायची आणि तिच्या जाणतेपणाचं आईला कौतुकही वाटायचं. ती प्रेमात आली की तिला जवळ घ्यायची आणि म्हणायची, दमलीस ना सोने, किती काम करशील तू एकटी, किती लहान आहेस आणि किती समंजस आहे. ते ऐकलं की या मुलीला खुदकन हसू फुटायचं. मनाशीच ती म्हणायची, एकटी कुठली, माझी दुसरी आई असते ना सोबत, असेल माझ्याच वयाची, सावळी, तपोऱ्या डोळ्यांची. जेव्हा ती मला दिसते ना तेव्हा ती अगदी झऱ्यासारखी खळखळून हसत असते. म्हणजे या मुलीला सांगायचं होतं की देवीच माझ्याबरोबर असते, तिलाच ती आई मानते आणि तिचं रूप तिच्याबरोबर सतत असतं. म्हणजे असा हा दैवी साक्षात्कार किंवा ईश्वरी चमत्कार सारूबरोबर ती लहानपणापासून होता. आणि जवळ केव्हा कुणी नसायचं तेव्हा ती सतत जवळ असायची. कुणाची चाहूल लागली की पाण्यातल्या मासळीसारखी ती प्रतिमा नाहीशी व्हायची आणि ती छोट्या सारूच्या कानात गुणगुणायची की जाते बरं का मी, आता पुन्हा येईनच, तू फक्त आठवण काढ, मी येईनच. साधारणपणे हा जो 1853 वगैरे काळ होता

कंपनी सरकार होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार भारतावरती राज्य करत होतं. कलकत्ता ही त्यांची राजधानी होती, त्यामुळे कलकत्ता आणि बंगाल हा प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेला मुलुख होता आणि त्यांच्यावरती त्यांची दीर्घकालीन सत्ता होती. इंग्रज आले की शिक्षण आलं, तर त्यामुळे बंगालमध्ये शिक्षणाची चळवळ सर्वप्रथम रुजली गेली. त्यावेळेला बंगाल आणि मुंबई म्हणजे दख्खन प्रांताचा गव्हर्नर जो होता एल्फिन्स्टन आणि कलकत्त्याचे गव्हर्नर, या दोघांनी मिळून शिक्षणाची मुहूर्तमेढ या दोन्ही शहरांमध्ये रोवली. कलकत्ता त्याच्यातून काही सुटलं नाही आणि त्याच वेळेला बंगालमध्ये स्त्री शिक्षणाचं पण वारं व्हायला लागलं ना. अर्थात हा काळ पूर्वीचा होता. स्त्रियांनी शिक्षण घेणं किंवा स्त्रियांना शिकवणं ही त्यावेळेला प्रथा मान्य नव्हती, समाजाच्या दृष्टीनंही निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळे शारदेला काही शाळेमध्ये जाता आलं नाही. पण माणसानं माणसासारखं कसं जगावं हे खऱ्या अर्थाचं जे जीवनाचं शिक्षण असतं हे तिला घरच्या शाळेतच मिळालं. एकदा काय झालं, ते ज्या आमोदर नदीच्या काठी राहत होते त्या जयराम वाटीला दुष्काळाचा खूप मोठा फटका बसला.

0: दृष्टीने निषिद्ध गोष्ट होती, त्यामुळे शारदेला काही शाळेमध्ये जाता आलं नाही. पण माणसानं माणसासारखं कसं जगावं हे खऱ्या अर्थाचं जे जीवनाचं शिक्षण असतं हे तिला घरच्या शाळेतच मिळालं. एकदा काय झालं, ते ज्या आमोदर नदीच्या काठी राहत होते त्या जयराम वाटीला दुष्काळाचा खूप मोठा फटका बसला. पाऊसच आला नाही, पावसानं दडी मारली आणि सूर्य आग ओकायला लागला. जे बी पेरलेलं होतं शेतामध्ये ते अंकुरायच्याऐवजी जळून गेलं आणि सगळ्या मुलखाची बंगालची अन्नान्न दशा झाली. तेव्हा या शारदेच्या वडिलांनी घरात साठवून ठेवलेला जो काही सगळा धान्यसाठा होता तो बाहेर काढला. तो असा काही भरपूर होता असं नाही, परंतु चार दिवस का होईना आजूबाजूचे जे भुकेलेले आहेत त्यांच्या पोटी गोळाभर अन्न जाईल अशा भावनेनं त्यांच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत खिचडीचा हंडा चुलीवरती चढवलेला असायचा. आणि ही छोटी सारू घरामध्ये जो येईल जाईल जो मागेल त्याला मायेनं दोन घास वाढवायची. त्याग आहे याच्यामध्ये, प्रेम आहे, माणुसकी आहे, यांचे धडे शाळेत न जाताही शिक्षण न घेताही या छोट्या मुलीला मिळत होते.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
3: प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
4: आकाशवाणी पुणे 7:07 झालेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता, प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या संकट काळात शासन पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून आवश्यक ती सर्व मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. खरीप हंगामातील पिकं हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यासाठी राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला मी कालच कल्पना दिली आहे, शनिवारपूर्वी आपला दुष्काळाचा जीआर देखील बाहेर पडेल आणि त्यानंतर आपण उपाययोजना देखील सुरू करू आणि शेतकऱ्यांना रबीचा हंगाम घेता येईल या दृष्टीने जी काही मदत करायची आहे ती मदत करणं असेल, त्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं असेल, जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्था करणं असेल, या सगळ्या गोष्टी राज्य सरकार करेल. आपण कर्जमाफी केली आहे, तीही इफेक्टिव्हली राबवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याही दृष्टीने पुढचं कार्य जे आहे ते आम्ही करू. जी काही थेट आपल्याला आर्थिक मदत करायची आहे ती मदत देखील आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून काही ना काही दिलासा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
0: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील दुष्काळाचा शासन गांभीर्यानं विचार करत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या चितोडा इथं बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसानं दडी मारल्यानं विदर्भातील सोयाबीन, मका, कपाशी, उडीद, मूग या सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शासन निर्णय जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची तसंच पाणी परिस्थितीची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही काल नाशिक जिल्ह्यातील विविध भागात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नागपूरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. काल मुंबईत आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन स्पेस या संस्थेविषयी.
1: अंतराळ क्षेत्र आता भारतीय खासगी नवोपक्रमांसाठी एक खुलं क्षेत्र बनलं आहे. अंतराळात खासगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी सरकारनं 2020 मध्ये एक स्वायत्त एकल खिडकी संस्था म्हणून इनस्पेसची स्थापना केली. ही संस्था खासगी संस्थांना प्रक्षेपक आणि उपग्रह निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या मिळवून देणं तसंच निर्मितीपासून ते डेटा विक्रीपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीतल्या कार्यांना प्रोत्साहन देऊन नियमन करण्याचं काम करते. भारतीय अंतराळ स्टार्टअप आता प्रक्षेपक आणि उपग्रहांची निर्मिती करतात. याबरोबरच इस्रोचं कार्यही सुरू असून ही संस्था वैज्ञानिक आणि सामरिक मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे.
0: 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राज्यभरातील पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येत आहे अशी माहिती कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी दिली. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका तसंच प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पुण्यातील वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्यासह देश आणि परदेशातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. गेले 10 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात शहरातल्या प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मानाचे 5 गणपती तसंच विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणे शहरासह परिसरातून नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत. दरम्यान उद्या 25 तारखेला अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आणि महापालिका प्रशासनानं विशेष नियोजन केलं असून अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पडण्यासाठी पुणे पोलीसही सज्ज झाले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवर्सद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर ड्रोन्सच्या माध्यमातूनही मिरवणुकीचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी सुमारे 10,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्पविश्वातली एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी नोंद समोर आली आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्गातील सर्प वैविध्य आणि त्यातल्या अनोख्या रंग वैविध्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच पावशी गावात ही पांढऱ्या रंगाची अल्बिनो मणार आढळून आली. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली आहे. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील आणि वनपाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मणार हा विषारी साप असून त्याचं शास्त्रीय नाव बुंगारस कॅर्युलियस आहे. सामान्यतः काळसर किंवा निळसर काळ्या रंगाचा असणारा मणार अल्बिनो अवस्थेत पांढऱ्या रंगाचा दिसतो. पूर्ण अल्बिनिझम मध्ये डोळ्यांमध्ये सुद्धा रंगद्रव्याचा अभाव असल्यानं डोळे लालसर दिसू शकतात. अल्बिनिझम ही अनुवंशिक रंगद्रव्याच्या कमतरतेशी संबंधित अवस्था आहे. ल्युसिस्टिक आणि अल्बिनो सापांमधला फरक ओळखणं वैज्ञानिक नोंदींसाठी महत्वाचं आहे असं डॉक्टर योगेश कोळी यांनी सांगितलं. सिंधुदुर्गातली ही दुर्मिळ नोंद जिल्ह्याच्या सर्प वैविध्य आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरली आहे एवढं मात्र नक्की. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिनास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीनाला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत

0: 12 पदकांसह भारत पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. सांगली आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध भागात काल दुपारी मेघगर्जनेसह पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात एका शेतमजुरावर वीज कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. हवामान. राज्याच्या विविध भागात आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता, प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:20 झालेत. काही क्षणातच दिनविशेष.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
3: डॉक्टर येऊ का?
4: या काका या. कुठल्या दातांना आमची आठवण काढली?
3: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
4: बोला.
3: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे. तो म्हणतोय रूट कॅनल करूनही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
4: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते. आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा, आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज कोक्या इलाज तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच, आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी Z+ सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
5: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000. दात

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे ठळक दिनविशेष. आज 24 सप्टेंबर. 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1932 पुणे करारावर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी सह्या केल्या. 1960 अणुशक्तीवर चालणाऱ्या USS इंटरप्राइज या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचं जलावतरण झालं. 1995 मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला. 2007 कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं T20 विश्वकप जिंकला होता. श्रोते हो, आज कवी दासोपंत यांचा जन्मदिवस आहे. तसंच मॅडम कामा, चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते नाट्यशिक्षक केशव त्र्यंबकराव दाते आणि प्राच्य विद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे जन्मदिवस आहेत. लेखक, शब्दकोशकार आणि अनुवादक श्रीपाद जोशी यांचा आज स्मृतिदिन आहे. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, भविष्यातील महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. वाढती वाहतूक, शहरीकरण आणि औद्योगिक विस्तार यांचा विचार करून रस्ते आणि महामार्गांचं नियोजन करणं आवश्यक आहे. पुणे रिंग रोड, सागरी सेतू तसंच राज्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यासोबतच राज्यातील विविध भागांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या प्रकल्पातील नियोजन, तांत्रिक बाबी, आव्हानं आणि भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचं नियोजन याबाबत आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आपण आमंत्रित केलंय. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते.
1: सर, 2047 विकसित महाराष्ट्रमध्ये MSRDC काय उद्दिष्ट असतील?
2: 2047 मी म्हटल्याप्रमाणे 6,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवेज या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधून पूर्ण करणं आणि राज्याचा प्रत्येक जिल्हा हा एक्सप्रेसवेने कनेक्ट करणं हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
1: नक्कीच सर, रोजगार निर्मिती होईल. आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
2: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
2: पहिला कनेक्टर वांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे काटर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर 4 कनेक्टर आणि मुख्य जी सीलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028

0: पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत, तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाईड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो, तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ज्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं, 405 किलोमीटर लांबीतलं, म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ॲक्टिवेट होईल 405 किलोमीटरची सप्टेंबर 2026 पर्यंत. आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे, ते आम्ही डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्समध्ये राहील.
1: अच्छा.
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4,800 कॅमेराज असतील 700 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावरून जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रीडर, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहेत.
1: बरं.
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ते आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं.
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे म्हणजे ही ITMS सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, ITMS सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायोलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय आता स्पीड लिमिट्स घालून दिले आहेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं आहे स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतं आहे का? कारण कसं आहे, समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं, तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे, तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आत स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो तिथे टोल
1: स्टेशन
0: भोंगा वाजतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढा वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं आरटीओ
1: कडून.
0: अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता ITMS झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल.

0: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
1: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
0: आणि सर शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की काय या पुढे वाटचाल असेल MSRDCची आणि कशा पद्धतीने ती होईल?
1: MSRDCची वाटचाल आता एक्सप्रेसवे मध्ये तरी असणारच आहे, म्हणजे एक्सप्रेसवे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे MSRDCचं. ते 6000 किलोमीटरचं जे काही विजन सेट केलेलं आहे 2047 पर्यंत ते 6000 किलोमीटरचं विजन पूर्ण करण्यासाठी MSRDC निश्चित प्रयत्नशील असेल. सोबतच 9000 किलोमीटरपेक्षा जास्त प्लॅनिंग क्षेत्र MSRDCकडे दिलेलं आहे, तर या प्लॅनिंग क्षेत्राचा लवकरात लवकर म्हणजे अगदी ह्याचे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत लवकरात लवकर पूर्ण करून हे पब्लिश केले जातील डेव्हलपमेंट प्लॅन्स. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या डेव्हलपमेंट्स करता येणं शक्य आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आकर्षित करणं हा पण एक उद्दिष्ट आहे महामंडळाचं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आल्या की या ठिकाणी उद्योगधंदे वाढीस लागतील, रोजगार वाढलेला असेल आणि सोबतच GDP वाढण्यामध्ये मदत होईल. मग ते एक उद्दिष्ट आहे SPA माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकासामध्ये सहभागी होऊ. दुसरं आमच्याकडे ठाणा कल्याणमध्ये SRA क्लस्टरचं पण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे देण्यात आलेलं आहे, तर ते SRA क्लस्टरच्या माध्यमातून हे प्रोजेक्टसुद्धा म्हणजे 16 ठाण्यातले एक SRA क्लस्टर आहेत आणि 6 कल्याणमधले क्लस्टर्स आहेत, ते 22 SRAचे क्लस्टर्स जे आहेत हे सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी जे काही म्हणजे हॉटपेंट्स आहेत चाळी आहेत याचं रूपांतर अशा उंच बिल्डिंग्समध्ये असं होईल आणि लोकांना राहायची सुविधा पण त्या माध्यमातून निर्माण केली जाईल. आणि त्या योगे आणखीन या प्रोजेक्टसाठी जो आम्हाला रिव्हेन्यू लागतो आहे तो सुद्धा रिव्हेन्यू या प्रोजेक्टच्या माध्यमातून जनरेट होला जाईल. म्हणजे प्लॅनिंगच्या माध्यमातून SPAच्या माध्यमातून SRA क्लस्टरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक रिव्हेन्यू सोर्स जो आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी जनरेट करण्याचा MSRDCचा प्रयत्न राहील.
0: नक्कीच सर, आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र म्हणजे 2047 जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आपण त्या स्वप्नाकडे नक्कीच वाटचाल करताय. सर एक प्रश्न असा आहे की महामार्ग बांधले जात आहेत, एक्सप्रेसवे बांधले जात आहेत आणि ते बांधले गेलेले आहेत तर त्यावरची जी वाहतूक आहे म्हणजे जे वाहतूक चालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने सुरक्षित त्यांनी सुरक्षितता राखायची किंवा वेग मर्यादा असेल ती राखावी?
1: नाही, वाहतूक चालकांना म्हणजे एवढंच आव्हान असेल की जर वाहतूक चालकांनी महामार्गावरनं प्रवास करताना वाहतूक नियमांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं, वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत सगळ्याला माहिती आहे ते, अगदी जेव्हा ड्रायव्हर प्रिस्क्रिप्शन घेतो तेव्हा ड्रायव्हरला सगळे वाहतुकीचे नियम शिकवले जातात त्यानंतरच त्याला लायसन्स मिळतं. म्हणजे वाहतुकीच्या नियमाचं ज्ञान हे सगळ्यात असतं, हे प्रत्येकाने जर वाहतूक नियमांचं जर पालन केलं स्वतःच्या मनावरती जर ताबा ठेवला म्हणजे मेन वेगावरती जर नियंत्रण ठेवलं सगळ्यांनी वाहतूक नियमांचं जर पालन केलं तर असे महामार्ग अपघात शून्य होऊ शकतात. याच्यामध्ये आता बऱ्याचदा काय होतं की रस्त्याचा फॉल्ट आहे म्हणून अपघात झाला अशा घटना घडतात, पण असे जे आम्ही महामार्ग बांधतोय अगदी सुरुवातीपासून अभियांत्रिकीच्या दृष्टीने कुठलीही कसर आम्ही असे महामार्ग बांधताना ठेवत नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण रस्ते बांधतो अगदी म्हणजे 1970 जेव्हा दुष्काळ झाला होता त्यामध्ये बरेच रस्त्याची निर्मिती झाली त्या काळामध्ये, तर त्यावेळेस टप्प्याटप्प्याने रस्ते डेव्हलप केले गेले म्हणजे आधी मातीकाम झालं नंतर मग खडीकाम झालं टप्प्याटप्प्याने. तर या बाबतीत एक्सप्रेसच्या बाबतीत असं नाही आहे, आम्ही सुरुवातीपासून त्याचं व्यवस्थित इंजिनिअरिंग प्लॅन करून हे रस्ते बांधले असल्यामुळे इंजिनिअरिंगदृष्ट्या हे रस्ते खूप सुरक्षित रस्ते आहेत. फक्त वाहन चालकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, सोबतच वाहनांची काळजी करायला पाहिजे आणि सोबतच आपल्या कुटुंबियांची पण काळजी करायला पाहिजे. म्हणजे आपण जर काही म्हणजे वेगात वाहनं चालवलो अपघात केला समजा तर त्याचा फटका सगळ्यांना बसू शकतो, याचं भान ठेवून जर वाहतूक नियमांचं व्यवस्थित पालन करून जर वाहनं चालवली तर हा प्रवास जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित होईल.
0: नक्कीच सर, कारण फक्त रस्ते महत्वाचे नाही आहेत तर रस्त्यांवर चालणारी वाहनं आणि वाहन चालक यांच्या हातात पण खूप गोष्टी असतात, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या माध्यमातून आपण सांगितलं की घेतली पाहिजे. श्रोते हो, विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतची दिशा आजच्या संवादातून आपल्याला समजली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. श्रोते हो, सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सक्षम पायाभूत सुविधांच्या बळावर विकसित आणि समृद्ध

महाराष्ट्राच्या दिशेने आपली वाटचाल अशीच सुरू राहो हीच अपेक्षा. आजच्या दिलखुलाससाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 आणि 57 सेकंद झालेत. श्रोते हो, आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार याविषयीची माहिती देत असतात, मार्गदर्शन देत असतात. आजच्या भागातही डॉक्टर आबासाहेब गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. आणि डोळ्यांच्या नसांचे विकार या विषयावरची आपण माहिती घेत होतो, त्याविषयीचीच आणखी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यांच्या नसांचे विकार होण्याची कारणं आणि ते का होतात याविषयी सांगत होतो, आणि इतरही काही अवयवांना आजारी पडलेत, विकार झालाय म्हणून डोळ्यांवर कसा परिणाम होतो ते सांगत होतात. तर अजूनही काही अशी कारणं आहेत का?
4: जसं मी सांगितलं की मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, मागच्या भागात आपण बघितलं.
3: बरोबर.
4: तसंच गाठी जर होत असतील, मग त्या कॅन्सरस आहेत किंवा नाही तो भाग वेगळा, पण एक्स्ट्रा ग्रोथ जी आहे, एक्स्ट्रा मांस वृद्धी जी आहे किंवा मज्जेशी संबंधित काही ग्रोथ आहे आणि ते मेंदूमध्ये आपल्याला जाणवत असेल, तर त्या बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम मेंदूवरती तर होणारच आहे. साहजिकच आहे, मेंदूच्या त्या ज्या भागात ते गाठ वाढते ते सेंटर्स निकामी व्हायला लागतात, तो पार्ट खराब व्हायला लागतो, तो ज्या अवयवाशी निगडीत आहे त्या अवयवाच्या कामावरती परिणाम व्हायला लागतो, एकंदरीत शरीरावरती आपल्याला मेंदूच्या विकारांचा परिणाम दिसतो. कारण काय? ऊर्ध्वमूल अधक काय, वनस्पतीचं कसं असतं, जमिनीच्या खाली मूळ आहेत आणि बाकी वनस्पती वरती आहे. तसं मनुष्याच्या बाबतीत मात्र मूळ वरती आहे, म्हणजे डोकं हे शरीराचं मूळ आहे.
3: बरोबर.
4: त्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही काही परिणाम झाला तर त्याचा सगळ्या शरीरावरती परिणाम येतो.
3: बरोबर.
4: जवळच्या अवयवांवरती तर येतोच येतो, म्हणजे एखाद्या गाठीचा परिणाम स्वरूप ऐकायला कमी येणं, गाठींचा परिणाम स्वरूप वासच यायचा बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप दिसणंच बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप हात किंवा पायाच्या हालचाली बंद पडायला लागणं, गाठींचा स्वरूप पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसायला लागणं, इतके मोठे परिणाम आपल्याला जनरली गाठींच्या स्वरूपात दिसतात. आयुर्वेदात त्याचा इलाज आहे का नाही तर त्याचा इलाज करता येतो. बऱ्याचदा त्याचं निदान काय वेळेला विद्रती व्हायला लागतं, आभ्यंतर विद्रती हे निदान त्याचं असतं आणि त्याची ट्रीटमेंट केली की बऱ्याचदा आपल्याला त्या बाबतीत यश मिळायला लागतं. खरं तर आजार वाढणं, आजारानं एखादा अवयव खराब करणं हे आपल्या हातात नाही, पण निदान करून ट्रीटमेंट करणं आपल्या हातात आहे. ज्या वेळेला एखाद्या मेंदूशी संबंधित आजाराचं लक्षण दिसायला लागतं आणि तो अवयव, ती गाठ किंवा मेंदूचा तो आजार इतर ऑर्गनवरती परिणाम करतोय, तुम्हाला आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट करायला कुठेही पाबंदी किंवा बंधन नाही, ती नक्की घ्यावं. तुम्हाला इमर्जन्सी वाटत असेल तर घ्यावं, कारण ते इतकं अंगवळणी पडले ना आपल्या की ते सोडून आयुर्वेद किंवा इतर कुठल्या पॅथीचं काय घ्यायचं म्हणलं की आपल्याला वेगळं आणि विचित्र वाटायला लागतं. तर घ्यायला हरकत नाही, पण सेकंड ओपिनियन आयुर्वेदातले घेऊन जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला
3: दुसरे दुष्परिणाम
4: अजिबातच नाहीत. तर ते जर टाळता आलं किंवा आणि आपल्याला वेळ न घालवता जर ट्रीटमेंट केली गेली तर ह्या गाठींची ट्रीटमेंट करून त्याच्यामुळे जो डोळ्यावरती परिणाम येतो तो आपल्याला घालवता नक्की येऊ शकतो.
3: बरोबर. डॉक्टर, तुम्ही खरंच म्हणजे एवढे कारण आहेत की ज्याच्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांवर विकार निर्माण

0: होऊ शकतो. बरीच कारणं आहेत, त्यातली काही कारणं अजून आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: तर मग डॉक्टर, अजूनही डोळ्यांच्या नसांना काही विकार किंवा दोष उत्पन्न होण्यामागे काही कारणं आहेत का?
2: जसं ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतला रक्तस्राव सांगितला, मेंदूतल्या गाठी सांगितल्या,
0: बरोबर,
2: त्याच पद्धतीनं काही शारीरिक आजार पण आहेत ज्याचा परिणाम आपल्याला जनरली दिसत असतो. त्यातली दोन प्रामुख्यानं दिसतील म्हणजे हायपरटेन्शन आणि मधुमेह तर माहितीच आहे आपल्याला, त्याच्याबद्दल ओघात बोलीनच, पण आर्थरायटिस हा जो एक विकार आहे किंवा दुसरा टीबी नावाचा जो विकार आहे हा मेंदूवरती आणि डोळ्यावरती प्रचंड परिणाम करतो.
0: बापरे,
2: खरं तर बऱ्याच वेळेला
0: असं वाटत नाही ना आर्थरायटिसचा
2: परिणाम येतो, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघत असाल म्हणजे वाताचे विकार असतील, आर्थरायटिस झालाय तर डोळ्यांना सूज येते, नसांना सूज येते. डोळ्यांना ज्यावेळेला आर्थरायटिसच्या केसेसमध्ये सूज यायला लागते त्यावेळेला त्याचं एक निदान युव्हीआयटिस म्हणून आहे, तर ते केलं जातं. त्यात काय तर फ्रिक्वेंटली आर्थरायटिस असल्यामुळे फ्रिक्वेंटली त्याचे रिया अटॅक येतात. युव्हीएल ट्रॅक जो दिसण्यासाठी डोळ्यातला जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे, तो सुजून सुजून वारंवार सूज अपडाऊन होऊन तो खराब होतो. मागच्या नसांवर वारंवार सुजून नसा खराब होतात आणि कायमचं अंधत्व येतं. तसंच ह्या आर्थरायटिस रक्तात वात असेल तर जसा डोळ्यावरती परिणाम करतो तसा आज तो मेंदूवरती करतो, आणि मेंदूवरती परिणाम केल्यानंतर अकाली म्हणजे आपण म्हणतो ना वयवर्ष 80 आहे ऐकायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे दिसायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे त्यांची स्मृती कमी झालेली आहे. तसं हेच जर वयवर्ष 40 झालं तर ज्या वेळेला पराकोटीचा वात वाढायला लागतो, ज्या वेळेला प्रचंड ताणतणावाचा लाईफ आहे, ज्यावेळेला दिनचर्येचा काही भरोसा नाही, आणि अशा केसेसमध्ये जर वाताचे विकार मागे लागले आणि मेंदूवरती त्याचा परिणाम झाला तर तात्पुरत्या स्वरूपात बऱ्याच वेळेला पापण्यांची फडफड व्हायला लागणं, पापण्या पडणं आणि त्याच्यासोबतच काही लोकांना मागच्या नसांना सूज येऊन त्या नसा सुकायला लागतात, त्याला ऑप्टिक ॲट्रोपीही म्हणत असतात. म्हणजे रक्तातल्या वाताचा इतका मोठा गंभीर परिणाम आपल्या डोळ्यावरती होताना दिसत असतो. खरं तर याचा इलाज काय? याचा इलाज असा, म्हणजे कसा आहे, त्वचाविकार म्हटलं की काही लोकांना अंगाला खाज येते, काही लोकांना जांगड्यात खाज येते, काहींना बटकला येते, काहींना पोटाला येते, असं सांगता येईल का की हा त्वचा विकार आहे आणि तो इथंच त्याची लक्षणं दिसेल? असं नाही होत फारसं. व्यक्तीपरत्वे खाण्यापिण्याच्या हिशोबानं, रक्तदृष्टीच्या हिशोबानं तो अभिव्यक्त होतो, तसंच वातविकाराच्या बाबतीत आहे. आपण योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याची कॉम्प्लिकेशन आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: डॉक्टर, डोळ्यांच्या नसा खरंच किती नाजूक अवयव असणार, नाही का, त्या नसा किती नाजूक असणार, तर त्यांना विकार झाल्यावर त्रास होणारच, त्या विकाराची अजून काही कारण आहेत?
2: जसं मी आता मगाशी सांगितलं, आर्थरायटिसचा परिणाम आहे. हे आर्थरायटिसची जर ट्रीटमेंट आपण जर नाही केली तर मग नसा सुकतात. तसाच टीबीचा प्रकार आहे. टीबी हा विकार असा आहे, खरं तर आता प्रमाण त्याचं अत्यल्प झाले असं म्हणायला हरकत नाही,
0: तो बरा होण्यासारखा झाला, पूर्वी बरा होत नसे.
2: होतं काय, बरा होत नसं म्हणजे त्याची ट्रीटमेंट तशी होती, उपलब्ध नव्हती. आता ट्रीटमेंट उपलब्ध आहे, पण म्हणतो ना आपण की आजारापेक्षा उपाय भयंकर झाला, मग ह्याच्यात जीव वाचला जातो का? नाही.
0: हा,
2: तर टीबीच्या पेशंटमध्ये टीबीची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची केल्यानंतर, आणि ते खरंही आहे, आधी प्राण महत्वाचा मग नंतर बाकी गोष्टी, त्यामुळे जी ट्रीटमेंट केली जाते ते कदाचित आयुर्वेदिक औषधं घेत नसतील तर त्यांनी आधुनिक शास्त्राचे औषध घेतात तर ठीक पण आहे, कारण जीव वाचणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला टीबीच्या केसेसमध्ये जर ट्रीटमेंट योग्य वेळी केली गेली नाही, मग ती आधुनिक असो किंवा आयुर्वेदिक, कुठलीच ट्रीटमेंट केली गेली नाही तर प्राणाचा तर खेळ आहेच, पण तो मेंदूवरती परिणाम करतो आणि डोळ्याच्या नसांवरती तो परिणाम करणार आहे. नसा सुकायला लागलं हे लक्षण कशातनं लक्षात येतं? ह्या लोकांना बऱ्याच वेळेला साईड व्हिजन कमी होते, रात्रीचं दिसणं कमी व्हायला लागतं, पायाखालच्या वस्तू दिसत नाहीत, पण म्हणजे स्टेप्स लक्षात येत नाहीत आणि

0: ट्यूब्युलर व्हिजन होते, म्हणजे ज्या बाजूला बघू त्याच बाजूचं दिसतं, आजूबाजूचं दिसणं पूर्ण बंद व्हायला लागतं. तर ह्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतो. ह्या मोठ्या आजारांमुळे येणारे दुष्परिणाम टाळायचे जर असतील, मोठे व्हायटल ऑर्गन आपले शाबूत ठेवायचे असतील, तर योग्य वेळी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य निदान करून ट्रीटमेंट करावी लागेल. अन्यथा आपण ह्या विकारांमुळे डोळ्यावरचा परिणाम जो होतो तो टाळता येणार नाही. अशा केसेसमध्ये आपले डोळे जायची शक्यता तितकीच असते.
1: बरोबर.
0: त्यामुळे योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने चिकित्सा करणं महत्त्वाचं आहे,
1: गरजेचं आहे. तर डॉक्टर, गेल्या ह्या चार भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांच्या विकारांची कारणं आणि ते का होतात याविषयी खरंच खूप विस्तृत अशी माहिती दिलीत. अजूनही डोळ्यांच्या नसांच्या विकाराबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
5: नमस्ते
4: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
5: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी, सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
4: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणी साठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
5: अनेकदा मेळावा असं म्हटल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, ते त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurup

0: वाह.com.
1: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचं डिझाईन अशा पद्धतीने केलेलं आहे त्या इव्हेंटचं की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. विकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
0: श्रोते हो, बर्लिनमध्ये आणि लंडनमध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, शोध अनुरूप जोडीदाराचा.
5: डॉक्टर येऊ का?
6: या काका या. कुठल्या दातांना आमची आठवण काढली?
5: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
6: बोला.
5: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे. तो म्हणतोय रूट कॅनॉल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनॉल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
6: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनॉल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा, आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज को क्या इलाज, तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी Z+ सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
7: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96-04-09-95-00.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशिबीना देवीला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या वडनगर ते वाराणसी बाईक यात्रेतील सहभागींशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. यामध्ये सेवायात्रेतील सहभागी आपल्या या प्रवासात आलेले आपले अनुभवही पंतप्रधानांना सांगतील. सेवा संवाद, युवकांची भागीदारी, सामाजिक कल्याण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. 17 सप्टेंबरला ही सेवायात्रा सुरू झाली होती. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राबवण्यात येत असलेल्या व्यापक सेवा संकल्प अभियानाचा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसंदर्भात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि सेंट लुसियाचे परराष्ट्र मंत्री अल्वा बॅप्टिस्ट यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल L69 म्हणजेच विकसनशील देशांच्या आंतरक्षेत्रीय समूहाची आढावा बैठक पार पडली. जगभर होत असलेल्या अभूतपूर्व बदलांचा सर्वाधिक परिणाम जगाच्या दक्षिणेला असलेल्या अर्थात ग्लोबल साऊथमधील देशांवर होत असून याबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात संयुक्त राष्ट्र कमी पडत आहे. सध्या सुरू असलेले संघर्ष तसंच आंतरराष्ट्रीय शांततेला त्याचबरोबर सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची असमर्थता पाहता त्यामध्ये तातडीनं सुधारणा होण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असल्याचं डॉ जयशंकर या बैठकीला संबोधित करताना म्हणाले. सुरक्षा परिषदेच्या फेररचनेस दीर्घकाळापासून झालेल्या विलंबामुळे असमानता कायम राहिली आहे या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ काल MV केप दाओ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. या जहाजावरील 20 भारतीय प्रवाशांपैकी 19 जणांची सुटका करण्यात आली असून एका भारतीय नागरिकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयानं या भारतीयाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून ओमानच्या प्रशासनाशी संपर्कात असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या भागात व्यापारी जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ही चिंताजनक गोष्ट असल्याचं नमूद करत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गानं या भागात निर्माण झालेला तणाव दूर करून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या आपल्या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. रशिया आणि इराणकडून खनिज तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या कायद्याबाबत आपलं राष्ट्रहित आणि त्याबाबत वाटणाऱ्या चिंता भारतानं पुन्हा एकदा अमेरिकेपाशी बोलून दाखवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनिमित्त अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ जयशंकर यांनी या कायद्याबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंता स्पष्टपणे सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसह आखाती देश आणि युक्रेनमधील परिस्थिती या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा केली. भारत आणि अमेरिका आपल्या प्रादेशिक प्राधान्याच्या प्रमुख मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत असून दोन्ही देश आपली धोरणात्मक भागीदारी दृढ करत असल्याचं रुबिओ यांनी सांगितलं. भारतानं मुस्लिम सहकार्य संघटनेच्या तथाकथित जम्मू काश्मीर संपर्क समूहाच्या संयुक्त निवेदनात भारतावर केलेल्या निराधार आणि कोणतंही तथ्य नसलेल्या धादांत चुकीच्या टिप्पण्या फेटाळून लावल्या आहेत. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर शेरेबाजी करण्याचा OIC ला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचाही पुनरुच्चार केला आहे. मतदार यादी पुनरीक्षणासह सर्व निर्णय एकमतानं घेण्यात आले असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुमारे 40 नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासह अनेक निवडणूक

0: सुधारणा राबवण्यात आल्याची माहिती आयोगाच्या वतीनं देण्यात आली. कोणत्याही संस्थेतील विचारविनिमयाच्या प्रक्रियेत मतभेद आणि विविध निरीक्षणं असणं ही सामान्य बाब असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच्या निर्णय प्रक्रियेचाच तो एक भाग असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे. मागील 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक क्षेत्रातील आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांचं कामकाज येत्या रविवारी 27 तारखेला सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. बँकिंग संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. तसंच 26 आणि 27 तारीख हे साप्ताहिक सुट्टीचे वार असल्यानं ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घ्यावा असं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनानं केलं आहे. आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी प्रशासनानं 10 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना पकडल्यानंतर काही तासातच तो वसतिगृहातील खोलीत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणानंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना कामकाजापासून दूर ठेवण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआयआरनं सीमा सुरक्षा दलाच्या सहकार्यानं केलेल्या कारवाईत बांगलादेशातून चोरट्या मार्गानं आणण्यात आलेलं 12 किलो सोनं जप्त केलं. भारत बांगलादेश सीमेवरून होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. बांगलादेशला लागून असलेल्या बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील विविध ठिकाणांवरून हे 17 कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवरून जाणाऱ्या चालत्या प्रवासी बसला अचानक लागलेल्या आगीत किमान 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आग्र्याकडे जाणाऱ्या या बसमध्ये 35 प्रवासी होते. याबद्दल अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. अमेरिकेनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिसेंबरमध्ये मियामी इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी काल न्यूयॉर्क इथं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरो यांची भेट घेतल्यानंतर रुबिओ यांनी ही माहिती दिली. केवळ अध्यक्ष पुतीन यांच्याशीच नव्हे तर इतर जागतिक नेत्यांशीही संवाद साधण्याची अमेरिकेला संधी आहे असं आम्हाला वाटत असल्याचं रुबिओ म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आगेकूच सुरू आहे. वुशू या क्रीडा प्रकारात महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात रोशिबिना देवी हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धीनं रोशिबिना हिच्यावर 0-2 अशी मात केली. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. तत्पूर्वी काल भारोत्तोलनात मीराबाई चानूनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत महेश्वरी परिनाज धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्येही जयमीना याला कांस्य पदक मिळालं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ओडिशाच्या दक्षिणेकडे सरकला असून त्याच्या प्रभावामुळे ओडिशात अनेक ठिकाणी विशेष करून दक्षिण भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनानं जलद कृती दलाच्या 33 तुकड्या तैनात केल्या आहेत. दरम्यान आज पश्चिम बंगाल झारखंड तेलंगण छत्तीसगड तसंच महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशिबिना देवीला रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्स या

मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:40 आणि 42 सेकंद झालेत. आता कोकणची खाद्य संस्कृती कार्यक्रमात गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पाककृती ऐकूया. संवादिका आहेत पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। श्रोते हो नमस्कार, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, गेले काही आठवडे आपण गार्गी देवस्थळी यांच्याकडून काही पदार्थ कृती ऐकत आहोत, तर आजसुद्धा आम्ही त्यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे। आजसुद्धा त्या काही वेगळ्या पारंपरिक अशा काही पदार्थ कृती आपल्याला सांगणार आहेत। नमस्कार।
2: नमस्कार,
1: स्वागत आहे तुमचं। मी आता म्हटलंच असं की गेले काही दिवस आपण तुमच्याकडून छान छान रेसिपीज ऐकतोय, मला वाटतं त्या श्रोत्यांना सुद्धा नक्की आवडत असतील आणि आजही श्रोते वाट बघत असतील की काय नवीन ऐकायला मिळणार आहे।
2: नमस्कार। आज नाश्त्याची एक वेगळी रेसिपी जी माझ्या सासरी मी पहिल्यांदा खाल्ली ती मी तुम्हाला सांगते की पारवस पोहे।
1: बर,
2: पारवस कोवळं घ्यायचं आहे, याच्यासाठी त्याची साल काढून ते जाड किसणीवर किसून घ्यायचं आणि पोहे करताना तेल, मोहरी, जिरं ह्याची फोडणी करायची।
1: नेहमीच्या पोह्यांना करतो तशीच फोडणी करायची,
2: नेहमीच्या पोह्यांना करतो तशीच फोडणी करायची आहे, कढीपत्ता, मिरच्या वगैरे घालून त्याच्यावर हे किसलेले पारवस जे आहे ते त्याच्यावर घालायचे आणि भिजवलेले पोहे त्याच्यावर घालायचे, ते छान परतायचं, मीठ साखर आपल्या चवीनुसार त्याच्यात घालायचे, बाकी ह्याच्यात काही घालायची आवश्यकता नसते आणि त्या पारवशाचा जो वास आहे तो त्या पोह्यांना छान लागतो आणि खूप छान असे पोहे तयार होतात। एक वेगळा प्रकार आणि कांदा लसूण शिवाय तुम्ही हे एक नाश्त्यासाठी म्हणून करू शकता। तसंच या पारवशापासून तुम्ही भरीत, पारवशाची भजी पण केली जातात, हे वेगळे प्रकार अजून करतो, फक्त पोहे फार केले जात नाही, तर ती रेसिपी तुमच्याशी मला शेअर करायची आहे।
1: बरोबर। आणि आत्ता बघितलं तर घरोघरी पडवळ, पारोस, दोडका हे घरोघरी कोकणामध्ये होत असतं, यानंतर काय सांगाल?
2: यानंतर चटणीच्या रेसिपीज मी तुम्हाला सांगते की आता पितृपक्षात वगैरे केलं जातं किंवा आपल्याकडे श्राद्ध महाळ असेल तर आवर्जून आवळकाठी केली जाते। तर आवळकाठी म्हणजे थोडक्यात वाळवलेले आवळे जे असतात त्याला आवळकाठी म्हणतो। आता जर ते उपलब्ध नसतील तर तुम्ही आवळा सुपारी वापरू शकता। तर आवळकाठी निवडून त्याच्यातल्या बिया काढून ती गरम पाण्यात भिजत घालायची, त्यात मीठ, मिरी आणि जिरं घालून ती वाटायची आहे आणि हे वाटून झालेलं जे आहे त्याच्यात दही घालायचे, आपली आवळकाठी तयार झाली।
1: अतिशय पौष्टिक आणि जिभेला चव आणणारी अशी ही आवळकाठी।
2: हो, आणि आपलं जड जेवण होतं तर त्या पित्तशामक अशी आवळकाठी आपण करू शकतो। अजून एक चटणीचीच रेसिपी, आमसुलाची चटणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। आमसुले भिजत घालून ठेवायचे, त्याच्यामध्येच वाटताना जिरं, हिंग आणि एखादी मिरची, मीठ, साखर हे सगळं वाटायचं आहे आणि ही आमसुलाची मस्त अशी चटणी तयार झाली।
1: अच्छा।
2: डाव्या बाजूला वाढता येईल अशी अजून एक रेसिपी आहे, केळ्याची कोशिंबीर। आता पिकलेल्या केळ्याचं आपण शिकरण वगैरे करतो पण त्याच पिकलेल्या केळ्याची कोशिंबीर सुद्धा करू शकतो। आता केळी चिरून घ्यायची आहेत, त्याच्यात दही घालायचंय, मीठ, साखर आणि तूप, जिरं आणि हिरव्या मिरच्या ह्याची फोडणी त्याला द्यायची आहे, अशी झटपट होणारी अशी पिकलेल्या केळ्यांची कोशिंबीर आपली तयार आहे।
1: बरोबर। मला वाटतं अशाच पद्धतीने चिबुडाची सुद्धा कोशिंबीर केली जाते। बरं, यानंतर काय सांगूया?
2: यानंतर माझ्या आजीची एक रेसिपी आहे, शेवग्याच्या शेंगांची भाजी।
1: बरं। बरेचदा आपण बघतो की आमटीमध्ये शेवगा टाकला जातो।
2: हो, आमटीमध्ये टाकला जातो, पिठल्यामध्ये घातला जातो किंवा शेव

0: शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते, पण शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची हे तुम्हाला सांगते. शेंगा आपण 4-5 तुकडे असे करून घ्यायचे, पाणी एका पातेल्यात उकळवायला ठेवायचं, त्याच्यात ह्या शेंगा घालायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्येच मीठ, हळद, तिखट हे घालायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे शेंगा शिजेपर्यंत.
1: बर,
0: आणि शेंगा शिजल्या की त्याच्यात गूळ घालायचा आहे.
1: अच्छा,
0: गूळसुद्धा व्यवस्थित घाला, कारण तुरटपणा असतो शेंगांना, तर त्याच्यात ह्या भाजीला गूळ व्यवस्थित लागतो. तर तो आपल्या अंदाजाने घाला आणि असं छान सगळं उकळी आली की ह्या उकळत्या पाण्यात आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे.
1: बर.
0: म्हणजे जसं आपण कुळथाच्या पिठल्याला पीठ वरून लावतो, तसंच ह्या भाजीला पाणी उकळताना त्याच्यावर तांदळाचं पीठ लावायचं आहे. आणि छान घट्टसर अशी, म्हणजे जशी घट्ट पिठलं किंवा उकड असतं त्या कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी व्हायला पाहिजे.
1: अच्छा,
0: आणि अशी तयार झालेली जी भाजी असेल, छान आपण पीठ लावलं की एक वाफ यायला पाहिजे. 10 ते 15 मिनटं ती छान झाकून ठेवा. आणि ही भाजी तयार झाली की परातीत किंवा एका ताटात अशी पसरवून ठेवा आणि ह्याला वरून हिंग मोहरीची फोडणी द्यायची
1: अरे वा.
0: आहे. ह्या भाजीविषयी आठवण, म्हणजे आम्ही कधी आजोळी गेलो राहायला तर आजी ही भाजी हमखास करून घालायची
1: अच्छा.
0: आणि आम्ही ती मधल्या वेळेचं खाणं म्हणून, म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी असेल नाश्त्याच्या वेळेला, तर ती भाजी आम्ही डिशमध्ये घेऊन खायचो आणि
1: अच्छा,
0: ह्याच्यावर ओलं खोबरं हे कायम
1: किती
0: असायचंच.
1: छान. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा उकळताना जे घातलं जातं, मीठ किंवा तिखट वगैरे, तर ते ॲब्झॉर्ब केलं जातं त्या शेंगेमध्ये, त्यामुळे त्याला सुद्धा एक वेगळी चव
0: हो
1: येत असेल त्या शेंगेला सुद्धा.
0: हो छानच लागते ही भाजी.
2: श्रोते हो, गार्गी देवस्थळी यांच्याकडून अजून काही पाककृती आपण ऐकणार आहोतच, पण तत्पूर्वी ऐकूया हे गाणं.

0: यानंतर काय सांगाल?
1: यानंतर कारल्याची कुरकुरीत भाजी.
0: साधारण बघितलं तर कारल्याची भाजी कुणाला आवडत नाही
1: हो.
0: पण तुमच्या नावावरून जरा इंटरेस्टेड वाटतंय की ती भाजी काहीतरी नक्की वेगळी असणार आहे.
1: नक्कीच. कारल्याची भाजी आपण खाताना सगळेच जण जरा नाखुश असतात, तर ही भाजी तुम्ही छान आवडीने खाल असं मला वाटतंय. कारली आपण काचऱ्या करून तो थोडासा मीठ लावून त्या ठेवून द्यायचा आणि ते मीठ लावून एक 10 मिनिटं तुम्ही झाकून ठेवल्या की नंतर त्या पिळून काढायचे पाणी आणि ह्या काचऱ्या तेलात तळून घ्यायच्या आहेत.
0: बरं.
1: आणि थोडंसं तेल लागतं, खूप आपण घ्यायचं नाही, थोड्या तेलात ह्या छान तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत. आणि हे सगळं तळून झाल्यावर जे उरलेलं तेल आहे त्याच्यातलंच फोडणीसाठी तेल ठेवायचं आहे शिल्लक. कढईत तेल, हिंग, मोहरी अशी फोडणी करायची आहे. त्याच्यात ह्या तळलेल्या ज्या काचऱ्या आहेत कारल्याच्या त्या पण त्याच्यावर घालायचं आहे. त्याच्यात सुकं खोबरं घाला किसून, किंवा ओलं खोबरं घातलं तरी चालेल, पण काचऱ्या पण तळल्या आहेत म्हणून त्याच्यात सुकं खोबरं घाला. आणि मीठ, साखर, तिखट हे वरून घालायचे, नुसती परतायची आहे मिक्स होईपर्यंत. आणि गॅस बंद करायचा आहे, म्हणजे ही परत शिजवायची वगैरे गरज नाही आहे. त्यामुळे अशी कुरकुरीत अशी भाजी कारल्याची तयार होईल.
0: नक्कीच मला वाटतं श्रोत्यांना ही आवडेल आणि ते नक्की करून बघतील.
1: पावसाळ्यात सगळीकडे अळू मोठ्या प्रमाणात उगवतं, तर त्या अळूपासून आपण एक वेगळा प्रकार करू शकतो, मसाला अळू. अळूची पानं धुवून बारीक चिरून घ्या, ती कुकरला छान शिजवून घ्या. अळू कुकरला शिजवताना त्याच्याबरोबर थोडेसे शेंगदाणे आणि चण्याची डाळ असंही घालण्यासाठी आपण शिजवून घेऊ शकतो.
0: फक्त ते शेंगदाणे आणि डाळ आपण आधी भिजत घातलेली असते.
1: हो.
0: आणि ती भिजवलेली म्हणजे पटकन शिजण्यासाठी.
1: हो हो. डाळ आणि शेंगदाणे आणि हे अळू शिजवून घ्यायचं आहे. आपण तेलाची फोडणी करायची नेहमीप्रमाणे, हिंग, हळद, मोहरी हे सगळं घालून. त्याच्यात हळद आणि तिखट घाला, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचे तुकडेही घालू शकता. काही जण ह्याच्यात सुक्या खोबऱ्याचे काप घालतात, त्याच्यानंतर काजूगर घालतात. म्हणजे हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो. मेन ह्याच्यात काय आहे तर गोडा मसाला, चिंच, गूळ आणि आपलं अळू दाणे हे जे काय आहे कॉम्बिनेशन हे महत्वाचं आहे. बाकी काजू वगैरे हे आपल्या आवडीप्रमाणे उपलब्धतेप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर फोडणी करून झाली, त्याच्यात आपण शिजलेलं अळू घोटून घालायचंय आणि शेंगदाणे आणि जी डाळ आहे चणा डाळ आपण घातलेली ती वेगळी तुम्ही अशीच त्याच्यात घालायची आहे. आणि याच्यात पाणी आपल्या अंदाजाप्रमाणे घाला. त्याला थोडंसं चण्याचं पीठ हे म्हणजे घट्टपणा येण्यासाठी त्याच्यात घाला. चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ आणि गोडा मसाला हे सगळं आपण घालायचंय. छान उकळू द्यायचं आहे आणि मस्त असं मसाला अळू आपलं तयार होईल.
0: म्हणजे असं छान अळू आणि भात मला वाटतं असा एकदम फक्कड बेत म्हणू शकतो आपण की जो कोकणामध्ये घरोघरी आपल्याला अळू हे केलं जातच, पण हे मसाला अळू आहे हे सुद्धा मला वाटतं एक छान चव त्याची असणार आहे.
1: हो. या चातुर्मासात आमच्या घरी आई नेहमी एक पदार्थ करायची जो पारंपरिक आहे आणि आम्हा सगळ्यांना तो खूप

0: आवडतो तर तांदळाची खांडवी.
1: बर,
0: त्यावेळेला तांदळाचा रवा काढला जायचा जात्यावर आणि त्यापासून ही करायची. पण आता आम्ही थोडा बदल केलाय त्याच्यात की इडलीचा रवा सहज उपलब्ध होतो, तर त्यापासून ही खांडवी कशी करायची, त्याला खांडपोळी पण म्हणतात, तर ती कशी करायची त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. 2 वाटी इडली रवा, 3 वाटी गूळ आणि ह्याच्यासाठी 5 भांडी पाणी लागतं. तर प्रथम हा रवा आहे तो तुपावर थोड्याशा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 5 भांडी पाणी आणि गूळ हे उकळवायला ठेवायचे दुसऱ्या पातेल्यात. याच्यातच मीठ, हळद, जायफळ किसून घालायचंय आणि आलंही किसून घालायचं आहे. आणि हळद आणि ओलं खोबरं हे सगळं त्या पाण्यात घालायचंय आणि पाण्याला उकळी आली की मग त्याच्यात जो भाजलेला रवा आहे तो घालायचा आहे आणि छान घोटायचं आहे ते. म्हणजे कुठेही गुठळ्या वगैरे होता कामा नाहीयेत, तर त्याच्यासाठी ते छान मिक्स करणं महत्वाचं आहे. आणि हे सगळं मिक्स करून झालं की शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. वाफ आली की हे छान शिजलेलं आहे आणि हे असं खांडवीचं मिश्रण हे आपण एका ट्रेला तूप लावून त्याच्यावर हे थापून घेऊ शकतो. आता ते थापताना सुद्धा तुम्ही ओलं खोबरं वरून घातलं तर छान लागतं. आपण हे शिजताना घातलेलंच आहे, थोडं वरून घाला आणि ताटाला तूप लावून किंवा ट्रेला तूप लावून त्यावर ह्या वड्या थापा आणि त्या चौकोनी आकारात छान पाडा. आणि ह्या खांडवी ही जी आहे ही तुपाबरोबर छान लागते. तर ही आपण एखाद्या दिवशी गोडाचं काहीतरी करायचं आहे तर त्यावेळेला करू शकतो. याचप्रमाणे उपासाची खांडवी सुद्धा वरीच्या तांदळापासून सुद्धा केली जाते. काही जण साध्या रव्यापासून पण खांडवी करतात, पण पारंपरिक जे आपले पदार्थ आहेत ते तांदळाच्या पासून केले जायचे तर ती जास्त छान लागते. आणि आलं व्यवस्थित घाला त्याच्यात,
1: त्याचा एक सुगंध आणि चव आल्याचे मला वाटतं हो छान येते. त्या खांडवीला
0: खूपच छान येते. आणि चातुर्मास असला की खांडवी शिवाय आमचा चातुर्मास किंवा नैवेद्य होत नाही, त्यामुळे ही एकदा नक्की करून बघा.
1: खरंच तर गार्गे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पारंपरिक असतील, काही वेगळ्या असतील की ज्याला आपण विस्मृतीत गेलेल्या पाककृती असं म्हणू शकतो, तर अशा खूप साऱ्या पाककृती तुम्ही सर्व श्रोत्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: आपण इथे मला बोलावलं आणि ह्या रेसिपी सांगायची संधी दिलीत त्याबद्दल आकाशवाणीचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकल्यात. संवादिका होत्या पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झाला. श्रोते हो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादरकर्त्या आहेत विवेक वानखडे.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं विशाल यांचं गीत आपण ऐकलं. ओम शांती ओम या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं विशाल शेखर यांचं.

अपने या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं सोनू निगम, जयेश गांधी आणि जसविंदर नरुला यांनी. श्रोतेहो, लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं शब्बीर अहमद यांचं गीत, चित्रपट अपना सपना मनी मनी.

0: मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे बेबी या चित्रपटातलं गीत. गीतरचना समीर यांची आणि संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट होता दिल का रिश्ता. श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य कार्यक्रमात आज ऐकूया अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रिया प्रभू मिराशे यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, काही माणसं अशी असतात की त्यांच्या आयुष्याची गोष्ट ऐकताना वाटतं, अरे एका व्यक्तीमध्ये एवढ्या सगळ्या कला कशा काय सामावल्या असतील. गृहिणी म्हणून संसार सांभाळता सांभाळता संगीताची साधना करणं, कविता लिहिणं आणि आकाशवाणीवर कविता सादर करणं, रंगमंचावर अभिनय करणं, भजनाची आवड जोपासत स्वतःचं भजन मंडळ उभं करणं आणि गेली 25 वर्ष त्या मंडळाचा प्रवास यशस्वीपणे सुरू ठेवणं, एवढंच नाही तर हस्तकला, शिवणकाम, लेखन, वाचन, मुलांसाठी विविध उपक्रम अशा कितीतरी गोष्टींमध्ये रमणारं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलं आहेत. त्या आहेत कणकवलीच्या अष्टपैलू कलाकार सुप्रिया प्रभू मिराशी. सुप्रियाताई, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की एवढे सगळ्या गोष्टी ह्या व्यक्तिमत्वात सामावलेल्या आहेत. कधी कधी अशी परिस्थिती आली की त्यांनी जे काम करावं लागेल ते त्यांनी केलं, पण कलेशी असलेली त्यांची नाळ मात्र त्यांनी कधीही तुटू दिली नाही. जवळपास 1900 कार्यक्रमांचा भजन प्रवास, अनेक स्पर्धांमधली पारितोषिकं, आकाशवाणीशी 4 दशकांचं नातं आणि आता नवदुर्गा भजन मंडळाचं यूट्यूब चॅनेल. सुप्रियाताई, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली?
1: खरं सांगायचं तर आमच्याच घरातून. कारण माझे वडील संगीत शिक्षक, काका कीर्तनकार, आईलाही तशी गाण्याची आवड होती, म्हणजे घरात गुणगुणायची. आणि हे सगळं म्हटलं तर पोटातूनच आणलं आहे. आणि आमच्या घरात संगीताचं गुरुकुल होतं, वडील चालवायचे. मग जी गाणं शिकायला मुलं यायची ती आमच्यातच भावंडांसारखी राहिली, वाढली, रियाज एकत्र केले, त्याच्यामुळे ते संस्कार आपोआप बिंबले मनावर.
0: म्हणजे संगीताचे संस्कार हे तुमच्या घरातच लहानपणापासून तुमच्या मनावर बिंबले. मग संगीत विशारद हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला?
1: काय झालं सांगते. मी लहानपणी जेव्हा आम्ही त्यावेळेला आत्तासारखे ते टॉईज वगैरे असं नव्हते, खेळणी आर्टिफिशियल नव्हती, नारळाचे छोटे छोटे बोंडे पडतात ते, खापऱ्या, दगड, पचीचा खेळ, सागरगोटे, असंच खेळ होते आमच्या वेळी. भातुकलीसुद्धा आत्ताही जशी रेडीमेड मिळते असं काही नव्हतं. तर विषय कुठून येतो की असं मी खेळत असताना ना उठ पंढरीच्या राया, मूळ डोक्यात संगीत शिरलं ते फक्त रेडिओमुळे. आणि ती रेडिओवरची गाणी ऐकून माझी जी उठ पंढरीच्या राया किंवा अशी मी गुणगुणायची, तर त्या खापऱ्यांनी खेळताना किंवा मी अगदी म्हणजे 5-6 वर्षाची असताना ते गायचे आणि ते गुणगुणताना माझ्या काकाने ऐकलं होतं. आणि मग काकांच्या मनात आलं की हिला संगीत शिकवलं पाहिजे. मग त्यांनी बाजारातून नवीन एक छोटा फ्रॉक आणला माझ्या साईजचा, मला म्हणाले हा घाल, आपण जायचं कुठे तर तात्यांच्या शाळेत. माझे वडील, आम्ही त्यांना तात्या म्हणतो, संगीत शिक्षक होते आणि ते दर आठवड्याला गुरुवार आणि शनिवार अशा 2 बैठका संगीतायतन देवगड हायस्कूलच्या त्या सेक्शनमध्ये घ्यायचे. आणि तिथे मला काका घेऊन गेले आणि मग मला ते गाणं म्हणायला सांगितलं. शंकर अनंत टेंगसे प्रिन्सिपॉल होते, PhD झालेले, संगीत अलंकार होते. आणि निर्भीडपणे मी ते गाणं म्हटलं आणि मग त्या टेंगसे सरनी तात्यांना सांगितलं, तात्या हिला काहीतरी शिकवा गाण्यातलं, ही काहीतरी करणार आहे.
0: मग तुम्ही पुढचं सगळं शिक्षण वडिलांकडे घेतलं की टेंगसे सरांकडे घेतलं?
1: नाही, टेंगसे सरनी काय केलं, माझ्या वडिलांना तिथे संगीत शिक्षक म्हणून नेमलंच. आणि गांधर्व महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र जे असतं ते टेंगसेंच्या अखत्यारीत त्यांच्या देखरेखीखाली तिथे सुरू केलं. त्यानंतर मग विद्यार्थी, त्याच्यात मी होते, मी 9व्या वर्षी प्रारंभिकची पहिली परीक्षा दिली. आणि मग 1980 म्हणजे मी शाळा 10वी वगैरे हे सगळं सांभाळून 80 मी विशारद झाले, वडिलांकडे शिकले. आमच्या जिल्ह्यातली पहिली महिला संगीत विशारद मी आहे आणि तो मान मला मिळाला.
0: अरे वा, खूप खूप अभिनंदन. हे तुमचं गाण्याविषयी झालं. गाण्याबरोबरच तुमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कविता. मग तुम्ही कविता लेखनाकडे कसं वळलात?
1: कविता ही भावना आहे
0: बरोबर,
1: पण खरं सांगायचं ना तर कोल्हापूरच्या मामानी मला केशवराव भोसले नाट्यगृहात सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे यांचं ती

0: फुलराणी हे नाटक प्रत्यक्ष मला बघायला मिळाल्यामुळे त्याच्यात जी बालकवींची कविता आहे ना, हिरवे हिरवे गार गालीचे, ते मला इतकं भावलं होतं की मला, मी 8वीला वगैरे होते, पण ते इतकं भावलं होतं की मी त्याच्यानंतर 4 कडवी त्याच्यापुढे माझी जोडली होती. ते आता लक्षात नाहीत, पण आमच्या श्रीराम अंक असतो शाळेचा, त्याच्यात ती बाईनी छापून दिली होती आणि शाबासकी पण दिली होती. वा, ही आमची नवीन फुलराणी म्हणून.
1: म्हणजे एवढ्या लहानपणापासून तुम्हाला
0: 8वीपासून गोडी होती. काय झालं माहितीये, एक मला अशी चारोळी सुचली होती शाळेतच की वणवण भटकलो पोटासाठी, झालो लाचार माणुसकीसाठी, पण माणसातला माणूस उरलाय कुठे, तो तर केव्हाच संपलाय माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी.
1: अरे वा.
0: आणि हे का सुचलं, तर मी 7वी मुलगी, 7 मुली म्हणजे मी थोडी उपेक्षित होते, नकुशी होते तेव्हा, की मुलगी आहे ना, काय करायची तिला शाळा शिकून. तेवढं असं नव्हतं की मुलींनी शिकावं, मुलींनी नोकऱ्या कराव्या, एवढं नव्हतं. 67 म्हणजे अगदी 67 नाही, पण 60 वर्ष मागे जाऊन जर बघितलं तर मुलींना शिक्षणाचं एवढं हे दिलं जात नव्हतं. जुजबी शिकवायचं, घरातलं काम आलं पाहिजे, लग्न करून दिलं की मोकळे झालो, तेवढंच करायचे पालक. त्याच्यानंतर मग मी लिहित गेले कविता.
1: मी तुम्हाला तेच विचारणार होते की तुम्ही 8वीत कविता लिहायला सुरुवात केलीत, त्यानंतर तुम्ही अनेक कविता केल्या असाल आणि तुमच्या कविता आकाशवाणीपर्यंत पोहोचल्या. कसं वाटलं तुम्हाला की आकाशवाणीने आपल्याला आपल्या कविता सादर करायला बोलावलंय? अर्थातच खूप आनंद झाला असेल.
0: आनंद म्हणजे आत्ताही तेवढाच होतोय, पण खरं सांगू का, तेव्हा मी अज्ञान जे असतं ना, ते अज्ञान आपल्याला खूप आजपर्यंत आनंद देतं नाही, पुढेपर्यंत देईल. अज्ञानात खूप गोष्टी छान लपलेल्या असतात. त्या कशा त्या सांगते, अगदी थोडक्यात सांगते. रेडिओ जेव्हा घराघरात वाजायचा, जे श्रीमंत होते त्यांच्याचकडे ट्रान्झिस्टर असायचे. शेजारच्या घरी गाणं लागलेलं असेल तर आम्ही कामं अभ्यास टाकून ऐकायचं. मग काय व्हायचं, गाणं मग हे काय असतं, जाऊन बघितलं तर एवढासा तो ट्रान्झिस्टरचा, तेव्हा आम्ही खोका म्हणायचो. आणि त्याच्यात माझे प्रश्न होते की ह्यात आवाज येतो, माणसं आपल्यासारखी बोलतात, गाणी म्हणतात, आम्ही घरात म्हणतो तशी, पण मग ही माणसं त्यात जातात कुठून, एवढासा रेडिओ, असले माझे विचित्र प्रश्न होते. आणि मग ती नावं घेतात, लता मंगेशकर गातायत किंवा कोणतरी, हां, ते टेकाडे भाऊजींचं, मग नाटकातली एवढी माणसं आत गेली कुठून, हा माझा प्रश्न अजूनही सतावत होता. आणि काय झालं, हे जेव्हा केंद्र झालं ना आपल्या रत्नागिरी, मग तेव्हा ना आमच्या गावातले मधुकर गोगटे म्हणून कीर्तनकार, तर ते निघाले होते आकाशवाणी केंद्र बघायला. मग माझे वडील काय म्हणाले त्यांना, मधू तू जातोस तर हिला पण न्यायचे, अजब प्रश्न असतात ज्याची उत्तरं आमच्याकडे नाही आहेत, तर हिला नेऊन दाखवून आण. त्यांच्याबरोबर मी इथे आले होते.
1: बर.
0: आणि मग तेव्हा मग आमच्या नोंदी होतातच ना बाहेर कशाला आलो, तर आम्ही केंद्र बघायला आलो असं लिहिलं होतं बाहेर. आणि मग इथे सुरेश भावे, शीला रणभिसे, किशोर सोमण अशी मंडळी होती तेव्हा.
1: बरोबर.
0: आणि सुबंधू त्रिवेदी म्हणून केंद्र निदेशक होते.
1: अगदी बरोबर.
0: आणि म्हणजे अगदी पहिलं सांगते,
1: इतकं सगळं लक्षात
0: हो हो, माझ्याकडे नोंदी असतात त्याच्या. आणि मग तुम्ही काय करता, तुम्ही मग ते त्यांनी कीर्तनाची नोंद केली गोपटे बुवांनी, आणि 5-1 कविता होत्या असतील, तरी पण मी धाडसान सांगितलं त्यांना मी कविता लिहिते. आणि नंतरच्या येणाऱ्या श्रावण महिन्यात की नाही त्यांचं पत्र आलं.
1: बर.
0: मी तेव्हा 9वीत. आणि झालं कसं, इंग्लिश. मग ते पत्र माझे वडील, आमच्याकडे हरिनाम सप्ताह होता देवगडला, आमचं विठ्ठल मंदिर आहे तिथे, सप्ताह सुरू असताना पोस्टमॅनने ते पत्र वडिलांकडे दिलं. म्हणाले काय माहिती, भारत सरकार म्हटल्यावर. मग ते शेजारी जोशी त्यांच्याकडे घेऊन गेले, ती शिकलेली मंडळी ना, मग त्यांनी ते वाचलं, म्हणाले तात्या अभिनंदन, तुमच्या मुलीला आकाशवाणीला बोलवलंय. म्हणजे तिथे काय करतात हेही मला माहीत नव्हतं. मी खरं सांगते, कविता वाचायच्या म्हणजे काय करायचं. मग त्या अण्णांचाच मुलगा रवी म्हणून टेप रेकॉर्डर घेऊन आला आमच्या घरी 4 दिवस. हां, वाज बघू तुझ्या कविता, मग तो रेकॉर्ड करायचा, माझा आवाज मला ऐकवायचा, बघ रेडिओसारखं ऐकू येतं की नाही, अजून माझा आवाज असा कर, जरा मोठा जरा कमी, हे त्यांनी करून घेतलं. आणि मग लक्षात आलं असं वाचायचं आहे आपण, म्हणजे तो पहिला गुरु तो माझा आकाशवाणीकडे येण्यापूर्वीचा. इथे आल्यानंतर मग शीला रणभिसे होत्या पहिल्या रेकॉर्डिंगला, त्यांनी ते केलं. मग त्या कविता झाल्या, ज्या काय 5-7 होत्या, 7 मिनिटाचा वेळ होता तेव्हा, ते झालं. त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांचं 6 महिन्यांनी आलं पत्र, तेव्हापासून मी इथे येते. त्यामुळे मनापासून सांगायचं तर, जसं माझं देवगड माहेर आहे तसं आकाशवाणी रत्नागिरी माझं माहेर आहे. आणि आज मला इथे कोरोनाच्या काळानंतर आज इथे येऊन खूप आनंद होतोय.
1: खूप छान, इतकी वर्ष तुमची आकाशवाणीशी नाळ जोडलेली आहे की जी लहानपणापासून तुम्ही मनात जपलेत, तेव्हा तुम्ही अगदी लहानपणापासून इथे कविता वाचन केले, अशी एखादी छोटीशी कविता आपल्या श्रोत्यांसाठी ऐकवाल का?
0: हो, मुलींसाठी जी कविता

0: सुचली आणि सहज लिहिली. पण कोमसापक उडाळ याने त्याला जागृती गीत म्हणून घोषित केलं. ती वाजते. जाग बालिके जाग, जाग बालिके जाग, कलियुगी या तुची फुलवी संस्कारांची बाग. जाग बालिके जाग, लक्ष्मी अहिल्या तारा मिळुनी जगदोद्धारा जीवाशी खेळुनी. लक्ष्मी अहिल्या तारा मिळुनी जगदोद्धारा जीवाशी खेळुनी. संस्थाने टिकवुनी रणी त्या यशस्वी जागोजाग. जाग बालिके जाग, कल्पना सुनीता भगिनी निवेदिता सिंधुताई समाज माता. भूषण ठरल्या भारतभूचे संस्कारांचे याग. जाग बालिके जाग.
1: मला वाटतं आपण कविता करतो ती जशी आपल्याला आनंद देते तशी ती इतरांनाही आनंद देते. कारण कवितेतून भावना ह्या हृदयीचे त्या हृदय पोचवायच्या असतात. अशीच तुमची एक साईबाबांवरची कविता जी चक्क गायिका उत्तरा केळकर यांनी गायली.
0: हो,
1: हा तुमच्या कवितेचा खरंच खूप मोठा सन्मान आहे. तुमच्या भावना काय होत्या? त्यांनी ती कविता कशी गायला घेतली? काय झालं
0: त्याचं एक थोडक्यात सांगायचं तर 2011 मधली गोष्ट आहे. माझं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन जेव्हा होतं तर मी दवाखान्यातून नुकती घरी आले होते आणि संगीतकार भगवंत नार्वेकर मुंबईचे त्यांचा मला फोन आला लँडलाईनवर की मॅडम तुमच्याकडे साईबाबांची कविता आहे का. आणि मी पटकन होय म्हटलं. होत्या माझ्याकडे दोन. होय म्हणताना मला हा विचार नाही आला की हे ह्याचं पुढे गाणं होणार आहे त्या योग्यतेची माझी कविता आहे की नाही हे काही डोक्यात नाही. आणि हो म्हटलं आणि मग म्हणाले पाठवा मला कविता. मग त्या रजिस्टर करून पोस्टाने त्यांना पाठवल्या लिहून आणि त्यातून त्यांनी ती निवडली कविता. मग ती उत्तराताईने गायली. मग त्या सीडीच्या सेलिब्रेशनला त्यांनी मला बोलवलं होतं दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या तिथे गेले होते मी. त्या निमित्ताने ओळख झाली, उत्तराताईंची झाली. श्रुतीताई सडोलीकर होत्या, सत्यशील देशपांडे होते, स्वतः भगवंतचे होते, सगळ्यांची ओळख झाली. बोलायला दिलं त्यांनी मनोगत. असा तो एक म्हणजे संस्मरणीय कार्यक्रम होता.
1: त्याच्या दोन ओळी

0: ही अरे अरे अशी ती होती.
1: खरंच खूप छान.
0: आणि त्यांनी पण खूप छान गायली.
1: तुमची गाण्याची आवड तुम्हाला भजन मंडळ सुरू करण्याकडे घेऊन गेली असं आपण म्हणूया. आणि तुम्ही तुमच्या कणकवलीमध्ये भजन मंडळाची स्थापना केली. कशी केली स्थापना, सुरुवात काय केलीत, आज तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहात?
0: पहिली सुरुवात म्हणजे डोक्यात अजूनही आहे माझ्या की पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी भारतभर पायी फिरून संगीताचा प्रसार आणि प्रचार केला. आम्ही त्यांच्या इतकं नाही करू शकत, पण तळागाळात कुणाला तरी त्याच्यातून रिलॅक्सेशन मिळावं, बरं वाटावं, करमणूक व्हावी, मन शांत व्हावं आणि कोणीतरी स्थिर व्हावा, याच्यासाठी ज्या मिळतील त्या बायका घेऊन आपण गाण्याचं कुठे ना कुठे बीज रोवायचं, म्हणजे तो त्यांचा वसा त्यांच्या इतका नाही पण थोडाफार पुढे न्यायचा, हे डोक्यात होतं. आणि मग 21 ऑगस्ट पलुसकर पुण्यतिथी 21 ऑगस्ट 1998 भजन सुरू केलं. ज्या कोण 3-4-5 बायका आल्या, पहिल्या दोघी बसलो, बघ गय असं बरं वाटतं आपण करूया का, हो मग मी माझ्या 2 मैत्रिणी बोलवते, तू तुझ्या 2 बोलव, असं आम्ही 5-6 बायका मिळून ते सुरू केलं. मग ते अभंग निवडणं, त्याला चाली लावणं, हे सगळं आपोआप त्यातनं झालं. मग आम्हाला ते माधव गावकर म्हणून गुरुजी भेटले, त्यांनी मला चाली लावून दिल्या, की माझी ताकद माहीत होती त्यांना गाण्याची, मला जमतील अशा चाली त्यांनी छान लावून दिल्या. त्यांनाच तबला वाजवायला सांगायचो आणि आम्ही बायका 9 जणी मग नवदुर्गा नावाचं भजन मंडळ सुरू केलं.
1: अरे वा,
0: की 9 शक्ती 1 होऊन काहीतरी चांगलं करूया समाजात. आणि ते करू शकले मी, त्याचा आनंद नक्कीच आहे. की ज्या बायकांना गाणं म्हणजे काय माहीत नाही, रेडिओवर ऐकायची पण आपलीच कामं करायची, कानात गाणं येतच नव्हतं कधी, अशा बायकांनासुद्धा घेऊन मंडळात मी म्हणजे 28 वर्ष आज सगळा प्रवास सुरू आहे. त्याच्यात ज्या समाधानी झाल्यात बायका आणि तो आनंद खरंच मोठा आहे.
1: तुम्ही आत्तापर्यंत 3000 भजनं केली, खूप मोठा टप्पा आहे हा. अनेक ठिकाणी तुम्हाला बक्षिसं मिळाली असतील, लोकांनी तुमचं कौतुक केलं असेल, पण तुम्हाला त्यातली सगळ्यात भावलेली गोष्ट कोणती आहे?
0: कामगार कल्याणच्या साहेबांनी अचानक बोलवलं, 2 दिवस आधी सांगितलं, म्हणजे तेव्हा स्पर्धा म्हणून जायची तयारी नसताना ते सांगितलं. पण बायकांनी ना 2-4-6 तास सुद्धा प्रॅक्टिस करायला वेळ दिला आणि आम्ही 1 नंबर घेतला कणकवली केंद्रावर. आणि त्या

0: जी पुढची जी स्पर्धा असते फायनल, ती होती पैठणमध्ये. पैठणला आम्ही जाऊ शकलो. त्याच बायकांना एवढा आनंद झाला की पैठण, औरंगाबाद हे वाटेत जे काय तीर्थाटन होतं ते सगळं त्यांना त्या निमित्तानं करायला मिळालं. आणि नाथांच्या समाधीकडे आमचं भजन झालं. हे खूप मोठं म्हणजे अविस्मरणीय घटना आहे.
1: साधनेचं फलित असं आपण म्हणायला
0: पाहिजे. नाही ते पुण्याही तेवढी कुठेतरी गुरूंची, आईबाबांची, सगळ्यांचीच उभी राहिली म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो.
1: आणि आता तर तुम्ही तुमचं युट्यूब चॅनलही सुरू केलेत, ते कसं काय सुरू केलं, त्याला कसा प्रतिसाद मिळतोय?
0: ते केलं म्हणजे काय, बायका थोड्या ऍक्टिव्ह मिळाल्या होत्या. पण तो एक प्रयोग मी करून बघितला. 53 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मग तेव्हा एकत्र प्रॅक्टिस करायची. ते आपण आपलं गाणं बघताना युट्यूबवर जो आनंद होता मिळालेला तो सगळ्यांनाच मिळाला. त्याच्यामुळे तेवढं करू शकले याचा आनंद नक्कीच आहे. आणि अजूनही करायची इच्छा आहे.
1: खूप छान. तुमचा जे उपक्रम आहे तुमच्या मनात ते तुम्ही साध्य करालच असं तुमच्याशी बोलताना मला जाणवतंय. आता आपली कविता झाली, भजन मंडळ झालं, आणि तुमचा अजून एक पैलू, अष्टपैलू व्यक्तिमत्व असं मी आधीच तुमच्याबद्दल म्हटलंय की तो पैलू आहे अभिनयाचा. तुम्ही अनेक लघुपट, एकपात्री प्रयोग, नाटकं, सिनेमात सुद्धा काम केलेत. अभिनयाकडे कसे वळला, त्याची आवड कशी निर्माण झाली, काय सांगाल त्याविषयी?
0: अभिनयाकडे वळले म्हणण्यापेक्षा वाटायचं मला नाटकात काम करायला मिळायला हवं. आणि काय झालं, एक दिवशी माझी मैत्रीण देवगडची ना वनिता महाडे, तिचे मिस्टर सुहास वरुणकर, ते दिग्दर्शन करायचे राज्य नाट्य स्पर्धेला एसटी महामंडळाच्या नाटकांचं. आणि माझे मिस्टर एसटीतच होते. त्याच्यामुळे मी नाही, पण मी त्यांना ना एक दिवशी घरी आले होते. त्यांना म्हटलं, ओ मरूच्या आधी म्हटलं माका एकदा तरी तोंडाक रंग लावू द्या, माका इच्छा नाटकात काम करूची. तर हो नक्कीच करणार म्हटलं. तुम्ही दिलात तर करणार, तुम्हाला विश्वास वाटला तर द्या. मग उलगुलान नावाचं एक आदिवासींच्या जीवनावरचं नाटक होतं. त्यांनी मला छोटासा रोल त्यात दिला. आणि छोटा म्हणजे मी अनुभवी नसल्यामुळे त्यांनी मला तो रोल दिला छोटा करायला. कशी करते ते बघूया. मग आपण स्किल दाखवले तर पुढे कामं मिळतात ना. मग तो रोल मिळाला. त्यावर्षी त्या नाटकाला पहिला नंबर आलाच होता. तो रोल कसा होता माहितीये का, एक आदिवासी बाई लेझिम घेऊन अशी तिथल्या तिथे नाचतीये आणि ते गाणं म्हणते आदिवासींचं. अ वेता

0: सर्व येले असं म्हणून ती नाचते. बाजूला ते आदिवासी फिरून ढोल वाजवून ते नाचतात, म्हणजे आदिवासी एक त्यांचं ते असतं ना काही सेलिब्रेशन, तसं टाईप ते दाखवायचं होतं आणि ते केलं मी. आणि त्याच्यानंतर नंबर आल्यावर ते म्हणाले हिला बोलू यायचं, पाठांतर वगैरे चांगलं असतं. पहिली ती तीन चारच वाक्य होती, ते मी भीत केलं होतं काम, पण मिळालं. नंतर मी 6 वर्ष त्या एसटीच्या नाटकात कामं केली, दरवर्षी एक बक्षीस मिळालं. ती आता वेळेचं गुणतो, चांगली वेळ आली नाही आपलं काम करून गेली एवढंच म्हणते. एक कोल्हापूरला एका नाटकाचे आमचे परीक्षक होते वाळुंजकर म्हणून, त्यांनी मला परेश मोकाशींच्या कुरूप या नावाच्या सिनेमात 2 सीनसाठी सांगितलं आणि ते मिळालं मला.
1: म्हणजे अशी तुमची चित्रपटात एंट्री झाली असं आपण म्हणूया.
0: हो, ती झाली. त्याच्यानंतर मग कुठून तरी फेसबुकला वगैरे बघतात ना, मग वृत्ती नावाचा एक साऊथच्या निर्मात्याचा सिनेमा होता, त्याच्यात मला बऱ्यापैकी मोठा रोल मिळाला आईचा, म्हणजे 4 सुना 4 मुलगे वगैरे असं ते केलं. नंतर 3 ऑफर्स पुण्याच्या युगंधर देशपांडे म्हणून कास्टिंग डिरेक्टर आहेत, त्यांनी त्याच्यात मला एक सीन दिला होता शेफाली शहांच्या बरोबर, तर तो झाला. आणि वृत्तीनंतर आता त्याच कास्टिंग डिरेक्टरनी तुंबाडची मंजुळामध्ये एक सीन मला दिला
1: आता लेटेस्ट.
0: लेटेस्ट,
1: वा वा वा वा.
0: आणि म्हणजे माझ्या आजारपणानंतर मिळालं, म्हटलं ठीक आहे, आजारातून उठायला एक चांगली संधी मिळते, करून टाकलं.
1: खूपच तुमचा छान प्रवास आहे आणि तुम्हाला संधी मिळत गेली, पण तुम्ही त्या संधीचं सोनं केलं आणि हे त्यातलं महत्वाचं आहे. आणि ते आपोआप होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्नांची जोड तर त्याला असावीच लागते. आणि तुम्ही ते साध्य केलं त्यासाठी तुमचं खरंच खूप अभिनंदन. तुम्ही अभिनयात आता चित्रपटापर्यंत येऊन पोहोचलायत, तर एखादी तुमच्या अभिनयाची झलक छोटीशी. तुम्ही कणकवलीच्या आहात, तिकडे मालवणी भाषा बोलली जाते, अगदी एक 4-5 वाक्यात आम्हाला ऐकायला आवडेल.
0: मालवणी मुलगी साधी, बहीण आणि भाऊ आहेत, भावाचं नाव आहे गोपाळ दादा, तिचं नाव सखू, सखला, मालवणीतून सखला म्हणतात. मी बाई एकला, गोपाळ दादाचा सखला. एकदा ह्यांनी मका सांगल्यानी, चल आपण बॉम्बेला जाऊया. आता ही भाषा कशी आहे मधली चाकरमान यांची. एकदा ह्यांनी मका सांगल्यानी, चल आपण बॉम्बेला जाऊया. मी बाई म्हटलं मी नाही येऊचंय मुंबई. कशा थय काय? मग माझी काकी सांगूक लागली, गो अशी काय नवरा बायको ना तुम्ही, गोवा वांगडा जाऊक नको. जाऊचा हिला ना. सखला मुंबईत गेला.

0: एष्टी चढली दोघाही जणा. एष्टी चढल्यावर काय म्हणता, एक असं जाडो माणूस इलो म्हणता, तिखट तिखट तिखट. सकल्याक वाटला हेने डब्बो बायकोन दिल्यान तर काय तिखट घालूचा इसारली की काय. तर म्हणता, ओ त्यांका आमच्या डब्यातला काहीतरी देऊया, हां तिखट मागतात ते. अगो चल, काय तुका कळत नाही, खुळग्या खायचा तिखट नाही तो तिकीट मागता. मुंबईत चाललो ना, मग एष्टीचं तिकीट काढूक नको, तिकीट मागता तो. खायचा खुळा, खैसून बायको मिळाली आणि काही धोंड गळ्यात पडली. मग आपली ती हिरमुसली होऊन बसली हो. परत ती मुंबईत उतरल्यानंतर म्हणते, अगे बाय मुंबई इली, खुळग्यासारखे वागू नका, माका कोण हसलो तर बघ सांगायला ठेवतोय. अय मुंबईत चांगला राहायचं असता, चांगला वागूचं असता. ती उतरली खाली, पिशवी घेतलं आणि गे बाय, हे एवढे चांगले रस्ते, रस्तेच आहेत ना का कोणच्या घरात इलं. खुळ्यासारख्या बोला नको, तुका सांगायला ठेवलंय. तिने चप्पल काढून हातात घेतली, तो आणखीन चिडला. अगो काय होता करत, चप्पल घाल पायात, पायात चप्पल घाल पहिली, मा का लोक असतली. झालं घर बघतीये, घर बघते गे बाय, कांडेपेटी सारी घरा, घराच होत नाही, काय म्हणतात एका बिल्डिंग. अगो बिल्डिंग नाही गो, बिल्डिंग म्हणतात ते का. हां खुळग्यासारख्या वागता, खैसून दोन गळ्यात पडली. करत करत ते घरी पोचले, रूम बघतो तर एवढीशी. आता रवायचा खय म्हणता, होय हीच माझी रूम, मी खाटीवर झोपतलंय, तू खाटीच्या खाली झोपायचा. अगे बाय मी नाही झोपचोय, माका माका घरात पोचवा, माका ह्या जमाचा नाही तुमचा. आमच्या दादाचं घर केवढा मोठा, ओ त्याचं बाथरूम बघितलात, माझ्या माहेरचा बाथरूम आहे ना, तेवढी पण तुमची ही रूम नाही, मी नाही असा रवाचोय. आणि मग झालं, घे शेजारनी बाई हडे घे, माका रे कोकण रेल्वेचं तिकीट काढून आण. ऐकलं, माका कोकण रेल्वेचं तिकीट काढून आण, माका घरात जाऊचा, हयसर राहूचं नाही माका, माका हे वेळ जाऊचो नाय. आमची घरं बघा जावा केवढी मोठी आहेत ती, अरे कोकणासारख्या सुख खय नाही, ख्याका मुंबईत येतात लोका बाबा, माका कळत नाही, देवा माका वाचव रे, माका माझ्या माहेराक जाऊन दे.
1: खूप छान, खूप छान सुप्रिया ताई, किती सुंदर, अगदी हुबेहूब वर्णन तुम्ही अगदी डोळ्यासमोर उभं केलं. आपल्या श्रोत्यांना सुद्धा हे ऐकताना खूप आवडेल. तुमच्या कुठल्या कलेविषयी आपण बोलावं असा खरं तर मला प्रश्न पडलाय, पण हे सगळं करताना आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या तर आपल्याला चुकत नाहीत. मग आपलं घर, आपला संसार आणि तुमची कला ह्याची सांगड तुम्ही कशी साधलीत, तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा कसा होता, काय सांगाल?
0: बऱ्यापैकी होता. आणि असं नसतं, म्हणजे जसं आता मोबाईलमध्ये फंक्शन्स आहेत, प्रत्येक वेगवेगळं एक ॲप आहे, किंवा माणसाच्या डोक्यात तेच असतं, फक्त आपण मॅनेज कसं करतो त्याच्यावर अवलंबून आहे. घरकाम म्हटलं तर घरकाम, शिक्षिका म्हटलं तर शिक्षिका, कलाक्षेत्रात जायचं तर त्या त्या ठिकाणी ते ठेवलं ना, की आपण वेळेचं नियोजन केलं तर उत्तम रीतीने सगळं पार पाडू शकतो. आणि मी तेच केलं की कधी सकाळच्या वेळेत घरातली कामं करायची, दुपारी काय मला थोडा वेळ टी व्ही बघायचा आहे, जेवण करायचं आहे, जे काय असेल त्या त्यावेळी ते करत गेले, म्हणजे त्याच्यामुळे मी व्यस्त पण राहिले आणि मस्त पण राहिले.
1: खूप छान, वेळेचं नियोजन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या बरोबरीनं तुम्ही हस्तकला, टाकाऊतून टिकाऊ, कागदाच्या लगद्यापासून वस्तू हे छंद सुद्धा जोपासले, त्याविषयी अगदी थोडक्यात.
0: टाकाऊ पासून टिकाऊ जर म्हणाल तर खूप हे करतो आपण, म्हणजे मी लक्ष्मीच्या सालांची फुलं करते, कांद्याच्या सालाची फुलं करते, ते तर जनरली कोणी करतं, पण बरीच वर्ष मला कागदाच्या लगद्याविषयी आकर्षण होतं आणि तो शिकायचाच होता की त्याच्या वस्तू शोकेसमध्ये ठेवू शकतो, कोणाला गिफ्ट देऊ शकतो, ह्यासाठी मला ते शिकायचं होतं. आणि सुदैवाने सरकारी योजनेतून एक आमच्या शाळेमध्ये प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं 15 दिवसांचं, तर कागदाचा लगदा इतका सोपा नाही जेवढा आपल्याला वाटतो. 21 दिवस ती रद्दी भिजत घालायला लागते, फाडून बारीक असं हे करून तुकडे करून, त्याच्यात 21 दिवसात 5 ते 6 वेळा त्या बादलीतलं पाणी बदलायचं, पहिलं ओतायचं दुसरं भरून ठेवायचं. त्याच्यानंतर झाडावरचा सुका डिंक मिळतो, खडे डिंक, तोही 5-6 दिवस भिजत ठेवायला लागतो बादलीत पाणी घालून. आणि मग तो रद्दी जेव्हा आपण काढतो 21 दिवसांनी, तो पहिल्या पाण्यातनं बाहेर काढायचा. त्याच्यानंतर मिक्सरच्या, म्हणजे मी घरातल्या मिक्सरच्या ग्राइंडरला ते हे लावते भांड्याला, आणि ते वाटप करतो ना, त्या भांड्यात लावून मी ते बारीक करते कागदाचा लगदा, आणि तो पूर्ण ड्राय करायला लागतो. जसं चक्क आपण दही फडक्यात बांधून घट्ट करतो, म्हणजे पाणी सगळं गेलं
1: निथळून काढायला लागतं,
0: हा पूर्ण कोरडा करायचा, तसा तो कागदाचा लगदा पण करायला लागतो. मग तो वितळलेला डिंक गाळून त्याच्यात घालायचा, म्हणजे दळून घेतलेला कागदाचा लगदा म्हणजे ती रद्दी, आणि तो डिंक घालायचा, त्याच्यात व्हाईट पावडर मिक्स करायची, आणि जशी पोळीची कणिक भिजवतो तसा तो गोळा कणकीसारखा, तो सगळं पांढरी पावडर घालून मळून, मग त्याच्यापासून तुम्ही पोळपाट लाटणं घेऊन त्याची ती पोळी लाटून, मग कुठे साचा असेल किंवा तुम्हाला हाती काय करायचं तर त्या पोळीचं करावं लागतं.
1: म्हणजे प्रोसेस खूप तशी मोठी आहे.
0: हो, तीन चार

0: आठवडे जातात त्यात. म्हणजे लगदा तयार झाला ना की मग नाही वेळ लागत. आणि मग त्याच्या वस्तू बनल्या ना की त्या उन्हात सुकवायच्या, मग पॉलिश पेपरने त्या साफ करायच्या, खडबडीतपणा असेल तर मग त्याला रंग द्यायचा.
1: तुमच्या याच टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याचं सह्याद्री वाहिनीवर तुमची मुलाखत झाली होती,
0: हो
1: तो अनुभव कसा होता?
0: तो तर विलक्षण होता, म्हणजे खूपच छान होता. पर्यावरण स्नेही वस्तूंची निर्मिती असं त्याचं शीर्षक होतं. एक तज्ज्ञ सुद्धा त्यांनी चंद्रपूरचे का कुठले तरी बोलवले होते, म्हणजे अधेमध्ये लोकांना अजून काही नॉलेज द्यायला. पण माझा कार्यक्रम म्हणाल तर पहिल्यांदा भीती वाटली होती, आमंत्रण आलं जेव्हा बोलवलं तेव्हा मला भीती वाटली, बापरे एवढं जमेल का मला एक तास बोलायला. पण झालं ते, आणि तो अनुभव खूप छान होता की त्यांनी तिथे माझ्या मग वस्तू विकत पण घेतल्या स्टाफने.
1: बर,
0: म्हणजे तिथे मला रिस्पॉन्स कळला की हे खपू शकतं बाजारात, हे मला तिथे कळलं.
1: सुप्रियाताई, आपला प्रवास खूप सुंदर आहे, पण ह्या प्रवासात तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील. परिस्थिती नेहमी बदलत असते, जशी जशी राहत नाही. अनेक प्रकारची कामं तुम्ही केलीत, पण कलेशी असलेली तुमची नाळ ही तुम्ही कायम राखलीत. आणि म्हणूनच कदाचित या सगळ्या प्रवासाकडे बघताना आज तुम्ही आनंदी आहात, समाधानी आहात. कला आपल्याला काय देऊन जाते याविषयी काय सांगाल श्रोत्यांना?
0: श्रोत्यांना सांगण्यापेक्षा सुद्धा सांगू का मी माझा एक असाच अनुभव सांगेन, अगदी थोडा. कला होती म्हणून मी एका ठिकाणी तरले. मिरज स्टँडला एकदा माझं पाकिट चोरीला गेलं होतं परत येत असताना. तिथे मी कंट्रोलरला रिक्वेस्ट केली, पॅसेंजरना रिक्वेस्ट केली, तिथे फलाटावर बसले, रुमाल पसरला आणि गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं होतं माझी पर्स चोरीला गेली आहे, मला घरी जायला 200 रुपयाची गरज आहे. पण एक तिथे म्हातारा असा फिरत होता, गाणी म्हण गाणी म्हण असं सांगायचा तो मला. आणि मी समजले स्वामी काहीतरी सुचवत आहेत. आणि मी गाणी म्हटली, गाणी म्हटली. कला होती म्हणून मी तिथे तरले. भीक मागायला लागली पण ती प्रासंगिक आणि त्या कारणासाठी, कलेमुळे मी तरले तिथे.
1: कलेने तारलं तुम्हाला असं म्हणे.
0: तर कला प्रत्येकाच्या अंगी असलीच पाहिजे काहीतरी स्वतःच्या विरंगुळ्यासाठी, आणि ते मी जपत आले.
1: सुप्रियाताई, तुमच्या कलेचा प्रवास किंवा तुमचा अनुभव हा खूप मोठा आहे. एवढ्या छोट्या कालावधीत तो सगळा सामावून घेणं खरंच खूप कठीण आहे. तरी आज आपण थोड्या वेळात तुमच्या कलेविषयी, तुमच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं. तुम्ही सुद्धा अगदी मन मोकळेपणानं तुमच्या कला प्रवासाविषयी आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्हाला खूप आनंद झालाय. तुमच्या ज्या काही भावी योजना असतील त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत त्यासाठी आकाशवाणी रत्नागिरी परिवाराच्या तर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: मला इथे बोलवून तुम्ही मन मोकळं करायची संधी दिलीत म्हणून मी मनापासून धन्यवाद देते.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झाला.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ऍडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरी सुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ऍक्टिव्हेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजन उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजन उचलायला कोण लावणार नाहीये पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, 25

0: सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

अनुराधा पौडवाल, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि बेला सुलाखे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं आणि चित्रपट होता मामला पोरींचा.

आठवते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: माझा पती करोडपती या चित्रपटातलं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं आणि चित्रपट होता तुझ्या वाचून कर्मेना. श्रोतेहो, आता ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन. भारतीय सैन्य दलानं दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तान हद्दीत घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिद्धीद्वारे पोहोचविण्यासाठी आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचं राज्य शासनानं निश्चित केलं आहे. तसंच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त आणि त्यांच्या कार्यकाळात सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवाकार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. शौर्य दिन आणि सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून वीर माता पिता, वीर नारी आणि माजी सैनिकांचा सन्मान दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी गुरुदक्षिणा सभागृह युनायटेड इंग्लिश स्कूल शिवाजीनगर बस स्टँड मार्कंडी चिपळूण इथं करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील वीर नारी, वीर माता पिता, माजी सैनिक, विधवा यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलंय. निवेदन संपलं. श्रोतेहो, आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरातलं संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
1: ITI करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा ITI करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण ITI हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ITI म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी ITI ला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, ITI हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. ITI मधून प्रशिक्षण घ्या, मग ॲप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरावून घेऊ शकत नाही.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, चित्रपट होता दिवाना.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं मदन पाल यांचं गीत. सलामी चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि कुमार सानू यांनी.

0: एक स्मृती, निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन, निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर
1: सादर करते विवेक वानखडे।

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी

आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं बाजीगर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्दरचना होती जफर गोरखपुरी यांची आणि या गीताला संगीत होतं अन्नू मलिक यांचं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अजूनही छान गाणी आपण ऐकणार आहोतच, पण त्यापूर्वी ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन. रेकॉर्ड्स द मराठा LI यांच्या वतीनं दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजी स्टेडियम मराठा LIC बेळगाव इथं माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात सर्व श्रेणींमधील माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांच्या समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. तसंच आपल्या उपस्थितीबाबत greatgorilla@nic.in या ईमेलवर नोंदणी करावी. निवेदन संपलं. श्रोतेहो, आपण ऐकताय कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: येस बॉस चित्रपटासाठी आपण ऐकत होतात जावेद अख्तर यांचं गीत. अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.
1: For more entertainment,

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं अग्निसाक्षी या चित्रपटातलं गीत. गीतरचना समीर यांची, संगीत नदीम श्रवण यांचं.

अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अनवर सागर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं, चित्रपट खिलाडी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी आता निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, गणरायाच्या आगमनाचा हा प्रवास अगदी काही काळच उरलाय. 10 दिवसांचा हा सोहळा बघता बघता निघून जाईल. उत्साह, आनंद आणि चैतन्य निर्माण भरलेल्या डोळ्यांच्या कडा श्रद्धा आणि भक्तिरूपी आसवांनी पाणावून जातील. निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तू येताना, आता मात्र डोळे भरून आलेत तुला सोडून जाताना. खरंच हे 10 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. ठिकठिकाणी पूजा, अर्चा आणि भक्तिमय वातावरणात आपणही कधी एकरूप झालोत हे सुद्धा कळलं नाही.

दहा दिवसांचं त्यांचं असणं आता मात्र मनाला रितेपणा देऊन जाणार. एवढं मात्र खरं, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं वर्षभर वेळ नसणारे आपण सर्व एकत्र आलो, अनेक कार्यक्रमातून कितीतरी गोष्टी साध्य केल्या त्या याच दिवसांमध्ये. एकमेकांच्या कलागुणांना वाव देऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय आपण. आता मात्र गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करूया. मैत्रिणींनो, एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवूया की पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तलाव किंवा नद्या खराब होऊ नये म्हणून कृत्रिम टाक्यांमध्येच विसर्जन करावं. निर्माल्यही जिथे एकत्र जमा केलं जातं तिथेच टाकावं. एकूणच निसर्गाला आणि पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची वैयक्तिक काळजी घ्यायची. चला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गणरायाचंच एखादं छानसे गीत ऐकूया.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मैत्रिणींशी हितगुज करत असतो, त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेत असतो. तर आजही आपलं हितगुज या मालिकेमध्ये भेटूया लेखिका असणाऱ्या डॉक्टर पुष्पा तायडे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण लेखन प्रवासाविषयी. चला तर

0: नमस्कार डॉक्टर पुष्पा तायडे, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मनात साठवलेले कितीतरी शब्द असतात, डोळ्यात दडलेल्या काही आठवणी असतात आणि ओठांवर येण्याची वाट पाहणाऱ्या कितीतरी गप्पा असतात. या सगळ्या गप्पांना मोकळी वाट करून देऊया. आज भेटूया हितगुज या मालिकेत डॉक्टर पुष्पा तायडे यांना. मैत्रिणींनो, डॉक्टर पुष्पा तायडे यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्यांचे 42 विविध विषयांवरचे शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी स्वतः 14 पुस्तकांचं लिखाण केलं आहे तर 16 पुस्तकं संपादित केली आहेत. त्यांनी 2025 साली नागपूर इथं झालेल्या 11व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. यासोबतच त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांचे अर्थशास्त्राची विविध पुस्तकं, मातृव्यथा हा कथा संग्रह आणि पुष्पगंध आणि शेवंती कविता संग्रह आहेत. चला तर भेटूया या सखीला आणि त्यांचा हा लेखन प्रवास जाणून घेऊया हितगुज या मालिकेत. तर डॉक्टर पुष्पा तायडे, सर्वप्रथम सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या?
1: माझं माहेर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील. माझे वडील ॲडव्होकेट शिवराम चौधरी होते आणि माझं बालपण हे दारव्हा इथेच गेलं. बी ए पर्यंतचं माझं शिक्षण हे दारव्ह्यालाच झालं होतं.
0: तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
1: आमच्या शाळेमध्ये हस्तलिखित तयार केली जायची आणि त्या हस्तलिखितामध्ये छोट्या छोट्या कथा लिहिण्यापासून माझी सुरुवात झालेली होती लिखाणाची. पण प्रत्यक्षामध्ये माझं जे साहित्य प्रकाशित झालं ते म्हणजे महाविद्यालयात असताना, जेव्हा महाविद्यालयाचा वार्षिकांक निघत होता आमच्या देवगिरी नावाचा, त्या देवगिरी वार्षिकांकामध्ये माझ्या कथा प्रकाशित झालेल्या होत्या. आणि मग वर्तमानपत्रामध्ये, दिवाळी अंकांमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये माझ्या कथा कविता प्रकाशित झाल्या. त्याच्यामध्ये आत्मबल नावाचं वर्तमानपत्र होतं, नमो महाराष्ट्र, दारव्हा समाचार, या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये तेव्हा माझ्या काही कथा प्रकाशित झाल्या होत्या. इथून माझी साहित्याची सुरुवात झालेली आहे.
0: तुम्हाला पहिल्यापासूनच लिहायला खूप आवडायचं का?
1: हो, मला लिहायला खूप आवडत होतं. कारण हस्तलिखित जरी असलं तरी ते आम्हाला मग नंतर वाचायला सुद्धा देत होते. त्यात आपण काहीतरी लिहिलं आहे, एखादा म्हणजे चुटकुला लिहिला आहे, तर ते वाचायला खूप आनंद व्हायचा. सगळ्यांच्या सोबत आपलं पण प्रकाशित झालेलं आहे.
0: तर सर्वात पहिली कथा, कविता किंवा लेख यातला कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जवळचा वाटला?
1: मला कथा आणि कविता जास्त आवडायच्या. तेव्हा मी लेख लिहिण्या इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ताही नव्हती असं म्हणता येईल. कॉलेजमधलं ते आयुष्य होतं तारुण्याचं आणि त्या काळामध्ये कथा आणि कविता ह्याच आवडायच्या आणि त्याच लिखाण करत गेले.
0: किंवा जे तुमचं हस्तलिखित प्रकाशित झालं किंवा इतर सगळ्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हा तो अनुभव कसा होता?
1: तो त्यांनी केलेलं कौतुक जे आहे ते खूप आवडायचं आणि ती एक प्रेरणाच होती. आकाशवाणीवर देखील प्रसारित केल्या गेल्या होत्या माझ्या कथा, वनिता विश्व कार्यक्रम असायचा तेव्हा.
0: तर आता तुम्ही पुष्कळ साहित्य लिहिताय, वेगवेगळ्या विषयांवरचे विविध लेखही लिहिलेले आहेत, संशोधनपर तुमचं लिखाण आहे. तर वाचकांकडून मिळालेली एखादी प्रतिक्रिया, सर्वात पहिली प्रतिक्रिया, ती आठवते का तुम्हाला?
1: मला आठवतं की वनिता विश्व कार्यक्रमामध्ये जेव्हा माझी घार फिरे आकाशी ही कथा प्रसारित झाली तेव्हा खामगावच्या एक भगिनी होत्या, त्यांनी मला पत्र लिहून कळवलं होतं की तुमची कथा खूप आवडली, तुमची जी नायिका आहे त्या

0: या नायिकेच्या मनामध्ये घर, छोटी मुलं आणि तिची नोकरी असं जे द्वंद्व तिच्या मनात निर्माण होत होतं त्याचं एक सुंदर चित्रण तुम्ही त्याच्यामध्ये रंगवलं आणि ते मला खूप आवडलं. पण तुमची जी लेखिका आहे ती संघर्ष करत राहिली आणि नोकरी करत राहिली. म्हणजे मला सासरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही, माहेरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही आणि छोटी छोटी मुलं त्यांना घरी एकटं टाकून मला नोकरीवर जाता येत नव्हतं म्हणून मला नोकरी सोडावी लागली. आणि ते शल्य जे आहे ते आजही मला बोचते. ही जी त्यांची बोलकी प्रतिक्रिया होती ती आजही मला आठवते की महिलांना असं बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये होतं की म्हणजे समायोजन करता करता कदाचित आपलं करिअर जे आहे ते देखील गमवावं लागतं तेव्हा दुःख होतं.
1: पुष्पाताई, विदर्भातील साखर उद्योगाचं अर्थशास्त्र या आगळ्या वेगळ्या पुस्तकाविषयी काय सांगाल? या विषयावर तुम्हाला का लिहावंसं वाटलं?
0: मी माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं होतं आणि एक चांगलं स्थळ आलं. डॉक्टर असलेला मुलगा बिना हुंड्यानी तेव्हा लग्नाला तयार होतो तर साहजिकच माझ्या वडिलांना वाटलं ही BA झालेली आहे तर हिचं लग्न करून द्यायला काही हरकत नाही. आणि माझं लग्न वयाच्या 21व्या वर्षी झालं. परंतु माझ्या सासरचे लोक आणि माझे मिस्टर हे आधुनिक विचाराचे होते आणि त्यांना असं वाटलं की हिला देखील चांगलं करिअर स्वतःचं घडवता आलं पाहिजे. म्हणून लग्न झाल्यानंतर त्यांनी मला शिकवलं. मग मी MA इतिहासात केलं, नंतर MA अर्थशास्त्र विषयामध्ये केलं, BEd केलं, MPhil केलं आणि PhD पर्यंत शिक्षण माझं लग्नानंतर पूर्ण झालं. त्यामध्ये MA अर्थशास्त्रामध्ये करत असताना मला विद्यापीठात प्रथम आल्यामुळे सुवर्ण पदक मिळालं आणि MPhil केलं तेव्हा जे गाईड होते तेच मला पुन्हा PhD ला मार्गदर्शन करायला तयार होते. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक आगळा वेगळा विषय घेतला. तसं पहिलं तर विदर्भातील साखर उद्योग आणि त्यात काम करणे आणि त्याच्यावर संशोधन करणे, पुष्कळांना असं वाटू शकते की महिलांनी काय या क्षेत्रात हे करावं, पण मला असं वाटलं की हे चॅलेंज आहे माझ्या पुढे. मी महिला असतानाही तर याच विषयावर मी करायला पाहिजे. मी हा विषय संशोधनासाठी निवडला आणि विदर्भातले 8 कारखाने घेऊन त्याच्यावर सगळा डाटा कलेक्शन वगैरे करून माझा थीसिस जो आहे तो सबमिट केला. 2000 साली मला PhD जी आहे ती या विषयावरची प्राप्त झाली. आणि PhD प्राप्त झाल्यानंतर मग मला साहजिकच असं वाटलं की एवढं जर काम आपण याच्यावर केलेलं आहे तर हा एक थीसिस प्रकाशित व्हायला पाहिजे. म्हणून UGC कडे अप्लाय केलं अनुदानासाठी. UGCनी मला अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून माझं हे पहिलं पुस्तक जे आहे हे प्रकाशित झालं. मला साधारणपणे 8 वर्षाचा कालावधी लागला कारण 8 कारखाने आणि प्रत्येक कारखान्यात वारंवार जाऊन डाटा कलेक्शन करणे ही बाब खरंच एक माझ्यासाठी तरी चॅलेंजच होत.
1: हो, म्हणजे इतकं सोपं नव्हतं.
0: हा, आणि जेव्हा की माझा तेव्हा मुलगा जो आहे तो मुलगा पण शिकत होता, त्याच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं आणि घर, मुलगा, नोकरी आणि हे सगळं सांभाळून मला हे सगळं करावं लागलं होतं.
1: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर देखील आपण खूप काही लिखाण केलंय, त्याबद्दल सांगा.
0: सुरुवातीला मी काही लेख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित केले होते. परंतु अगदी कोरोनाच्या काळांमध्ये असं झालं की व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ जो आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, कार्य आणि साहित्य यावर आधारित निघणार होता. आणि त्या ग्रंथाची संकल्पना जी आहे ती राजेश खवले जे अप्पर आयुक्त आहेत त्यांची होती. आणि मी त्यांना फोन लावला की मी यामध्ये माझा स्वतःचा एखादा लेख देऊ का. तर त्यांनी मला म्हणाले की लेख तर नक्कीच द्या पण तुमचा बायोडाटा पण द्या. मग मी त्यांना माझा बायोडाटा दिला आणि जेव्हा मी माझा बायोडाटा त्यांना दिला तेव्हा त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला या ग्रंथासाठी संपादक म्हणूनच निवडतो. म्हणजे योगायोगाने मला संपादक निवडलं गेलं आणि 5वं नाव जोडलं गेलं. परंतु असं झालं की कोरोना काळामध्ये सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते आणि मला टेक्निकल नॉलेज हे थोडं जास्त होतं की व्हॉट्सअपवरचे मेसेज मेलवर घेऊन किंवा कॉम्प्युटरमध्ये घेऊन ते प्रिंट करायचे आणि तपासायचे. असं करता करता मी काम सुरू केलं आणि 1008 पानाचा हा ग्रंथ, त्या संपूर्ण ग्रंथाचं काम जे आहे ते माझ्या एका हाती पार पडलं त्या काळामध्ये आणि एक मोठीच उपलब्धी माझ्या आयुष्यात मला मिळाली.
1: खरंच हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी अतिशय आदर्शप्रद, त्यांनी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली.

0: मला तर खूपच आनंद झाला, कारण पहिला ग्रंथ आम्ही क्रांतिरत्न हा केला आणि त्यानंतर दुसरा ग्रंथ जो आहे तो आम्ही सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काढला आणि त्याचं देखील संपादनाचं काम माझ्या हातून झालं. तर ह्या दोन मला असं वाटतं की मोठ्या पुस्तकांचं संपादनाचं कार्य माझ्या हातून झालं. ही एक माझ्या जीवनातली अतिशय उत्कृष्ट अशी संधी मला प्राप्त झालेली होती.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमात. हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर पुष्पा तायडे यांचा साहित्य प्रवास. पुष्पाताई, तुम्ही पुष्पगंधा आणि शेवंती या नावाचे कविता संग्रह लिहिले आहेत आणि ते सगळ्या वाचकांना खूप आवडले आहेत. पुष्पगंधा या कविता संग्रहातील मग मानवानेच शांत का राहावे या नावाची कविता माझ्या संग्रही आहे. तर ती मी सांगते. कळ्यांनी उमलावे, फुलांनी फुलावे, निसर्गाने बहरावे, मग मानवानेच का रडावे. फुलपाखरांनी हुंदडावे, पक्ष्यांनी गीत गावे, गायीने हंबरावे, मग मानवानेच का स्वस्थ बसावे. खरंच खूप सुंदर अशा या ओळी आहेत. तर या कविता संग्रहाविषयी काय सांगाल?
0: कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची एक सवय होती किंवा त्या काळात स्फुरत होत्या आणि त्या हळूहळू हळूहळू सगळ्या कविता ज्या आहेत त्या गोळा होत गेल्या आणि कधीतरी ह्या प्रकाशित करू असं करता करता बऱ्याच कालावधी निघून गेला. पण नंतर मग असं वाटलं की ह्याला आपण लक्ष देऊन करायला पाहिजे आणि मग हा कविता संग्रह प्रकाशित करायचा विचार मनात आल्यावर कामाला लागले आणि मग मला नाव आठवलं की प्रस्तावना कुणाला मागायची. तर प्रतिमा इंगोले म्हणून ज्या अगदी ख्यातनाम लेखिका आहेत त्यांना मी म्हटलं की माझ्या कविता संग्रहाला तुम्ही प्रस्तावना द्या आणि त्यांनी अगदी क्षणात मान्य केलं आणि अगदी लवकरच मला याला प्रस्तावना त्यांनी लिहून दिली आणि मग हा कविता संग्रह जो आहे तो आम्ही प्रकाशित केला.
1: आणि मातृव्यथा हा तुमचा कथा संग्रह आहे, त्याबद्दल थोडस.
0: मातृव्यथा हा जो कथा संग्रह आहे, मातेची व्यथा ही तर खरं म्हणजे माझ्या आईचीच व्यथा होती. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये असं झालं होतं की माझा जो मोठा भाऊ आहे हा बी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एका चांगल्या पदावर काम करत असताना त्याच्या मनामध्ये असा विचार आला होता की आपण आता ही नोकरी वगैरे सोडून द्यायची. अन्यास दीक्षा घेतली होती आणि मग एक हाताशी आलेला मुलगा घरून निघून गेला म्हणून आईला सारखं म्हणजे माझ्या दुःख होत राहायचं आणि ती जी व्यथा होती की आपल्या हाताशी आता आपला आलेला मुलगा जो आहे तो घर सोडून निघून गेलेला आहे, ती व्यथा या कथेमध्ये मांडली. पण नंतरच्या काळात माझा जो छोटा भाऊ आहे तो चांगला शिकला, वकील झाला आणि त्यांनी घराची सगळी जबाबदारी सांभाळली.
1: तुमच्या शेवंती या कविता संग्रहाविषयी सांगा.
0: शेवंती हा कविता संग्रह अगदी अलीकडेच प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये छान छान आईविषयीची कविता, गुलाब फुलाविषयी आपलं जे मत आहे ते, फुलाची राणी म्हटलं जातं शेवंतीला, त्या फुलाच्या राणी शेवंतीवर कविता, अशा सुंदर सुंदर कविता ज्या आहेत त्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
1: खूपच छान. पुष्पाताई, तुमच्या शब्दांनीच तुम्हाला स्वतःला कधी नव्यानं ओळख करून दिली का?
0: हो, जेव्हा आता हा कथा संग्रह प्रकाशित झाला आणि मराठी साहित्य मंडळाने मला जेव्हा या कथा संग्रहाला सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दिला तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला खरी ओळख जी आहे आपली ती या माझ्या लिखाणाने मिळालेली आहे आणि मी धन्य झाले. प्रत्येक पुरस्कार घेताना आनंद होतो परंतु ही देखील जाणीव होते की आता ह्याच्यापेक्षा आणखी जास्तीत जास्त चांगलं साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत आपल्या हातून पोचावं ते व्हायला पाहिजे.
1: आपण अध्यात्मविषयक देखील अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तर या अध्यात्माचं वेडही तुम्हाला पहिल्यापासूनच होतं का?
0: अध्यात्माचं वेड मला होतं लहानपणापासून, आईचे संस्कार होते. परंतु 2007 साली माझी एक शक्तिपात दीक्षा झालेली होती आणि मला प्रियानंद नावाचे गुरु मिळाले होते आणि मग मला लक्षात आलं की खरोखरच हा एक सिद्ध योगाचा मार्ग जो आहे एक उत्कृष्ट असा मार्ग आहे आणि ध्यान साधनेचा मार्ग आहे तर या मार्गाने साधना करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या सहवासात आल्यावर मासिक जे आहे त्याचं संपादनाचं काम केलं, दिनदर्शिका जी प्रकाशित होत होती त्याच्या पाठीमागे लेख लिहायला लागले आणि हळूहळू आध्यात्मिक लिखाणाला माझी त्यांच्या कृपेनी सुरुवात झालेली आहे.
1: खरंच तुमच्या लिखाणामध्ये किती वैविध्य विपुलता आहे, तुमच्यातल्या या सृजन शक्तीला खरंच सलाम करावा असंच.

0: आहे. तर आपल्या लेखनामध्ये कोणत्या लेखकांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
1: जेव्हा मी महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हा वि स खांडेकर, हना आपटे, कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता अशा मोठ्या मोठ्या लेखकांचं लिखाण वाचत आले आणि त्यांच्या विचाराचा पगडा माझ्या विचारावर होता आणि या सगळ्यांनी जे काही मला चांगले विचार दिले त्यातून माझी लेखणी जी आहे ती हळूहळू समृद्ध होत जात आहे.
0: पुष्पाताई, तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत तर त्या पुरस्कारांविषयी सांगा.
1: अगदी सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे तो मला तर माझा विदर्भातील साखर उद्योगाचे अर्थशास्त्र या पुस्तकाला मिळाला आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नावाने हा पुरस्कार मला तेव्हा प्राप्त झाला. पण मला असं वाटलं होतं की जनरली पुरस्कार मिळताना मुंबई पुणे आणि मोठे लेखक जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळतो, मग आपण काय जायचं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि तिथे माझ्या नावाने पुरस्कार घोषित झाला होता. पण मग त्यांनी ती पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचं प्रमाणपत्र हे सगळं पोस्टाने मला पाठवलं, तो चेक, आणि मग माझा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झाला कारण हा माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार होता.
0: खरंच खूप छान. पुढील कार्यकाळामध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर लिहिण्याची तुमची मनीषा आहे?
1: मला महाविद्यालयात असतानाच एक विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रकल्प मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे त्याच्यात मला अनुदान पण मिळालं होतं आणि तेव्हा मी महात्मा गांधींचे आध्यात्मिक विचार हा विषय घेतलेला होता आणि तेव्हा मी 25 खंड वाचून त्याच्यावरचा जो प्रकल्प होता तो विद्यापीठ अनुदानाकडे सादर केलेला होता. परंतु महात्मा गांधींचं वाङ्मय 100 खंडामध्ये विभागलेलं आहे आणि आज तागायत मी 55 खंड वाचून म्हणजे 13 चॅप्टरची स्कीम माझी मी बनवली होती. त्यांचे प्रार्थनेविषयीचे विचार, धर्माविषयीचे विचार, एकादश व्रताविषयीचे विचार, गांधींची गुरु शिष्य परंपरा, गांधीचे ध्यानाविषयीचे विचार, शरीर आणि आत्म्याविषयीचे विचार असे त्या स्कीममध्ये मी सगळं साहित्य त्यांचं डिवाइड करत जात आहे आणि हे काम भविष्यात पूर्ण करण्याची इच्छा आहे. माझे गुरु प्रियानंद जे आहेत त्यांचं चरित्र लिखाणाचं काम सध्या हाती घेतलेलं आहे. माझे जे वडील आहे ॲडव्होकेट शिवराम चौधरी ते समाजवादी विचारसरणीचे होते, त्या काळात त्यांनी संघर्ष करून अनेक कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या केल्या आणि कामगारांच्या शोषणापासून संघटनेच्या माध्यमातून त्यांना वाचविलं. तो त्यांच्या जीवनातला संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला, त्यांचं चरित्र लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी माझ्याही जीवनात जो काही संघर्ष झाला माझं चरित्र सगळ्यात शेवटी लिहेल हे सगळं मनामध्ये योजून ठेवलेलं आहे. ललित लेख, कथासंग्रह आणि कविता संग्रह हे पण सोबत येतीलच असा एक मोठा टिकोण समोर ठेवून लिखाण करायचं ठरवलेलं आहे.
0: तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपल्या नवोदित प्रतिभावंतांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: प्रत्येक प्रकारचं साहित्य लिखाणाचं जे काही तंत्र आणि मंत्र आहे ते शिकून घ्यावं. उदाहरणार्थ कविता लिहिताना केवळ मुक्त छंदातल्या थोड्याशा कविता लिहिल्या, काही शब्दाला शब्द जुळवले आणि कविता लिहिली असं करण्याच्याऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये वृत्तातल्या कविता किंवा गझल लेखन ज्या पद्धतीने आपण करतो तसं हे सगळं शिकून जर तुम्ही हे कराल आणि जितकं जास्तीत जास्त वाचाल तितकं तुम्ही प्रगल्भ होऊन चांगलं साहित्य तुमच्या हातून तीच प्रकाशित होईल. तर की चांगला अभ्यास करा, लिखाणाचं तंत्र शिकून घ्या आणि चांगलं लिखाण करा.
0: तर डॉक्टर पुष्पा तायडे, आपण आमच्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान मनमोकळी अशी मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
0: पण आता जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
1: आता नातू छोटा आहे आणि त्याला घेऊन मी बरेचदा गाणं म्हणत असते. देव

हितगुज या मालिकेमध्ये लेखिका डॉक्टर पुष्पा तायडे यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर मैत्रिणींनो आपल्या या कार्यक्रमात घेऊया या छानशा गीताचा आनंद.

तर मैत्रिणींनो, यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये तिच्या शब्दातून या मालिकेमधून शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. चला तर

रोजचा गजबजलेला रस्ता आणि त्यातही आज आठवडी बाजार. ऑफिसमधून परत येताना उद्या टिफिनमध्ये काय भाजी असणार हा रोजचा प्रश्न. बाजारात दिसणाऱ्या हिरव्या भाज्या बघून मोह आवरला नाही आणि गाडी बाजूला लावून सगळ्या भाज्यांवर नजर फिरवत फिरवत पुढे जाऊ लागले. नेहमीचा रस्ता, दुकानं आणि भाजी विकणाऱ्या बायका, त्यामुळे चेहरे ओळखीचे. भाजी घेताना गर्दी नसली की 2-4 मिनिटं भाजी व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा पण व्हायच्या. काम त्याही करतात आणि मी पण. दिवसभर घराबाहेर राहून दोघींनाही घरी जायची घाई असते. ही जबाबदारी आटोपली तरी घरची जबाबदारी वाट बघत असते. त्यातही मुलं छोटी असतील तर त्यांच्या भुकेची काळजी आणि मोठी असतील तर वेळेत घरी पोहोचले असतील की नाही याची काळजी. याच विचारात असताना अचानक कानावर

ओरडाओरड पडली. बाजार म्हटलं की हा प्रकार नेहमीचाच, पण वातावरण जरा जास्तच तापलेलं दिसलं. खूप वादविवादानंतर शांत झालं. वाद घालणारा पुरुष निघून पण गेला, पण ती मात्र आतून धुमसत होती. मी नेहमी तिच्याकडून भाजी घेते, समजूतदार, आपल्या नेहमीच्या ग्राहकांशी प्रेमाने बोलणारी. सुधा आज अक्षरशः पेटून उठलेली बघितली. स्वतःशीच ती पुटपुटत होती. काय कमी करते मी या सगळ्यांसाठी? घरचं आवरते, सगळी कामं करून इकडे दिवसभर राबते आणि घरी जाऊन पुन्हा डोळ्यासमोर कामं पडलेली दिसतात. तरीही काहीही न बोलता सगळं करते. मदत कुणाचीच नाही, पण निदान आपल्या माणसावर कुणी चुकीचा आळ घेत असेल तर बोलण्याची हिंमत तर घरच्या माणसामध्ये असावी, पण नाही, तोंडाला कुलूप लागतं त्यांच्या. अगं अगं अगं, शांत हो, गेला तो केव्हाच निघून. आणि तू का स्वतःला इतका त्रास करून घेते आहेस? तू कितीही आरडाओरड केलीस तरी त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. अगं, त्याला सवय झाली आहे काम न करता आरामात तुझ्या भरोशावर पोट भरायची. जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही तो तुझी काय काळजी घेणार आणि तुला कोणत्या संकटापासून वाचवणार? माझ्याकडे बघताच तिच्या टपोऱ्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. रात्रीचे 9 वाजले होते. भाज्या संपल्यामुळे सगळ्यांनी दुकानं आवरायला सुरुवात केली होती. ग्राहकांची वर्दळ पण कमी झाली होती. सुधाचा उदास आणि पडलेला चेहरा बघून मला मात्र तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. तिच्या बोलण्यातलं एक वाक्य मला वारंवार खटकत होतं. ते बोलल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. मी सुरुवात केली. तुला एक विचारू सुधा? मला सांग, तुझ्या हातात मी नेहमी हिरवा चुडा बघते. तू भाजी मोजताना, निवडताना त्या चुड्याची खणखण मला नेहमी तुझ्याकडे आकर्षित करते. याच चुडा भरलेल्या हातांनी तू भांडी धुणी स्वयंपाक सगळं करते, पण तुला त्याचा तिळ मात्रही त्रास होत नाही. घर सांभाळताना, दुकान सांभाळताना चुडा भरलेले हे मजबूत हात कधीच कमी पडत नाही. जे हात तुझ्या संसाराचा डोलारा मजबूत करतात त्या बांगड्या भरलेल्या हातांना तू कमी कशी लेखू शकतेस? तुझ्या नवऱ्यापेक्षा या तुझ्या हातात जास्त सामर्थ्य आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे. असं बोलताना तू तुझ्या मेहनती हातांचा अपमान करते आहेस असं नाही का वाटत तुला? अगं, काही गोष्टी बोलताना आपण सहज बोलून जातो, पण त्याचा खरा अर्थ आपण विसरतो. बांगड्या भरलेले हात कमजोर नसतात ग. आपण असं बोलून स्वतःला कमजोर करून घेतो. घरातली सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतली आहेस, त्यासाठी तू इतकी मेहनत घेतेस. आज खचली तरी उद्या पुन्हा हे सगळं विसरून नव्या उमेदीनं कामाला लागतेस. तुझ्यात उमेद आहे, नवीन काहीतरी करण्याची शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, जिद्द आहे. मग तू कमजोर कशी? तुझ्याच सारख्या अनेक स्त्रिया रोज त्यांच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने पेलतात, संकटांना सामोऱ्या जातात, आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करतात. कित्येकदा तर एकटी स्त्री घरची बाहेरची सगळी जबाबदारी एकटीच पार पाडत असते. तारेवरची कसरत करत असताना देखील तिचे मजबूत हात कधीच कमजोर पडत नाही. ज्या हातात बांगड्या शोभून दिसतात तेच हात बंदूक आणि विमानही चालवतात बरं का? मोठमोठ्या जबाबदाऱ्या पण समर्थपणे पार पाडतात. अनेक आघाड्यांवर त्या पुढे असतात. हे बघ, एका यशस्वी पुरुषाच्या मागे
एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात.

कारण कारण त्याच्या तुटलेल्या शर्टच्या बटनपासून ते तुटलेला आत्मविश्वास पुन्हा जोडण्याचं काम एक स्त्रीच करत असते. ती सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक कामासाठी स्वतःला इतकी झोकून देते की घरच्या पुरुषाला त्याचा साधा अंदाजही येत नाही. दिवसभर सगळं सांभाळून थकलेली ती त्याच्या समोर मात्र चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊनच वावरते. कारण कारण त्याला आनंदी वाटावं, तो प्रसन्न राहावा, त्याला कुठलीही काळजी वाटू नये, जेणेकरून तो आपल्या ध्येयाच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे टाकू शकेल. ती घर, मुलं, नातेवाईक हे सगळं एकटे सांभाळून घेते, त्यामुळे तो निश्चिंतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

पण बघताना मात्र बहरलेला हिरवागार उंच सुंदर वृक्षच आपल्याला दिसतो. त्याला बहर यावा म्हणून मुळं त्याला किती घट्ट पकडून ठेवतात हे मात्र आपण सर्रास विसरतो. रोपट्यापासून ते वृक्ष होत असतानाचा प्रवासही आपण विसरतो. त्यामागे मेहनत असते ती या बांगड्या भरलेल्या हातांचीच. तुझ्या हातावर उमटलेल्या या रेषा तुझं भविष्य सांगेल की नाही माहिती नाही, पण हे तुझे हात तुझ्या मेहनतीची साक्ष देतात ग. तुझा हिरवा चुडा केवळ तुझ्या हाताचं सौंदर्य वाढवत नाही, तर तुझ्या मनात तुझ्या जवळच्या नात्यांमध्ये पण हिरवळ पसरवतो, समृद्धी पसरवतो. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात करिअर करत आहेत, यशस्वी होत आहेत. क्षेत्र कोणतंही असो, त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची सवय त्यांना पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. काम मोठं असो की छोटं, ते नीटनेटकं आणि तितकंच जबाबदारीने करण्याचा त्यांचा गुण त्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे घेऊन जातो. एकावेळी अनेक कामं त्या लीलया सांभाळू शकतात. अगदी घर सजवण्यापासून तर मुलांचं करिअर निवडण्यापर्यंत, मुलांची बर्थडे पार्टी असो की ऑफिसच्या मोठमोठ्या कॉन्फरन्स, त्या कुठेच कमी पडत नाही. जबाबदारीने वागण्याचा आणि हातात आलेली कामं पार पाडण्याचा गुण त्यांनी आईकडून घेतलेला असतो. लहानपणापासून तिच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण त्यांनी केलेलं असतं. सुधा, तू सुद्धा मेहनतीसोबतच आई वडिलांचे चांगले संस्कार घेऊन आली आहेस. तू घर सांभाळते, तुझा हा भाजीचा व्यवसाय पण तू तितकाच व्यवस्थित सांभाळते. हे सगळं करताना देखील तुझं मुलांकडे, सासूसासऱ्यांकडे, घराकडे, सगळीकडे लक्ष असतं. घरात काय हवं काय नको, कुणाला काय आवडतं, घरातल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यापासून तर मुलांच्या अभ्यासाच्या वेळा, भाजीच्या दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू, इतकं सगळं एका वेळेला डोक्यात ठेवून ते सांभाळणं सोपं नसतं. पण सगळीकडे तुझी नजर फिरत असते, प्रत्येक गोष्टीवर तुझं लक्ष असतं. तू एकटी स्त्री सगळा भार न थकता न कोलमडता सांभाळत असते. मग तू कमजोर कशी असू शकते? अगं, तू जितकी कामं एकटी पार पाडते ना, त्यासाठी एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी वेगवेगळी माणसं ठेवली जातात आणि त्यांना त्या त्या कामासाठी वेगवेगळा पगार दिला जातो.

एवढं करूनही तुझी अपेक्षा काय? तर माझी मुलं सुखी होऊ दे, शिकून मोठी होऊ दे. माझ्यासारखे कष्ट आणि हलाखीचे दिवस त्यांच्या वाट्याला नको. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच तुझं समाधान, तुझा खरा मोबदला, हो ना? अगं आई इतकं निस्वार्थ प्रेम जगात कुणीच कुणावर करू शकत नाही ग. मुलांसाठी अख्ख्या जगाशी लढणारी पण आईच असते आणि प्रेम करणारी पण आईच असते. मग इतकी धाडसी आई थकून स्वतःला कमजोर समजून कशी चालेल?

आत्तापर्यंत सुधा शांत झाली होती. माझ्या बोलण्यामुळे तिला समाधान पावलेलं बघून मलाही आतून गार गार वाटत होतं. माझ्या शब्दांनी तिच्या दुखावलेल्या मनावर आणि आत्मविश्वासावर मायेची फुंकर घालण्याचं काम केलं होतं. आपले शब्द कुणासाठी नवी आशा, नवा जोश आणि उमेद वाढवणारे ठरणार असेल तर यापेक्षा मोठं ते काय असू शकतं. समाजात अशी कितीतरी उदाहरणं आपण बघतो जिथे स्त्री आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार असते. सगळ्या जबाबदाऱ्या एकटी खांद्यावर घेऊनही हसत हसत कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असते. म्हणूनच ती कोणत्याही रूपात सन्माननीयच असते, आदरणीयच असते. म्हणून म्हणते सुधा, तू स्वतःचा आदर कर, म्हणजे सगळे तुझा आदर करतील. तुझ्या मुलांना तुझ्या मेहनतीची जाणीव आहे, ते तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. हिम्मत ठेव, त्यातच तुझं यश आहे. आता तिच्यात नवा उत्साह संचारला होता. आत्मविश्वासाने तिचा चेहरा खुलला होता. सुधा म्हणाली, ताई आज घरी जाऊन ना मुलांसाठी काहीतरी चमचमीत खायला बनवते आणि सगळं विसरून उद्यापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते. तुमचे चार शब्द ऐकून खरंच माझा उत्साह वाढला. येत चला ताई भाजीच्या निमित्ताने, पण मला भेटायला. हे चार आंबे आज माझ्याकडून घेऊन जा. ठेवा हो, मस्त आमरस करून खा. सुधाचा आग्रह मी नाकारू शकले नाही. खरं तर तिचा आनंदाने आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा मला आज जास्त आपलासं करून गेला आणि आजचा आमरस नेहमीपेक्षा गोड झाला.

तिच्या शब्दातून या मालिकेमध्ये शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेतलं. मैत्रिणींनो, गणरायाच्या विसर्जनाचे दिवस आलेत. गणरायाला पुढच्या वर्षी पुन्हा परत येण्यासाठी निरोप देऊया.

तर मैत्रिणींनो, स्वस्त रहा आणि मस्त रहा. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत.

आपली माणसं या सिनेमातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सौमित्र यांचं हे गाणं होतं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.

0: सोबती या सिनेमात लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं होतं. गीत बाहेर कार्यक्रम संपला. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर रायगड जिल्ह्याचं
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथे यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. गुजरातमधल्या वडनगर ते वाराणसी या यात्रेत सहभागी झालेल्यांशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही सेवाभाव हाच मार्गदर्शक सिद्धांत असला पाहिजे असं ते म्हणाले.
2: सेवा यही मुख्य हमारा काम होना चाहिए और हम सेवा कर कर के ही सेवा का संदेश देंगे, शब्दों में नहीं देंगे. हमारे अपने आचरण से लोगों को पता चले कि राजनीति में सत्ता कितनी ही क्यों न बड़ी हो जाए, लेकिन हमारा मार्ग सेवा का ही रहेगा. हम कभी भी सेवा के मार्ग से नहीं विचलित होंगे. कितने ही ऊंचे शिखर पर पहुंचेंगे, लेकिन सेवा परमो धर्म इस भाव को लेकर आगे बढ़ेंगे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
3: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली 4थी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
1: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ

0: यांची भेट घेतली. या बैठकीत भारत अमेरिका संबंधांसह रशिया आणि इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली. भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान रुबिओ यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं. रशिया आणि युक्रेन दरम्यान ऊर्जा आणि धान्य क्षेत्रांपुरत्या मर्यादित युद्धविरामावर विचार करण्यास अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे. या दोन्ही देशांनी या व्यवस्थेबाबत स्वारस्य दाखवल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं. मात्र अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा करार झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. मॉस्को आणि किएव या दोन्ही बाजूंशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मर्यादित युद्धविरामामुळे युद्ध संपणार नसलं तरीही दोन्ही देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले. जम्मूमध्ये उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांड मुख्यालयाला आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी भेट देऊन सद्यस्थिती आणि सज्जतेचा आढावा घेतला. वेस्टर्न एअर कमांड आणि नॉर्दर्न कमांड या दोन विभागांमध्ये धोरणात्मक आणि सामरिक अशा सर्व स्तरांवर दिसलेला उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धती ही भविष्यातल्या मोहिमांसाठी एक आदर्श असल्याचं सिंग यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5,00,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिकलसेल या सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या आजाराचं 2047 पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी आज दिली. ते आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान 1SCD या सिकलसेल आजारावरच्या उपचारांविषयीच्या जागतिक भागीदारी कार्यक्रमात बोलत होत्या. सिकलसेल आजाराबाबत समान समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे असं त्या म्हणाल्या. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काल रात्री ही दुर्घटना घडली. ही बस नोएडाकडून आग्र्याच्या दिशेनं जात होती आणि त्यात 35 प्रवासी होते. वाटेत दयानाथपूर इथे अचानक बसने पेट घेतला. आगीतून वाचण्यासाठी चालकाने त्वरित बस थांबवली आणि प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या टाकून सुटका केली. मात्र 9 प्रवासी आतच अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग नियंत्रणात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरं वाटावं

0: अशा सदिच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
0: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात गौरी गणपती दहीअंडी उत्सव उत्साहात साजरे. मुंबई गोवा महामार्गाला विलंब झाल्याने खर्च वाढला. जिल्ह्यात सणासुदीच्या काळात 87 लाखांचं भेसळयुक्त पदार्थ जप्त. विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून 5,84,000 मतदारांची नावं वगळली. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: गणपती आणि दहीहंडी हे उत्सव कोकणात धूमधडाक्यात आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जातात. मुंबईकर चाकरमने न विसरता गणपतीला गावाकडे येत असल्याने रायगड जिल्ह्यातील गावं आणि वस्त्या माणसांनी फुलून गेल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळी गल्ल्या गल्ल्यांमधून आणि घराघरातून येणारे आरत्यांचे स्वर वातावरण भक्तिमय करत होते. यंदा रायगड जिल्ह्यात 1,05,140 खाजगी आणि सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यातील 1.5 दिवसांच्या 23,921 आणि 5 दिवसांच्या 45,676 गणपतींचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते. रायगड जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव देखील आनंदात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी मिळून 8,870 दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 17 वर्षे सुरू आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल 48% वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे. 2011 जेव्हा प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा 11,489.14 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. 2014 हे काम पूर्ण होईल असे तेव्हा गृहीत धरले होते. मात्र या न त्या कारणानं प्रकल्प लांबल्यामुळं प्रकल्पाचा खर्च 16,969.40 कोटीपर्यंत गेला आहे. खर्चात तब्बल 5,422 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. खर्च तर वाढलाच, त्याचबरोबर रस्त्याच्या कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. 2012 ते 2022 या काळात महामार्गावर 6,692 अपघात झाले. त्यात 1,512 जणांचा बळी गेला. एकट्या रायगड जिल्ह्यात 2012 ते 2025 या काळात झालेल्या अपघातात 1,045 मृत्यू झाले तर 5,260 जखमी झाले. खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर देखील अजूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. त्याचा मोठा फटका गणपतीसाठी गावी जाणाऱ्या आणि गणपतीनंतर परत मुंबईला येणाऱ्या गणेश भक्तांना बसला. अन्न व औषध विभागाने रायगड जिल्ह्यात भेसळखोरांवर व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. विभागाने केलेल्या कारवाईत 87,58,000 रुपयांचे प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ जप्त केले आहेत तर 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सण उत्सवाच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री वाढते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर यांची मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध विभागाने भेसळखोरांविरोधात व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे

0: डबे दणाणले आहेत, नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 584,118 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 20% आहे. जिल्ह्यात अजूनही 1,98,000 मतदार आहेत ज्यांची 2002 मतदार यादीशी जोडणी होऊ शकलेली नाही. ही नावेही आगामी काळात वगळली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत घर भेटी देऊन सर्व मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्यात आले. 2002 मतदार यादीशी जोडणी न झालेली मतदारांची नावे या मोहिमेनंतर वगळण्यात आली आहेत, तर संदिग्ध आढळून आलेल्या मतदारांची चौकशी केली जाणार आहे.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं आणि आता भावधारा कार्यक्रम अमोद दातार यांना सुरुवातीला ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता पुन्हा क्षेपित करत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया. श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
2: नाट्य क्षेत्रात नाव झालेले रवींद्र ढवळे सर यांनी लिहिलेलं सायक्लोरामा हे पुस्तक शीर्षकापासूनच वेगळं वाटतं. शीर्षक अगम्य वाटलं तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सायक्लोरामा या शब्दाचा अर्थ सांगते. सायक्लोरामा म्हणजे नाटकाच्या सेटच्या मागे असलेला एक भला मोठा पडदा होय. हा पडदा आपल्याला कधी बॉक्स सेटच्या खिडकीतून, दरवाजातून किंवा प्रायोगिक बिन नेपथ्याच्या रंगभूमीवर अख्खाच्या अख्खा दिसतो. या सायक्लोरामाच्या म्हणजे पडद्यावरच्या प्रकाशज्योताच्या करामतीतून आपल्याला सकाळ आहे की संध्याकाळ आहे ते समजतं. आपण सागर किनारी उभे आहोत की भर गर्दीच्या रस्त्यावर उभे आहो हे कळतं. तसं ह्या पडद्यावर सायक्लोरामा या पुस्तकात लेखकाच्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. 75 वर्षे वयाच्या आपल्या आयुष्यातील 55 वर्षाच्या रंगमंचीय कारकिर्दीचा तालमीचा जीवन प्रवासाचा ताळेबंद लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. कुसुमाग्रजांची एक चारोळी आहे ज्याने या पुस्तकाची सुरुवात झाली आहे. नायक मी, खलनायकही मी, सूत्रधार मी, मीच विदूषक, विविध भूमिका करिता करिता मी पण आता कुठले शिल्लक. गुरुवर्य बाबूराव सावंत यांना हे पुस्तक अर्पण केलं आहे. अध्यात्मात खोटं दूर राहावं, असत्य नजरेसमोर सतत आणण्यापेक्षा सत्य प्रकाशित व्हावं असं म्हटलं जातं. या उलट नाटक आणि सिनेमात याद्वारे अभिनय करून खऱ्यावर खोट्याचे आणि सत्यावर असत्याचे लिंपण करावे, म्हणजे तात्पुरत्या सत्य वाटणाऱ्या असत्याची मिरवणूक काढण्यात नाट्यसृष्टी प्रसिद्ध आहे. ज्याला

0: व्हीलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असे म्हणतात. तशी ही कल्पना समजायला अवघड आहे. पुस्तकातील बऱ्याच कल्पना आणि मांडणीतील काही वाक्य समजायला थोडी अवघड वाटतात. दोन तीन वेळा वाचल्यावर त्याचा खरा अर्थ लक्षात येतो. इथे लेखक स्पष्टपणे म्हणतो, मी लेखक नाही, भाषेवरचं प्रभुत्व तर लांबच राहिलं. मला जसं सुचलं, जसं आठवलं, ते मी साध्या सरळ भाषेत लिहिलं. लेखकाच्या मते माझी ओळख, माझे अनुभव आणि नाशिकचे नाटक जे मी पाहिलं ते संग्रह रूपात असावं म्हणून नाशिकच्या नाट्यसंस्था त्यांनी केलेलं कार्य याचं एकत्रित लिखित स्वरूप असावं म्हणून हा खटाटोप केला आहे. वि वा शिरवाडकरांचं राजमुकुट मॅकबेथ आणि दुसरं नाटक होतं संगीत होनाजी बाळा. केवळ 7-8 वर्षाचे असताना ढवळे यांनी ती दोन्ही नाटकं बघितली. या नाटकांच्या देखणेपणाला भारावून जाऊन त्यांच्या मनात नाटक करण्याचं बीज रोवलं गेलं. नाशिकच्या गोदावरीचं पाणी काही वेगळंच आहे. इथे अनेक साहित्यिक कलावंत नाटककार निर्माण झाले. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, कवी व नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर, प्राध्यापक वसंत कानेटकर, अ वा वरटी, मनोहर शहाणे, हे सगळे नाशिकचेच आहेत. मी स्वतः लेखिका शुभांगी पासेबंद, मी देखील नाशिकचीच आहे. साहित्यात वेगळेवेगळे प्रकार असतात. कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेखन, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, नाटक. त्यात नाट्यसंहिता असा जो अर्थ अभिप्रेत आहे तेही साहित्य स्वरूपात लिहिलं जातं आणि ते देखील साहित्य आहे असे लेखक म्हणतात. श्री रवींद्र ढवळे यांचे अन्य लेखकांशी आणि अन्य नाट्यकलाकारांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध वाचत वाचत हा नाट्यप्रवास पुढे सरकतो. कथन नाटकाबद्दल असूनही नाटकीपणा नसलेलं पण नाट्य असलेलं असं हे पुस्तक आहे.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवींद्र ढवळे यांच्या सायक्लोरामा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीनं बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक आहे. बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसंच बियाण्यांची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी आणि रोपं सतेज, निरोगी आणि जोमदार वाढण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते, याला बीज प्रक्रिया म्हणतात. या बीज प्रक्रियेचे फायदे म्हणजे जमिनीतून आणि बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोपं सतेज आणि जोमदार होतात, पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मंडळी, रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करताना बियाण्याला पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यावं. तसंच शिफारशीनुसार 1 किलो बियाण्याला लागणारं बुरशीनाशक घेऊन ते बियाण्याला चोळावं. ही बीज प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत. ही बीज प्रक्रिया करताना काय करावं तर 10 किलो बियाणं आणि त्याला 100 मिलीलिटर पाणी या प्रमाणात बीज प्रक्रिया ड्रममध्ये करावी. बुरशीनाशक शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रिया ड्रममध्ये टाकून एकूण 30 ते 40 वेळा फिरवावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. भुईमूग, सोयाबीन इत्यादी पातळ साल असणाऱ्या बियाण्याच्या बाबतीत बीज प्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन किंवा बुरशीनाशकांचे घट्ट द्रावण करावं आणि बीज प्रक्रिया करताना बियाण्याचं टर्फल निघणार नाही याची काळजी घ्यावी. याचबरोबर मंडळी, ट्रायकोडर्मा जीवाणूची देखील प्रक्रिया केली जाते. हे जीवाणू जमिनीत सेंद्रिय पदार्थांवर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि इतर रोगजीवाणूंची वाढ नियंत्रित करतात. तसंच इतर अनावश्यक

आवश्यक बुरशीवर परोपजीवी पद्धतीने जगतं आणि पेशीद्वारे काही उत्सर्जक सोडून रोगजीवाणूंचे धागे नष्ट करून बीजाणू कमकुवत बनवतं. त्यामुळे त्यांची उगवण क्षमता कमी होते. अशा तऱ्हेने या जीवाणूंच्या वापराने जमिनीद्वारा होणाऱ्या रोगांचं प्रभावी नियंत्रण होऊ शकतं. या जीवाणू संवर्धनांची बीज प्रक्रिया करताना 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन 10 किलो बियाण्यासाठी वापरावं. 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावं. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्याला हळुवारपणे लावावं अथवा बियाणं ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावं. त्यानंतर बियाणं सावलीत सुकवावं. बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. या जीवाणू संवर्धनाचे फायदे कोणते आहेत? तर यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते, बियाण्याद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात, रोपांना अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला होतो, रोपं जोमदार आणि निरोगी वाढतात, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये जीवाणूंची वाढ होऊन हवेतील नत्राचं स्थिरीकरण होतं आणि ते पिकांना उपलब्ध करून दिलं जातं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपण आपलं उत्पादन वाढवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहतंय. आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात? रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं? तर तेल आलं गुड फॅट्समध्ये. अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते, तर तेल आलं. तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये. ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे. पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे? क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅटमध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय, हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी

0: आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे. तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
1: हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
0: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातलं सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्यासोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मग अशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो? प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याच

0: मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्यासोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मग अशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो, तर प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं, म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते परत वापरतो. जर का आपण भाजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं, मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार रश्मा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि राणोजी हे 3 नरवाघ सध्या सक्रिय आहेत, त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, राणोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंददायी चित्रासोबतच चिंतेचाही एक पैलू समोर आला आहे. चांदोली परिसरातील गावांच्या हद्दीत वाघांचा वावर वाढू लागल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरेढोरे, शेती आणि मानवी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. स्थानिकांच्या मते वाघांची संख्या अचानक वाढल्याने संभ्रम निर्माण झाला असून

0: निशानेबाजी टीम ने कांस्य पदक जीता। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन आजच्या या नादब्रह्म कार्यक्रमात आपल्याला ऐकवत आहोत। बासरीवर राग विजय मध्यलयगत एक तालात आहे, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे। त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केलेली आहे। ऐकूया अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय।

अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय आत्ता आपण ऐकलात, त्यांना पखावाची साथ सुहास गवळी यांनी केली. अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय आत्ता आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10%, 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट सरकार साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
1: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
0: पावसाच्या अभावाचा फटका बसलेल्या भागात उपाययोजना निश्चित करण्यासाठी नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते. दर मंगळवारी उपसमितीची बैठक होणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू, मात्र त्याकरता वाट न पाहता राज्य सरकार आपल्या पातळीवर उपाययोजना सुरू करेल, असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. SIR संदर्भात आरोप करण्याऐवजी सर्वच पक्षांनी मतदार याद्यांची पडताळणी करावी, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या धोंडवीरनगर इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अपुऱ्या पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या अडचणी

0: च्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करावीत असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आलेले असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहण्याचं कारण काय, कोणते निकष आणि कोणाची वाट सरकार पाहत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे 26% तूट नोंदवली गेल्यानं संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत पर्जन्यमान, खरीप पिकांची स्थिती आणि पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाज ढालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: UCI जागतिक सायकलिंग अजिंक्यपद 2032 या स्पर्धेचं यजमानपद पुणे भूषवणार आहे. कॅनडात मॉन्ट्रियल इथे झालेल्या UCI काँग्रेसमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. 2032 यजमानपदाच्या शर्यतीत कोलंबिया आणि मॅक्सिको हे शहरही होते. मात्र उमेदवारी प्रक्रियेची अंतिम फेरी पुणे आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन यांच्यात झाली. पुण्याला सायकलिंगचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सामायिक उद्देशातून राज्य सरकार आणि अखिल भारतीय सायकल महासंघानं केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं ही बोली पूर्ण केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी गिरगाव चौपाटी परिसरात वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. तसंच महानगरपालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यात उद्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे 10,000 जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 336 गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे 3,500 CCTV कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ विश्लेषण आणि चेहरा ओळख प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात, राज्य

0: राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, 3:10 झालेली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 5 नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर ते 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. दुष्काळी परिस्थितीसंदर्भात नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करेल, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती. उद्याच्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांच्या दृष्टीनं प्रशासनानं तयारी केली आहे. जागोजागी कृत्रिम तलावांची व्यवस्था असून वाहतुकीचं नियमन करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1248

0: अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बीवी हो तो ऐसी या चित्रपटातलं. समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल.

कार्यक्रमात यानंतर ऐकवतोय दुश्मन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: पण 16 आणि खरं हाय
1: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: ते श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 नक्की ऐका आमचा कार्यक्रम मावळतीचे रंग. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकवतोय कन्यादान या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं नीरज यांचं हे गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केला आहे. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय हो. रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

रेशम की डोरी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. ही रचना होती इंदिवर यांची, तर संगीतकार होते शंकर जयकिशन. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। यानंतर 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. चला तर प्रासंगिक या मालेत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सणासुदीच्या या दिवसात संपूर्ण परिसर हा एक वेगळ्याच उत्साहाने आणि मांगल्याने उजळून निघतो. गणपती बाप्पाचे आगमन, महालक्ष्मीचे पूजन आणि पाठोपाठ येणारी नवरात्र या उत्सवांच्या काळात आपल्या घरोघरी आणि गल्ली बोळात आनंदी वातावरण असतं. पण या उत्साहाच्या आणि सोहळ्यांच्या गदारोहात आपण अनेकदा एक महत्वाची वस्तू विसरतो, ती म्हणजे स्वच्छता. मिरवणुका निघतात, महाप्रसादाचे कार्यक्रम होतात, देखावे पाहायला लोकांची गर्दी होते, पण कार्यक्रम संपल्यावर मागे काय उरतं? तर रस्त्यावर पसरलेल्या प्लास्टिकच्या वाट्या, चमचे, पाण्याचे पेले, कागदी द्रोण आणि निर्माल्य यांचा खच. ज्या देवतेची आपण मोठ्या श्रद्धेने पूजा करतो, तिच्या उत्सवानंतर आपण सार्वजनिक जागांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरवतो, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. सणांच्या

0: रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा हा कचरा केवळ दिसायलाच वाईट दिसत नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठीही तितकाच हानिकारक असतो. उघड्यावर टाकलेले उष्टे अन्न, प्लास्टिक आणि ओला कचरा यामुळे माशा, डास आणि इतर जंतूंची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. सणांच्या काळात डेंग्यू, मलेरिया, जुलाब आणि पोटाच्या विकारांचे आजारही वेगाने पसरतात. ज्या सणांचा उद्देश आपल्याला आनंद आणि आरोग्य देणे हा आहे, त्याच सणांच्या काळात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे आजारांना निमंत्रण मिळेल असे काम करतो. आपण निर्माण केलेला हा कचरा शेवटी फिरून आपल्याच घरात, आपल्याच अन्नात, पाण्यात आणि हवेतही मिसळतो. हे आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या उत्सवांच्या काळात स्वच्छता राखणे ही केवळ महापालिकेची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ती आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे किंवा जेवणाचे कार्यक्रम आयोजित करताना प्लास्टिकच्या ऐवजी पारंपरिक केळीचे पाने किंवा सहज विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा वापर केला पाहिजे. मंडळांनी सुद्धा आपल्या मंडप परिसरात कचरा कुंडीची योग्य व्यवस्था करून स्वच्छ उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला पाहिजे. घरच्या घरी सुद्धा आपण निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्यापासून खत बनवू शकतो. उत्सव साजरा करताना जर आपण आपल्या परिसराची स्वच्छता राखू शकलो तरच त्या पूजेला आणि भक्तीला खरा अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, स्वच्छतेमुळे पसरणारे हे आजार टाळायचे असतील तर बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. चला तर मग या गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या पावन पर्वात केवळ आपल्या घराचीच नाही तर आपल्या परिसराची आणि शहराचीही स्वच्छता राखण्याचा ठाम संकल्प करूया. आरोग्यासाठी निसर्गपूरक उत्सव साजरा करूया. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्या सोबत.
1: नमस्कार, मी अश्विनी. युववाणीच्या सांजबेळ या विशेष संहिता मालिकेत आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांचं आणि तरुण मित्रांचं सहर्ष स्वागत करते. संध्याकाळची ही सुंदर वेळ, मंद वाहणारा वारा आणि आपल्या मनातील नवनवीन स्वप्नांची भरारी, अशाच एका उत्साही वातावरणात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आजची ही सांजवेळ खूपच खास आहे, कारण आज 24 सप्टेंबर म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि दरवर्षी हा दिवस जगभरात जागतिक सागरी दिन म्हणजेच वर्ल्ड मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण समुद्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? सुंदर किनारे, किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या उसळणाऱ्या उंच लाटा, अस्ताला जाणारा तो सुंदर सूर्य की निळाशार अथांग सागर. पण या समुद्राच्या पलीकडे एक असं जग आहे जे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि आपलं जीवन चालवतं. ते म्हणजे शिपिंग इंडस्ट्री, अर्थात सागरी वाहतूक उद्योग. हा समुद्र फक्त पर्यटनासाठी सुंदर नाही तर तो आपल्या संपूर्ण जगाचा श्वास आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील 80% जास्त व्यापार हा याच अथांग सागरामधून जहाजांच्या माध्यमातून होतो. आपण रोज वापरत असलेल्या कित्येक वस्तू, आपले कपडे, जी गॅजेट्स वापरतो, अगदी आपल्या देशात येणारं इंधन, अन्नधान्य, औषधं आणि ऊर्जा साधने ही समुद्राच्या मार्गानेच एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात. जर समुद्राची वाहतूक एका दिवसासाठी थांबली तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प होईल. म्हणूनच या सागरी क्षेत्राचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी, सागरी वाहतुकीची सुरक्षा राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो. मित्रांनो, यंदाच्या म्हणजेच 2026-2027 या वर्षाची थीम माहिती आहे का? IMO पहिल्यांदाच 2 वर्षासाठी एक अतिशय विचार करायला लावणारी संयुक्त संकल्पना ठेवली आहे. ती म्हणजे फ्रॉम पॉलिसी टू प्रॅक्टिस, पॉवरिंग मॅरिटाईम एक्सलन्स, म्हणजेच धोरणाकडून प्रत्यक्ष कृतीकडे सागरी उत्कृष्टतेला चालना. याचा सरळ अर्थ असा की केवळ कागदावर नियम किंवा धोरणे बनवून चालणार नाही तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समुद्रावर आणि बंदरावर होणे गरजेचे आहे. आज मानवाने आपल्या फायद्यासाठी समुद्राला प्रदूषणाचे माहेरघर बनवून टाकले आहे. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा, जहाजांमधून होणारी तेलगळती आणि कारखान्यांचे विषारी पाणी

समुद्रात सोडले जाते. यामुळे समुद्रातील जलचरांचे रक्षण करणे आणि जहाजांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे. या थीमच्या माध्यमातून आपल्यासारख्या तरुणांना आणि जागतिक समुदायाला केवळ नियम न बनवता प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भारताचा विचार केला तर भारताला तब्बल 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. आपल्या देशात दरवर्षी 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा होतो, पण जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींशी जोडले जाण्यासाठी आपण या जागतिक सागरी दिनाचे महत्वही ओळखले पाहिजे. युवावाणीच्या माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या तरुणांसाठी या क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. केवळ जहाजावर कॅप्टन किंवा इंजिनियर होणे एवढेच मर्यादित न राहता आता मरीन बायोटेक, सागरी कायदा, पोर्ट मॅनेजमेंट आणि ओशनोग्राफी सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तरुण आपले भविष्य घडवू शकतात. या वर्षीचा जागतिक स्तरावरील मुख्य समांतर कार्यक्रम म्हणजे पॅरेलल इव्हेंट दक्षिण कोरियाच्या बुसान या सुंदर शहरात 2026 रोजी होणार आहे. तिथेही जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि धोरणांवर चर्चा होणार आहे. तरुण मित्रांनो, हा समुद्र आपल्याला फक्त अथांगता शिकवत नाही तर संकटाशी लढून पुढे जाण्याची जिद्दही देतो. आज या निमित्ताने आपणही एक संकल्प करूया, जेव्हा कधी आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ तेव्हा तिथे प्लास्टिक किंवा कचरा टाकणार नाही. सागरी पर्यावरणाचा आदर करूया आणि या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊया. शेवटी हा निसर्ग आपला आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, नाही का? चला तर मग सांजवेळच्या आजच्या भागात जागतिक सागरी दिनाच्या या माहितीसह आणि समुद्राच्या अथांगतेचा मेळ घालणाऱ्या एका सुंदर गाण्यासह मी अश्विनी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया युववाणीच्या पुढच्या भागात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद. नमस्कार.

0: मित्रांनो, आत्ताच आपण सांजवळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत ऐकलीत. आता वळूयात करिअर मंत्रा या मालिकेकडे. ऐकूयात शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथ्थक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन व अभ्यासक सौ अवंती काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आज आपण कथ्थक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक आणि त्रिविध कला निकेतन संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ अवंती काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. अवंती काटे यांचं ललित कला केंद्र गुरुकुल पुणे विद्यापीठ येथून कथ्थक नृत्य मध्ये MA झालेलं आहे. तसंच भारत आणि भारताबाहेर विविध ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली असून 2011 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे सिनियर स्कॉलरशिप अवॉर्ड तर 2023 मध्ये भारत सरकारतर्फे ज्युनियर रिसर्च फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना गौरवण्यात आला आहे. मॅम, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
1: आज आपण करिअर मंत्र या मालिकेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर बातचीत करणार आहोत. तर आजच्या काळात शास्त्रीय नृत्याकडे केवळ एक कला म्हणून न बघता त्याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून बघायचं असेल किंवा त्यात आपलं करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
2: पूर्वी कलेला करिअर म्हणून कधी बघितलं नव्हतं जात. म्हणजे त्याच्यात असं करिअर करायचंय अशा उद्देशाने नव्हती ती केली जात. ती एक साधना आहे आणि आपल्याला ती साधना करायची आहे या उद्देशाने बघितलं जायचं.
1: बरोबर.
2: त्यामुळे तेव्हाचा साधनेचा कल जो होता नर्तकांचा तो व्यवसायाशी निगडित नव्हता.
1: अगदी बरोबर.
2: त्यामुळे ते स्वतःसाठी होतं.

0: परमानंद प्राप्तीसाठी होतं आणि त्या दिव्य शक्तीसाठी ही उपासना केली जायची. त्यातलं एक म्हणजे शास्त्रीय नृत्य.
1: बरोबर.
0: आणि या नृत्याला एक उपासना म्हणून बघत असताना त्याचा हळूहळू हळूहळू पोटापाण्याची सोय करता करता तो एक व्यवसाय कसा बनला तो म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की नर्तकांची साधना हे पोट नाही भरू शकत.
1: बरोबर.
0: त्यामुळे कुठेतरी जेव्हा तुम्ही त्याला संपूर्ण आयुष्य वाहून टाकता एखाद्या कलेला तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण जर हेच फक्त करायचंय तर मग ह्यातून आपलं आर्थिक अर्जन पोटापाण्यासाठी आपण कसं त्याला उपयोगात आणणार. कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही करायचं नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: तर मग अशा याच्यातून हळूहळू हळूहळू वेगवेगळे माध्यम सुरू झाली. म्हणजे नृत्य प्रस्तुती व्हायला लागल्या. त्या पहिले मंदिरात व्हायच्या, त्या देवासाठी असायच्या, त्यामुळे तिथे काही अपेक्षा नसायची काही मिळण्याची.
1: बरोबर.
0: मग दरबारात होती ती राजाला खुश करण्यासाठी होती, तो राजाश्रय मिळण्यासाठी होता. मग तिथे त्यांचं परिवाराचं पालन पोषण सगळं व्हायचं, तर तिथेही त्यांना असं खूप गरज नव्हती. परंतु आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतोय की कलेमध्ये खूप कलाकार आहेत आणि प्रत्येकालाच सगळं सगळं नाही मिळत.
1: बरोबर.
0: मग अशा वेळी कमी शिकलेल्या कलाकाराला सुद्धा थोडंफार त्यातून आर्थिक अर्जन कसं मिळवता येईल या उद्देशाने हळूहळू हळूहळू शिक्षणाच्या कडे वळायला लागले सगळे कलाकार. की आपण जर शिक्षण दिलं तर आपल्याला काहीतरी आर्थिक अर्जन होईल.
1: बरोबर.
0: अशा अनुषंगाने हळूहळू ते जे आधी होतच म्हणजे गुरुकुल परंपरेमध्ये जेव्हा शिक्षण व्हायचं तेव्हा शास्त्रीय कला हे गुरुगृही राहून गुरुकुलात आश्रमात राहून शिक्षण व्हायचं तेव्हा गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून वेगळं काहीतरी दिलं जायचं.
1: बरोबर.
0: आता ते आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये मिळत आहे. मग याच्याकडे शिक्षण देण्याकडे कल वाढला. आता हळूहळू करता करता काय झालं की स्वतः शिक्षण न घेता जितकं येईल तितक्यावर समाधान मानून शिक्षण देणं हे सुरू झालं. थोडं आत्ताच्या युवा पिढीनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जोवर आपण पूर्णपणे शिक्षित होत नाही तोवर पुढे ती परंपरा सुरू ठेवू नये. पुण्याला पंडित भीमसेन जोशींनी स्थापित केलेली ललित कला केंद्र गुरुकुल आहे जिथं माझं शिक्षण झालंय.
1: बरोबर.
0: आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठं कथक केंद्र आहे. असे अनेक मोठमोठे संस्था आपल्या भारतभर नृत्य क्षेत्रासाठी अगदी डेडिकेटेडली काम करतात जिथे डिग्री कोर्स चालतो व्यवस्थित. तर याचं प्रमाण आणखीन वाढलंय. म्हणजे अक्षरशः मी नागपुरात सुद्धा आपल्या कथक विषयामध्ये किंवा या शास्त्रीय नृत्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे त्याचे सुद्धा महाविद्यालय आहे.
1: अच्छा.
0: तर 12वी नंतर तुम्ही कथक नृत्य या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता.
1: मी आता ह्याकडे येणारच होती की या क्षेत्राकडे वळण्यासाठी समजा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर ती त्यांनी कशी घेतली पाहिजे ह्याबद्दल.
0: अगदी अगदी. म्हणजे नागपूरकरांना ऐकून अगदी आनंद होईल पण मी म्हणजे सांगेल की पूर्ण महाराष्ट्रभरच सगळीकडे म्हणजे मी नागपूरची आहे म्हणून नागपूरचं सांगतीये की इथे MFA डिपार्टमेंट आहे ललित कला विभाग. तिथे मास्टर्स डिग्री आहे नृत्यामध्ये. तसंच धरमपेठ शिक्षण संस्थेचं नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर कॉलेज आहे जिथे कालिदास युनिव्हर्सिटीचं ते महाविद्यालय आहे जिथे 12वी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर 12वी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स या क्षेत्रामध्ये खूप कमी विद्यापीठात आहेत.
1: अच्छा.
0: अमरावतीला आहे नुकतंच सुरू झालेलं. त्यानंतर मुंबईत आहे. पण हे सगळे नुकते सुरू झालेले आहेत पण आहेत. म्हणजे आता तुम्हाला त्याच्याकरता खूप इकडे तिकडे जायची गरज नाही. नाशिक सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी, बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, नांदेड युनिव्हर्सिटी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला नृत्य कलेमध्ये डिग्री असलेले कॉलेजेस आहेत
1: आणि चांगलं शिक्षण देणारे,
0: उत्तम शिक्षण देणारे आहेत. कारण की जे साधक आहेत
1: बरोबर
0: ते साधक तिथे शिकवतात तर तुम्हाला एक उत्तम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे. शिवाय कोर्स जो डिझाईन केलाय तो शास्त्र आणि क्रियात्मक अशा दोन्ही दृष्टीने अगदी भक्कम आणि सक्षम असा तयार होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा फक्त नृत्यामध्ये नाही तर त्याचं शास्त्रामध्ये सुद्धा तितकाच निपुण कसा होईल आणि त्याचबरोबरीन तो नृत्यात कसा पारंगत होईल या दोन्हीवर तितकाच भर दिला गेलाय. आणि त्यामुळे ते

0: परिपूर्ण करणाऱ्या अशा डिग्रीज आपल्याकडे आज अवेलेबल आहेत जागोजागी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शास्त्रीय कलांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल, तर आपण नुसतंच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये न शिक्षण घेता आपण डिग्री सुद्धा घेतली पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगू इच्छिते आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य आहेत. आज आपण इथे शास्त्रीय नृत्याबद्दल बोलतो आहोत म्हणून सांगते आहे. संपूर्ण भारतात 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं एकही नाहीये. तर आपण जे शिक्षण घेतो आहोत शास्त्रीय नृत्याचं हे वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून आलेलं आहे.
1: ओके.
0: म्हणजे कथक नृत्य हे उत्तर प्रदेशातलं नृत्य आहे.
1: अच्छा.
0: आणि भरतनाट्यम जे अगदी प्रचलित आहे ते तमिळनाडू मधलं आहे.
1: बरोबर.
0: तर बाकी शास्त्रीय नृत्य जे आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये तर चांगलंच त्यांचं प्रस्थापित केलेलंच आहे अस्तित्व. परंतु कथक आणि भरतनाट्यम या दोन शैली अशा आहे ज्या संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की कथक नृत्य जास्त लोकांना आपलंसं वाटतं. याचं कारण की त्याची भाषा ब्रजभाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा या भाषेमध्ये त्यांच्या रचना असल्यामुळे त्या लोकांना कळतात आणि त्यामुळे कथक नृत्य लोकांना समजतं म्हणून ते बघावं असं वाटतं आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त प्रमाणात सगळीकडे दिसतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कथक नृत्य आत्मसात केलंय.
1: अगदी अगदी.
0: तर एक म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे की ह्या नृत्यशैली सगळीकडे पसरली आहेत. तर आपल्याला महाराष्ट्राचं असं जरी स्वतःचं शास्त्रीय नृत्य जरी नसलं तरी या दोन शैलींना महाराष्ट्राने खूप आत्मसात केल्यामुळे इथे अनेक दिग्गज नर्तक आपल्याला बघायला मिळतात, मोठमोठे गुरु बघायला मिळतात. मुंबई पुण्यामध्ये विद्वान लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत आणि अगदी घराणेदार जे लोक आहेत म्हणजे उत्तर प्रदेशातले 3 घराणे जे आहेत कथक नृत्यातले, लखनऊ, जयपूर आणि बनारस, या घराणेदार लोकांच्या अगदी बरोबरीने काम महाराष्ट्रातले कलाकार करतात आहेत. इतकं उत्तम दर्जाचं शिक्षण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कलांचं मिळत आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट आणि डिग्री असं दोन्हीही सहज साधू शकता महाराष्ट्रात राहून सुद्धा.
1: अगदी. शिक्षण पूर्ण झालं मग त्यानंतर हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी कुठले मार्ग निवडावेत?
0: याच्यामध्ये ना 2-3 वेगवेगळे मार्ग आपल्याला सापडतात. जसं जर तुम्ही एक नर्तक म्हणून तुम्हाला कलाकार म्हणून घडायचं असेल तर तुम्ही फक्त ऍज अ परफॉर्मर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता. मग हे परफॉर्मर म्हणून डेव्हलप झाले की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी परफॉर्मन्स करायची संधी मिळते आणि त्यातून आर्थिक अर्जन होतं.
1: बिलकुल.
0: पण त्याच्यासाठी अर्थात रियाज, साधना, मेहनत प्रचंड लागते. त्यानंतर तुम्हाला डिग्रीचा फायदा असा होतो की तुम्हाला, मी जसं मगाशी सांगितलं की शाळेमध्ये आजकाल शिक्षण
1: लागतं,
0: नृत्य शिक्षक आवश्यक झाले आहे त्यामुळे तुम्हाला नृत्य शिक्षक म्हणून तिथे जॉईन करू शकता. तुम्ही शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करू शकता. जसं मी महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि असिस्टंट प्रोफेसर आहे आणि आता शिक्षण देते आहे. त्यानंतर तुम्ही ऍज अ कोरिओग्राफर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता.
1: अच्छा.
0: वेगवेगळे विषय हाताळून वेगवेगळ्या डान्सर्सला घेऊन तुम्ही वेगवेगळ्या संरचना कोरिओग्राफीज करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही आर्थिक अर्जन करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता. कारण की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्लासिकल डान्सर्सची गरज असते, कोरिओग्राफर्सची गरज असते. तर अशा वेगवेगळ्या मार्गांवरती तुम्ही जाऊ शकता आणि यातनं आर्थिक अर्जन सहजपणे करू शकता. आणि जर अर्थात हे सगळे मार्ग इतरांवरती अवलंबून असलेले आहे आणि जर कुठेही तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर उत्तम मार्ग आहे स्वतःचा स्वतंत्र असा नृत्य वर्ग सुरू करा आणि उत्तम शिक्षण द्या. त्यातून तुम्हाला चांगलाच आर्थिक अर्जन होईल आणि तुम्हाला ही कला कुठेच कमी पडू देणार नाही.
1: त्याचबरोबर स्वतःला समाधान मिळेल ते वेगळं.
0: नक्कीच.
1: आजच्या वेगात बदलणाऱ्या जगात शास्त्रीय नृत्याची परंपरा जपताना काय आव्हानं जाणवतात?
0: आव्हानं बरेच येतात.
1: जसे
0: जसं आत्ताच्या काळामध्ये जे आपण विचार करतो की

0: सगळ्यांना माहिती आहे की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, तर मुलांना ना त्या सगळ्या टेक्नॉलॉजी सोबत ते इतके जास्त गुंतले गेले आहेत की त्यांना वास्तविक जगाशी जरा ते दूर झाले आहेत. वास्तव्याचं त्यांना जरा काय म्हणतात त्याला, त्यांना ते नको आहे. म्हणजे त्यांना आपल्या वेगळ्या विश्वात राहायला आवडतं, वास्तवाशी त्यांचा संबंध नसायला हवा असं त्यांना वाटतं. म्हणून ते गेम्स झोन मध्ये किंवा रील्स मध्ये किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला आवश्यक नसलेल्या अशा गोष्टींमध्ये जास्ती रमतात. त्यामुळे काय झालंय की इथे कुठेतरी साधना करायला रियाज करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. तर हा जो वेळ त्यांचा जो कमी झालाय, शिवाय त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं, तर त्यांचं पेशन्स लेवल कमी झालंय. त्याच्यानंतर पेशन्स कमी झालाय, त्यांचा टाइम स्पॅन कमी झालाय. परफॉर्मन्स करायचा म्हटलं तर 2 मिनिटं 4 मिनिटं त्याच्या वर नको. हे सगळे रील्सचे परिणाम इथे बघायला मिळतात. जिथे तासनतास रियाज आम्ही करायचो तिथे आता मुलगी आठवड्यातनं फक्त एकदा किंवा दोनदा येते आणि ती 1-2 तासा करता येते. एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला काय शिक्षण मिळणार?
1: बरोबर.
0: शिवाय त्यांना त्याच्यामुळे आपण पाहिजे तसे संस्कार पण नाही देऊ शकत. तर जितकं तुम्ही गुरुच्या सान्निध्यात राहाल तितके तुम्ही परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणूनही घडाल. तर ते जे गुरुच्या सान्निध्यात राहून जे संस्कार मिळतात ना ते कुठेतरी लुप्त पावले आहेत. कारण की गुरुचं सान्निध्यच नाहीये, कोर्स ओरिएंटेड टीचिंग आलेलं आहे. त्यामुळे फक्त कोर्स पूर्ण करण्यापुरतं विद्यार्थी जातो. कोर्स पूर्ण झाला, परीक्षा दिली, डिग्री मिळाली की विषय संपला. हे जे आता सुरू आहे हे कलेच्या क्षेत्राला खूप हानी पोहोचवत आहे.
1: प्रोफेशनलिझम जे आलेलं आहे
0: आणि मग डिग्री मिळाली की तुम्ही प्रोफेशनल म्हणवता स्वतःला. मात्र ते प्रोफेशनलिझम जे आहे ते साधना करण्यात आहे ना की डिग्री दाखवण्यात आहे हे कळणं खूप गरजेचं आहे.
1: करेक्ट करेक्ट.
0: तर असं मला वाटतं की खूप ते एक ड्रॉबॅक आहे आताच्या पिढीचा. पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह आशा आपण अशी पण म्हणू शकतो की ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा मी म्हणेन की आपण आज ही जी संस्कृती परंपरा जी आहे ही कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपून ठेवतो आहे.
1: बरोबर.
0: पूर्णपणे बंद न पडता निदान काही तर सुरू आहे
1: आणि ती पास ऑन होते आहे.
0: एक्झॅक्टली. आणि ती मर्यादित जागेपुरती न राहता ती आता स्प्रेड झाली आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला इथे फक्त मंचावरती प्रस्तुती नाही होत. आता मी व्हिडिओ करून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी मी माझी कला पोहोचवू शकते, लोकांपर्यंत पोहोचू शकते, माझं मार्गदर्शन अनेकांपर्यंत पोहोचवू शकते.
1: अगदी.
0: तर ही एक चांगली पण गोष्ट आहे.
1: या क्षेत्रात करिअर करू इच्छणाऱ्या नवीन पिढीला आणि त्यांच्या पालकांना जाता जाता काय संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट की पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये जी एक ही धारणा बसलेली आहे की कलाकाराला काही फ्युचर, ब्राईट फ्युचर नाहीये, त्यामुळे ते करिअर म्हणून त्याला घेत नाही, ऑलवेज सेकंडरी बेसिसवरती ठेवतात. तर सगळ्यात पहिले त्यांनी हा गैरसमज दूर करावा स्वतःच्या मनातला आणि कलेवर सच्ची श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास ठेवावा. ही कला तुम्हाला भरभरून देईल. तुम्ही फक्त विश्वास करा. जर स्वतःवर विश्वास असेल, कलेवर विश्वास असेल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही याला करिअर म्हणून घेतलं तर आपलं पुढे कसं होईल हा विचारच सोडून द्या. कारण शेवटी कला म्हणजे उपासना आणि जो उपासना करतो तो कधी उपाशी राहत नाही.
1: क्या बात आहे.
0: त्यामुळे याच्या सोबतच आज मला असं वाटतं की नव्या पिढीनी आणि पालकांनी याचा जरूर विचार करावा. आणि फक्त डिग्री मिळत नाही, नाव, नेम अँड फेम हे सुद्धा मिळतं.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या आणि नक्कीच मला असं सांगायला आवडेल की कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व उभं करून रोज पेपर मध्ये झळकायला नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल.
1: बरोबर. खरं तर हा करिअर मंत्र नसून कानमंत्रच झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. हो, तुम्ही आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, करिअर विषयी इतकी डिटेल माहिती तुम्ही आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते आणि आपल्याही सगळ्या पुढच्या कार्यासाठी

0: नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.
1: थँक्यू. धन्यवाद.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: तर मित्रांनो, आपण ऐकत होतात करिअर मंत्रा या मालेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. चला तर मित्रांनो, सणासुदीच्या या काळात एक संकल्प करूया आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये स्वच्छताही पाळूया. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया तूच माझी राणी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं हे गीत। संगीतकार आहेत वसंत देसाई।

चित्रपट होता प्रीती तुझी माझी. गायिका होत्या आशा भोसले, रचना होती योगेश यांची, तर संगीतकार होते एन दत्ता. याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अद्य पश्चिम बंग तेलंगाना छत्तीसगढ़ तटीयांध्र प्रदेश ओडिशा राज्येषु अतिभीषण वृष्टेः संभावनामधिकृत्य रेड अलर्ट इति संचेतना प्रख्यापिता। ऋतु विज्ञान विभागेन बिहार झारखंड विदर्भ सिक्किम राज्येषु च अद्य अतिवृष्टिपरं पूर्वानुमानं प्रकटितम्। एतदतिरिच्य अंडमान निकोबार द्वीप समूहेषु असम मेघालय पूर्वीय मध्य प्रदेश पूर्वीय उत्तर प्रदेश कर्नाटक केरल माहे मराठवाड़ा क्षेत्रेषु च अतिवृष्टेः संभावना प्रकटिता। ग्रेटर नोएडा मंडलस्थे यमुना द्रुत मार्गे ह्यः अर्धरात्रौ संवृत्तायां दारुणायां यानाग्नि दुर्घटनायां न्यूनातिन्यूनं 9 यात्रिणः मृत्युमुपगताः। आरक्षक सूचनानुसारेण दुर्घटना एषा जेवर आरक्षक स्थानान्तर्गत दयातानपुर ग्रामस्य समीपे मध्यरात्रौ समजनी। आरक्षकैः प्रोक्तं यत् मृतकानां 9 यात्रिणां अभिज्ञान प्रक्रिया सम्प्रति साध्या न जाता। जापान देशे समायोजितासु एशियाई क्रीडा 20-26 इत्येतासु भारतस्य पुरुष कबड्डी दलं स्वकीयायाम् अन्तिमायां वर्ग अ प्रतिद्वन्द्वितायां चीनी ताइपे दलं 37-21 इति सुस्पष्ट अंकांतरालेन पराजय्य उपांत्य स्पर्धायां प्रविष्टम्। भारतेन क्रीडारंभादेव स्वकीयं प्रभुत्वं संस्थाप्य मध्यानंतरं यावत् 23-11 इति सुदृढा अग्रता गृहीता। उत्तरार्धे च पुनरपि 14-10 इत्यंकैः तदैव वर्चस्वं निरन्तरं परिपालितम्। वर्गचक्रे भारतस्य एषः अनुक्रमात् चतुर्थः विजयः अस्ति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर। संध्याकाळचे 6:30 झालेत। आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा। 6:35 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद, निवेदन विद्या तावडे, लेखन राजेंद्र कुमार घाग, सहभाग विद्या तावडे, रोहित देव आणि ऋचा गत्रे। 7:30 किसानवाणी मुंबई केंद्रावरून केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम, पशुधनावरील परोपजीवी जंतांचा प्रतिबंध याविषयी डॉक्टर रिद्धी नारिवरेकर यांची मुलाखत। रात्री 8:15 मराठी सुगम संगीत, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट दिल्ली केंद्रावरून। रात्री 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रजनीगंधा रात्री 10:20 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग यमन आपण ऐकाल रात्री 10:30। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या शुक्रवार 25 सप्टेंबर आमची पहिली सभा सुरू होईल 5:55। 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी तीळ लागवड या विषयावरची माहिती, वाचन गायत्री भरणकर, ही माहिती पुन्हा आपण ऐकाल 2:00। 6:45 आणि 2:00 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत भाग पहिला। 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। निसर्ग पर्यटन भाग पहिला तज्ज्ञ आहेत श्रीवल्लभ साठे, पुनःप्रसारण 2:10। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, तर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 7:25। 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 7:50 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम, कोकण दर्शन सफर 8:40 आडिवरे महाकाली आणि कनिकादित्य मंदिराची, तसंच ऑर्गन निर्मिती हा कार्यक्रम, सहभाग

0: महाकाली देवस्थान अध्यक्ष प्रसाद शेटे, ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते, कारागीर संजय तारळकर आणि आनंद ओळकर, लेखन सोनाली सावंत, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत, वंदना मुसळे, सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9 वाजता लखलख चंदेरी, 9:30 इंद्रधनुष्य. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल सकाळी 10 वाजता 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. वनिता मंडळ दुपारी 12 वाजता कौटुंबिक श्रुती का हलकं फुलकं, लेखन वैजयंती नांदगावकर. तसंच आजची रेसिपीमध्ये प्रसादाची हरभरा डाळ. 41 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून यात गायिका प्राची खोत यांच्याशी केलेली बातचीत. तसंच गप्पा आणि गाणी हा कार्यक्रम. 6:10 गीतबहार, 6:30 रूपरेषा, 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 स्वयंचलित ठिबक आणि तुषार सिंचन याविषयी डॉक्टर बजरंग आयरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 पॉप म्युझिक. रात्री 10 वाजता जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून. 10:20 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचं गायन राग यमन कल्याण. याखेरीज आमची बातमीपत्र प्रसारित होतील नेहमीच्याच वेळेवर. तर श्रोते हो, असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ही आहे आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 6:36:25 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मावळतीचे रंग. निवेदन विद्या तावडे.
5: श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केले राजेंद्र कुमार घाग यांनी आणि सहभागी झाले आहेत रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे

0: प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुंडंच।
1: अहो ऐका ना।
0: हा बोला, ऐकतोय।
1: बघता बघता अनंत चतुर्दशी आली, उद्या 10 दिवसांच्या गणरायाचं वाजत गाजत विसर्जन होणार। हा गणेशोत्सव ना कधी सुरू झाला आणि कधी संपला ते कळलं देखील नाही।
0: खरंय माई तुझं, म्हणजे आपण सगळेच ना श्रावण सुरू झाल्यापासून सण आणि उत्सवामध्ये रमलेले असतो ने।
1: अगदी भक्तिमय वातावरण सगळीकडे दिसतं हा,
0: आणि निसर्ग सुद्धा बदललेला असतो।
1: हो, मला नेहमी वाटतं चारही बाजूनी हिरवाईने नटलेला निसर्ग जणू काही या सणांचं स्वागत करायला सज्ज झालाय।
0: वा, कल्पना छान आहे हा माई। पण मला काय वाटतं माहितीये का, की ज्येष्ठापासून थैमान घालून बरसणारा पाऊस श्रावणापर्यंत दमत असेल। पृथ्वीला भेटायला आतुर झालेला पाऊस ज्येष्ठात मी आलो म्हणून ओरडतच येतो।
1: अगं बाई, ढगांचं

0: गडगडणं म्हणजे त्याचं ओरडणं होय. अहो छान कल्पना आहे.
1: अगं माई, आषाढामध्ये त्याने पृथ्वीला मारलेली मिठी इतकी गाढ असते की त्याच्या मुसळधार बरसण्यामध्ये बिचारी ती गुदमरूनच जाते. आणि मग येतो श्रावण, तेव्हा या पावसाला पृथ्वीचं बदललेलं रूप बघून स्तंभित व्हायला होतं. म्हणून कदाचित तो थोडा विसावत असेल. कसंय माई, दिवसभर तो पाऊस आहे ना, तो सूर्याला काळ्या सावळ्या ढगांनी झाकून टाकण्याच्या तयारीमध्ये असतो. पण सूर्य हळूच एकेका ढगाला बाजूला सारून अलगतपणे एक कटाक्ष टाकतो. त्याने सगळी धरणी पाचूसारखी चमकायला लागते. तिचं ते रुपडं बघून बहुतेक पाऊस बरसायचं विसरूनच जातो असं मला वाटायला लागतं.
0: अण्णा, आज तुम्हाला अगदी कवी कल्पना सुचत आहेत.
2: कोण कोण कोण कविता करताय?
0: अगं ये ये लक्ष्मी.
2: अण्णा कसली कल्पना सुचते तुम्हाला?
1: ये ये लक्ष्मी ये. अगं कल्पना वगैरे काही नाही, आमचं आपलं नेहमीच चाललंय.
0: उद्या अनंत चतुर्दशी आहे ना, ते बोलत होतो आम्ही. सणासुदेचे दिवस कसे भर भर संपतात वगैरे वगैरे.
2: होय होय, हे अगदी खरं बोलला. हा, आता परवाच पासून म्हाळवस पण सुरू होईल.
1: ते संपतील आणि नवरात्र सुरू होतील
0: की लगेच आली दिवाळी. मग तुळशीची लग्न लागतील आणि लग्न सराई सुरू होईल. दिवस कसे भराभर संपतात.
2: अगदी बरोबर सांगितलं माई, पण मी काय म्हणते, गणपती नंतरचे 15 दिवसच तसे सणाचे नाहीत, ते जरा वेगळेच असतात. नाही
1: पण लक्ष्मी, ते देखील तितकेच महत्वाचे असतात. हा
0: हो ना, देवांसाठी सण असतात, त्यानिमित्तानं आपण घरात आनंदी आनंद साजरा करतो, गोडाधोडाचं खातो,
1: देवावरती अभिषेक होतात, होम हवन होतात, उपास तापास होतात. एका प्रकारे देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांच्याप्रती असलेली भक्ती कृतज्ञता या पद्धतीने व्यक्त करत असतो.
2: होय, तर आपलं आयुष्य सुखी व्हायला त्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा.
0: या सणासुदींच्या दिवसात निसर्गाबद्दलही आपण कृतज्ञता भाव व्यक्त करतो.
1: अगदी बरोबर बोललीस बघ माई. प्राण्यांची, झाडांची, नद्यांची, समुद्राची, अशा सगळ्यांची आपण पूजा करतो. बघा, काही रानफुलं, वेली, पत्री यांना वेगवेगळ्या देवतांच्या पूजेमध्ये स्थान देऊन त्यांच्या प्रती म्हणजेच निसर्गाच्या प्रती एका अर्थानं आपण आदरभाव व्यक्त करत असतो.
0: आपल्या पूर्वजांनीना जाणून बुजून काही प्रथा निर्माण करून आणि दूरदृष्टीनं निसर्गाशी आपलं नातं घट्ट बांधून ठेवलंय असंच म्हणावं लागेल.
2: ते बरोबर केलंय आपल्या पूर्वजांनी.
0: म्हणतात ना, माणसाने उतू नये मातू नये, आणि आपल्या बरोबर इतरही सजीवांचा जगण्याचा निसर्गदत्त जो अधिकार आहे ना, आपल्यालाही जगण्यासाठी या सगळ्यांची गरज आहेच.
1: हो,
0: याची आपल्या पूर्वजांनी आपल्याला अगदी जाणीव करून दिली आहे.
1: अगदी बरोबर बोललीस माई. लक्ष्मी, तुम्हाला एक गोष्ट सांग हा, की आपल्या पूर्वजांनी आपला इतका विचार केलेला आहे की ज्यामुळे आपल्या जगण्यामध्ये आनंद निर्माण होतो, मग त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी की नको.
0: अगदी बरोबर बोललात.
2: तुमचा मुद्दा बरोबर आहे अण्णा.
1: हा,
2: मला पण पटला. हा,
1: म्हणूनच अनंत चतुर्दशी नंतर नवरात्र सुरू होईपर्यंतचे 15 दिवस महालय श्राद्ध घालण्याचे, आपल्या पूर्वजांची आठवण काढून कृतज्ञता व्यक्त करण्याचे असतात. हा,
0: आणि ही सोय आपल्या पूर्वजांनीच करून ठेवली. हा,
2: हे अगदी बरोबर आहे माई.
1: आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण म्हाळवसात श्राद्ध घालतो, जेणेकरून त्यांनी संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद द्यावेत आणि आपली वंशवृद्धी होऊन पुढील अनेक पिढ्या सुखाने नांदाव्यात, ही त्यामागची भावना असते.
0: आपल्याकडे कोकणात या पितृपक्षात जे श्राद्ध घातलं जातं त्याचा उल्लेख आज आमच्याकडे तिथी आहे असा केला जातो.
2: आणि काही जण आज आमच्याकडे म्हाळ आहे असं पण म्हणतात.
0: बरोबर,
1: एकदम बरोबर. म्हणूनच पितृपक्षाला आपल्याकडच्या बोलीभाषेत माळवस असं म्हणतात.
2: असं आहे. होय, आता ते मला कळलं.
0: अण्णा, ही महालय श्राद्ध घालण्याची पद्धत ना फार पुरातन काळापासून चालत आलेली असेल ना.
1: हो माई, अगना अगदी द्वापार युगापासून ही प्रथा सुरू असल्याचे काही ग्रंथांमध्ये उल्लेख पाहायला मिळतात. हा,
2: ते काही असू दे, पण ते केल्यामुळं आपल्या मनाला मात्र बरं वाटतं, हे महत्वाचं.
0: आता कसं बोललीस, आपण आपले कुळाचार श्रद्धेने करावेत, त्यात एक वेगळाच आनंद मिळतो. चार लोकांच्या पंक्ती घरात उठतात, त्यानिमित्त एकमेकांना भेटून विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांचं शेमकुशल विचारलं जातं, नात्यांना उजाळा दिला जातो आणि त्यानिमित्तानं गेलेल्या माणसांची आठवण काढली जाते. हे सगळं ना आपल्याला एक नवी ऊर्जा देऊन जातं.
1: वा माई, किती छान विचार मांडलेस ग. पण मगाशी तू

0: उद्या एक वाक्य बोललीस ना, सहजपणे वाक्य बोललीस ते, पण ते वाक्य मला जास्त आवडलं.
1: अगं बाई, अहो कोणतं वाक्य?
0: अगं, या निमित्तानं एकमेकांच्या गाठीभेटी होऊन नात्यांना उजाळा दिला जातो.
1: अहो मला मनापासून तसं वाटलं म्हणून म्हणाले.
0: हां, पण ते खरंच आहे हा माई. घरातले असे धार्मिक कार्यक्रम, लग्न, मुंज अशा कार्यक्रमांमधूनच आजकाल पै पाहुणे, मित्रमंडळी भेटण्याचे योग येऊ लागले आहेत.
2: पण अण्णा, पूर्वी माणसं सवड काढून एकमेकांकडे जायची, हे खरं आहे ना?
1: अगं लक्ष्मी, खरंच आहे ते. पूर्वी लोक एखाद्या गावी किंवा शहरात काही कामानिमित्त गेली ना, तर लॉजवर उतरत नसत.
0: हां, हे अगदी खरं बोललीस. लॉजवर वगैरे उतरायची ना, त्यावेळेला पद्धत फार कमी होती. कारण त्यावेळी आतासारखा पैसाही माणसाच्या हातात खेळत नव्हता. त्यामुळे लॉजवर मुक्काम करणं हा विचार सर्वसामान्य माणसापासून खूपच दूर होता.
2: अगं बाय, मग काय करायची माणसं?
1: त्याऐवजी ना, तिथं राहणाऱ्या पाहुणे किंवा ओळखीच्या जुना घरोबा असलेल्या लोकांकडे हक्काने मुक्काम ठोकला जायचा.
2: अण्णा, हे चांगलं होतं. आपण एकमेकांकडे जात येत राहिलं पाहिजे, नाही काय?
0: खरंय. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का लक्ष्मी, ज्यांच्याकडे असं अचानक जाणं होयचं ना, ते लोक सुद्धा हसत मुखाने स्वागत करायचे. हा, त्या काळात अशा वेळेला गप्पा टप्पांना ऊत यायचा, अख्खं घर या गप्पांमध्ये सामील होयचं. त्यामुळे आलेल्या त्या पाहुण्याला काय व्हायचं माहितीये का, की परकेपणा वाटायचाच नाही.
2: वा वा, मस्तच मजा येत असेल ना अण्णा?
0: हो.
2: पण मला सांगा, अशा कोणत्या गप्पा व्हायच्या त्यावेळी?
1: अगं ती एक मजाच होती.
2: मजा म्हणजे?
1: अगं त्या काळी नात्यागोत्यात पत्र पाठवून ख्याली खुशाली कळवली जायची. लांब शहरात प्रत्यक्ष एकमेकाला भेटायला जाणं तसं सगळ्यांना परवडायचं नाही ना.
0: हो, म्हणजे मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली, किंवा मग मुलगा नोकरीला लागला, मुलीचं लग्न ठरलं, किंवा काय माहितीये का, आमची बदली झाली, असे अनेक विषय कळवले जायचे. पण पत्र मिळायला खूप वेळ लागायचा हा त्या काळामध्ये, आणि पत्रातून माहिती सुद्धा त्रोटकच मिळायची.
2: हे बरोबर आहे.
1: अगं अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्याकडे पाहुणा म्हणून आली की ती ज्या भागातून आली असेल तिकडची इत्यंभूत माहिती मिळायची. म्हणजे गावाहून माणूस आला तर गावातला सगळा आखो देखा हाल ऐकायला मिळायचा.
0: आणि आता सारखी गावाकडे किंवा इतर कुठेही जायला तशी साधनं पण त्या काळात नव्हती. त्यामुळे चार चार वर्ष गावाला जाणं पण होत नसे ग. आणि त्यामुळे काय व्हायचं माहितीये का लक्ष्मी, आलेल्या पाहुण्याबद्दल ना अप्रूपच असायचं.
2: मग बरोबरच आहे, म्हणूनच गप्पा रंगायच्या ना.
0: यातून कुणाच्या घरी लग्न कर्तव्य आहे या माहितीची भरपूर देवाणघेवाण व्हायची.
1: अगं अशा माहितीतून त्या काळी कितीतरी लग्न जुळलेली आम्ही पाहिलेली आहेत.
0: आणि काही वेळा ही लग्न जुळवणारी व्यक्ती दूर दूरची नातेवाईक असली तरी आपल्या घरचंच हे कार्य असल्याप्रमाणे उत्साहाने मध्यस्थी करून लग्नाचा योग जुळवून आणायची.
1: दोन्ही घरात त्याला ना खूप मान असायचा.
0: हो.
1: पण असं असूनही ती व्यक्ती सगळं निस्वार्थ बुद्धीने करायची. पण आजकाल असं फार कमी वेळा घडतं.
2: असं का म्हणताय माई?
0: लक्ष्मी, माई बरोबर बोलतीये हा. म्हणजे हल्ली माणसाचं ना एकमेकाकडे जाणं येणं जरा कमीच झालंय ग.
1: आणि जरी काही कामानिमित्त जाणं येणं झालंच ना, तरी पूर्वीसारखे लोक एखाद्याच्या कौटुंबिक गोष्टीत सहसा रस घेणं पसंत करत नाहीत.
0: कारण समोरासमोर येऊन होणारा संवादच जरा तुटलेला वाटतो. त्यामुळे कधीतरी होणाऱ्या भेटीमध्ये बोलण्याच्या मर्यादा येतात. मला वाटतं हे सगळं नैसर्गिक घडतं.
2: अण्णा तसंच होत असणार. नुसती ओळख असून काय उपयोग? सगळ्या कुटुंबाला जवळून ओळखता येत असेल तरच कोणीतरी पुढं पाऊल टाकील ना.
1: अगदी बरोबर बोललीस. आजकाल माणसांकडे तेवढा वेळ राहिलेला नाही. माणूस कामधंद्यामागे रात्रंदिवस धावतोय. मग त्यातून एखादी सुट्टी मिळते त्यात तो त्याच्याच कुटुंबाबरोबर वेळ घालवतो किंवा मग आराम करतो.
0: हा, आणि एकमेकांकडे जाऊन नात्याची वीण घट्ट करायला माणसाकडे आता सवडच राहिलेली नाहीये. पण तरीही लग्न ठरताना आपल्याला दिसतात. कारण काय माहितीये लक्ष्मी? कारण पूर्वीच्या काळी हौसेने मध्यस्थी करणाऱ्या माणसांची जागा आता कुणी घेतलीये? विवाह जुळवणाऱ्या संस्थांनी घेतलेली आहे.
1: हो ना. अहो ती एक चांगली सोय झाली.
0: हा
2: होय होय, माई खरं आहे तुमचं म्हणणं. आमच्या बचत गटांच्या बायकांच्यात ही चर्चा मी ऐकलेली होती.
0: हा बरोबर ऐकलंस तू लक्ष्मी. हल्ली गावागावातनं लोक सुद्धा आपल्या लग्नाला आलेल्या मुलामुलींची नावं अशा संस्थांमधून नोंदवून जातात. त्यामुळे आपल्या पसंतीचा मुलगा किंवा मुलगी निवडायचे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध होतात.
2: म्हणजे ती एक चांगलीच सोय झाली म्हणायची.
0: हो
1: नक्कीच ही सोय चांगली झाली. काही संस्था ठराविक शुल्क घेऊन समाजातील लग्नाला इच्छुक मुलामुलींना भरपूर

0: पर्याय उपलब्ध करून देत असल्यामुळे जो गरजवंत आहे ना तो आपल्या सवडीनं आणि आवडीनं संस्थेच्या संपर्कात राहून लग्न जुळवून आणतो.
1: आणि त्याचबरोबर काही ज्ञातींची वधूवर सूचक मंडळही असतात. हा ती मंडळं तर निव्वळ हे एक सामाजिक कार्य समजून विवाह इच्छुक तरुण तरुणींना एकत्र आणण्यासाठी वधूवर सूचक मेळावे पण भरवतात.
0: हा आणि त्याचा अनेकांना फायदा होतो. म्हणजे समोरासमोर आल्यामुळे पसंतीही लगेच समजते.
1: हा
2: पण पत्रिका बित्रिका पण जमायला लागते.
1: तो विषय ज्याच्या त्याच्या मनावरती आहे. हा लक्ष्मी, कुणाला पत्रिका बघायला हवी असते तर कुणाला तो विषय पटत नाही, त्याच्यात कोणी हस्तक्षेप पण करत नाही. हा
0: पण अण्णा, काही वर्षापूर्वी कसं होतं, लग्न जुळवण्यासाठी सहज आणि हौशीने मध्यस्थी करण्याच्या या कृतीला काळाच्या ओघात कसं व्यावसायिक स्वरूप आलं आहे ना.
1: अगदी बरोबर बोललीस माई. पण त्याच्यामध्ये पण ना एक शिस्त आणि मेहनत आहे. हा अशा वधूवर सूचक मंडळांना लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये जाहिरात करावी लागते.
2: होय तर, हे खरं आहे. पण त्यामुळे लोकांची सोय झाली हे विशेष
0: नाही. म्हणजे ही सोय झाली हे उत्तमच आहे, पण तरीही लोकांनी सवड काढून एकमेकांकडे जायला हवं असं आपलं मला वाटतं. हा
1: माई, तुझं वाटणं बरोबर आहे, पण त्याच्यासाठी ना प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी.
2: म्हणजे अण्णा?
0: म्हणजे दुसरा कोणी आपल्याकडे येईल ना ही वाट न बघता आपणच आपल्या आप्तेष्ट, ओळखीचे, मित्र अशा सर्वांकडे जाऊन नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर ना?
1: अगदी बरोबर. फोनवर गप्पा मारत बसण्यापेक्षा ना प्रत्यक्ष भेटून विचारांची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे. यात साहित्य, गाणी, संस्कृती, जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजकाल प्रगती होतीये, याच्यासारख्या अनेक विषयांची तुम्ही चर्चा करू शकता. बघा,
2: म्हणजे गप्पांचे विषय त्यातले असावेत असंच ना.
0: लक्ष्मी अगदी बरोबर बोललीस बघ.
2: पण समजा असल्या गप्पात समोरच्याला रस नसला तर?
1: लक्ष्मी अगदी मुद्दा तू बरोबर शोधून काढलास. हा
0: खरंच, हा म्हणजे लक्ष्मीच्या बोलण्यात तथ्य आहे.
1: हा पण कसं आहे लक्ष्मी, गप्पा या ठरवून मारल्या जात नाहीत ना, त्या बोलण्याच्या ओघामध्ये सुरू झाल्या पाहिजेत. म्हणजे नैसर्गिकपणे गप्पा मारणं अपेक्षित आहे. आणि बोलणाऱ्याला आपण कोणाशी बोलतोय ह्याचं भान असलं पाहिजे. म्हणजे उगीच कंटाळवाण्या, रटाळ गप्पा मारून माणूस जवळ येण्याच्या ऐवजी काय होऊ शकतं, लांबच जाऊ शकतो.
0: बरोबर आहे तुमचं. म्हणजे समोरच्याची कशात आवड आहे बघून संवाद वाढवला पाहिजे.
1: अगदी बरोबर.
2: हा असं काहीतरी व्हायला हवं. पुन्हा आपल्याला ज्यातली माहिती आहे त्यातलंच बोलावं. पुन्हा आपल्याला ज्यातली माहिती आहे त्यातलंच बोलावं लागेल.
1: आणि आपला मूळ हेतू नात्यांना उजाळा देणं, एकमेकांबद्दल जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता वाढवणं हा असायला हवा. ते विसरून नाही चालायचं.
0: आणि लक्ष्मी, तू म्हणतेस की आपल्याला माहिती असलेले विषयच काढायचे, तर त्याची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही ना.
2: का बरं?
1: लक्ष्मी तिला काय म्हणायचंय ना ते आपण आधी ऐकून घेऊया.
2: होय होय, बोला माई.
0: अगं, जसे आपले विचार कोणीतरी ऐकले पाहिजेत असं आपल्याला वाटतं, तसंच समोरच्याच्याही विचारांचा आदर करून ते ऐकायला हवेत. गप्पा एकतर्फी होऊन उपयोग नाही.
1: नेहमी काहीतरी ज्ञानच दिलं पाहिजे असं काही नाहीये. चार सुखदुःखाच्या गप्पा सुद्धा होऊ शकतात. एखाद्याच्या आनंदामध्ये सहभागी होऊन त्याला दाद देणं ही गप्पांची सुरुवात पण असू शकते ना लक्ष्मी.
0: आणि गप्पांच्या ओखात एखाद्याच्या दुःखावर फुंकर घालून त्याला धीर देणं हे सुद्धा परस्परात आत्मीयता वाढवण्याचं कारण होऊ शकतं.
1: आणि कसं आहे माहितीये का, की फोनवरनं मेसेज पाठवायचा किंवा फोन करून आपण आनंद किंवा दुःख व्यक्त करायचं, माझ्या दृष्टीने ना या नात्यामध्ये अपुरेपणा आहे असं मला जाणवतं.
2: आता माझ्या थोडं थोडं लक्षात
1: येतंय ना. थोडक्यात काय तर भावनिक ऋणानुबंध काळाच्या ओघात किंवा परिस्थितीमुळे हळूहळू पुसट होत चाललेत, ते टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. कळलं का?
0: बरोबर. जेव्हा भेटीगाठी घेतल्या जातील ना तेव्हा त्यात संकोच, कडूपणा, कृत्रिमता ह्या गोष्टी असू नयेत.
2: अगदी बरोबर.
0: म्हणून आपण सर्वांनीच एकमेकांकडे जाणं आवश्यक आहे. आणि ही सुरुवात आपण आपल्यापासूनच करावी.
2: माई, तुमचं सगळं मला पटतंय, पण याची सुरुवात कशी करायची?
1: अगदी रास्त प्रश्न विचारलास हो लक्ष्मी. मला काय वाटतं माई, सुरुवात हळूहळू करायला हवी ना.
0: हो तुमचं बरोबर आहे, पण याचा ठोस असा कार्यक्रम नाही ठरवता येणार असं मला वाटतं.
2: का हो माई?
1: अगं लक्ष्मी, माई असं म्हणण्यामागचं कारण काय माहितीये तुला? जर नात्यातल्या माणसांकडे आपण जायचं ठरवलं तर प्रत्येकाला, त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांचा स्वभाव

0: भाव कसा आहे, त्यांच्या कामाचा व्याप किती आहे, त्यांच्या अडीअडचणी यासारख्या बाबींचा विचार करून त्यांच्याकडे कधी जावं हे ठरवावं लागतं. इतकं सगळं आहे बघ लक्ष्मी.
1: खरं आहे तुमचं. म्हणजे काही वेळा फोन करून एखाद्याकडे जावं लागेल, तर काही ठिकाणी अचानक जाऊन आश्चर्याचा सुखद धक्का देणं पुढच्या गप्पांना पूरक ठरेल.
0: हा,
2: आणि मला काय वाटतं, आपल्या वाडीतल्या गावातल्या लोकांकडे जायला हवं.
1: अगदी बरोबर.
2: काही गावातल्या लोकांकडे दोन दोन वर्ष जाणं कुठं होतंय बघा, कधीतरी बस स्टॉपवर, नाहीतर रेशन दुकानावर, नाहीतर देवळात, आणि अगदीच नाहीतर गावातल्या दवाखान्यात, अशा सार्वजनिक ठिकाणी आपली
1: बरोबर आहे.
0: आणि लक्ष्मी, ही जी ठिकाणं सांगितलीस ना, तिथे मनासारखं बोलता पण येत नाही ग.
1: आणि ना झालंच तरी ते अगदी त्रोटक होतं.
2: होय होय, तेच मला म्हणायचं होतं.
0: म्हणजेच काय की याचा अर्थ आपल्याला ठरवून सगळ्यांकडे जायची सुरुवात करायला हवी.
1: हो अण्णा, मला काय वाटतं, एकमेकांकडे जाण्याचा हा उपक्रम अचानक सुरू केला तर काही अडचणी येतील. म्हणजे नैसर्गिकरित्या बोलण्यात संकोच येऊ शकतो.
0: हा माई, तुझ्या बोलण्यामध्ये ना तथ्य आहे.
2: माई, तुमच्या मनात एखादी कल्पना आली आहे की काय?
0: हा माई, म्हणजे तसं असेल ना तर तुझी कल्पना सांग की आम्हाला, म्हणजे आम्ही त्याच्यावरती चर्चा करू, नियोजन करू. काय लक्ष्मी?
2: तेच ना. माई सांगा बरं तुमची कल्पना.
1: म्हणजे माझी कल्पना अशी आहे की एखादं असं कारण काढूया की ज्या कारणासाठी आपण गावातल्या काही मंडळींकडे जाऊ.
0: हा, हे तुला सुचलंय चांगलं माई, पण नक्की कोणतं कारण काढायचं काय म्हणजे सांग ना.
1: सांगते म्हणजे बघा, आपण गेले काही दिवस वृक्षारोपण करण्याबाबत चर्चा करत होतो.
0: बरोबर.
1: मला वाटतं आता झाडं लावण्याबाबत जागृती करण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलवण्याऐवजी आपण घरोघरी जाऊया.
0: अरे वा, किती सुंदर कल्पना सांगितलीस माई.
2: म्हणजे अण्णा, एका दगडात दोन पक्षी मारायचे असंच ना.
1: तुम्हाला कल्पना आवडली ना, मग झालं तर आता ही कल्पना कशी अंमलात आणायची यावर चर्चा करू.
0: आपल्याला झाडं लावण्याचं निमित्त करून एकमेकांच्या गाठी भेटी घेऊन आपापसातला जिव्हाळा, प्रेम वाढवायचं आहे, हे लक्षात घ्या.
1: आपलं साध्य ते आहे लक्ष्मी.
0: आपण अशीच झाडं निवडायची आहेत की जी गावातली माणसं आपल्या घराच्या आवारामध्ये लावू शकतील,
1: आणि त्या झाडांचा पुढच्या पिढीला उपयोग होईल अशी झाडं लावली पाहिजेत.
2: म्हणजे फळझाडं.
1: अगदी बरोबर.
0: आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय माहितीये का, झाडं नुसती लावून चालणार नाहीयेत, तर त्यांची जोपासना करणे पण गरजेचं आहे.
2: हा, त्या झाडाला सुद्धा प्रेम मिळालं पाहिजे.
0: हा, असंच म्हणायचं आहे.
1: लक्ष्मी, खरंच खूप चांगला विचार मांडलास ग.
0: हा, आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून हे झाड लावूया.
2: अण्णा, ही मात्र युक्ती चांगली
0: आहे ना. त्याच वेळेला काय करायचं, बोलण्याच्या ओघामध्ये यजमानाच्या कुटुंबाप्रती असलेली आपली आस्था, प्रेम, जिव्हाळा आपण व्यक्त करत आपलं संभाषण वाढवायचं. माळवसानंतर लगेचच नवरात्र सुरू होईल,
1: तेव्हा आपल्या या उपक्रमाचा मोर्चा आपल्या इतर गाववाल्यांकडे वळवायचा.
2: हे बाकी खरंय माई तुमचं.
0: कितीही अडचणी आल्या, पैशाची चणचण भासली, तरी शेतकरी काडओढ करून एखादा मळा तरी ना फुलवतोच.
1: पावसाची चाहूल लागल्यावर परसदारात पडवळ, काकडीचा मांडव उभा राहिला नाही तर अस्सल शेतकऱ्याला झोपच लागणार नाही.
2: होय तर, वाढ वडिलांनी या जमिनी राखली नाही होत्या, म्हणून आज आम्ही या गावात हक्काने राहतोय. त्यांच्या जमिनीत थोडं तरी पीक घ्यायलाच हवं.
0: त्यामुळे लक्ष्मी, एखादं झाड लावायला नक्कीच हरकत नाही, आणि या गोष्टीला कोणी नकार देईल असं मला वाटत नाही. हा,
1: हे बघा, आता झाड देण्याच्या निमित्तानं गाठी भेटी घ्यायच्या हे नक्की झालं.
0: नात्यांना उजाळा देणं हा उपक्रम आपण असा काही राबवूया की पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येईल तेव्हा घराघरामध्ये वाढलेला एकमेकांबद्दलचा जिव्हाळा सगळ्या गावात दिसायला हवा.
1: हा, आणि ते बघून गणपती बाप्पानी म्हटलं पाहिजे तथास्तु.
0: मग म्हणा गणपती बाप्पा मोरया.

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं राजेंद्र कुमार घाग यांनी आणि सहभागी झाले होते रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

पसरला. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश 3 ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेची असलेले तलाव शोधून दुरुस्त करणं ही कामंही केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. राज्यातला दुष्काळ पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय घ्यायचे संपूर्ण अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील अशा एकंदर 9 मंत्र्यांचा या उपसमितीत समावेश असेल. दर आठवड्याला आढावा बैठक, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, पाण्याचं नियोजन, जनावरांच्या चाऱ्याची सोय आणि तातडीचे निर्णय घेणं या प्रमुख जबाबदाऱ्या या उपसमितीला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि

0: कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क असेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय जमिनींवर 2011 पर्यंत झालेली निवासी अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरवण्याकरता राज्य शासनानं एक विशेष समिती स्थापन केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची ही समिती 3 महिन्यात स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करेल. ही समिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाच्या धोरणांचा अभ्यास करून सर्वंकष धोरण सुचवेल. धार्मिक मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारनं त्वरित स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे. संभ्रम टाळण्यासाठी स्पष्ट आणि एकसमान लेखी मार्गदर्शक तत्व आवश्यक असल्याचं समितीनं म्हटलं आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं उद्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधता यावा यासाठी महानगरपालिकेनं प्रथमच व्यापक स्वरूपावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत केला आहे. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं विशेष नियोजन केलं आहे. महानगरपालिकेनं रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं सज्ज ठेवली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये 1702 सार्वजनिक आणि 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना वाहतुकीचा आणि गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतूक आणि गर्दीचं नियोजन केलं आहे. नाशिक जिल्ह्यात लेझर लाईटला बंदी असून विसर्जन मिरवणुकीतल्या प्रत्येक मंडळाला डेसिबल मोजण्यासाठी मीटर लावावं लागणार आहे. नाशिक पोलिसांनी आज गणेशोत्सव महामंडळाची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिल्या. नाशिक शहरात यंदा गोदावरी, वालदेवी, नंदिनी नदीकाठी 77 अधिकृत विसर्जन स्थळं निश्चित केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1,250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1,248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत 16 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्णपदकांसह एकंदर 127 पदकं जिंकून चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्णपदकांसह एकंदर 89 पदकं जिंकून जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्णपदकांसह एकंदर 50 पदकांची कमाई करत 3र्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व

0: फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग चौथा विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
1: गडचिरोली तालुक्यातल्या वसा गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका 45 वर्षाच्या मजुराचा मृत्यू झाला. आळंब्या आणण्यासाठी गेलेला हा इसम घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला शोधायला सुरुवात केली. आज सकाळी जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एका 3 वर्षांच्या मुलीवर दुभंगलेले ओठ आणि टाळू जुळवणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित मुलीला जन्मजात दोष असल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर तिच्यावर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: .47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: हॅलो
6: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
5: पुन्हा
6: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
5: 10 लाख द्या, वाचाल.
7: सर एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
7: सर 2 लाख
8: काय झालं बाबा?
7: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
5: अरे
7: ठेवला
8: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
7: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
7: तर पैसे गमवाल.
9: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
11: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर

यानंतर संध्याकाळी 7:15 अर्थविशेष आणि 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षात या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यातलं महत्वाचं क्षेत्र म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान. याआधी केवळ अंतराळ क्षेत्रातील साधन सामुग्रीच्या निर्मितीत वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान आता अनेक क्षेत्रात वापरलं जात आहे. आज देशातील रस्तेही याच तंत्राने तयार होत असल्याचं आपण पाहतो. या अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास, त्याची प्रगती, स्वरूप, विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेली सरकारी धोरणं याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, अंतराळ क्षेत्रासाठी लागणारी साधन सामुग्री किंवा अंतराळ यानाची आणि इतर बाबींची निर्मिती ही 100% निर्दोष असावी लागते. त्यामध्ये उपलब्ध असलेलं उच्चतम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तर होतोच, त्याचबरोबर निर्मितीही एका वेगळ्याच वैज्ञानिक प्रणालीद्वारे होते. हे क्षेत्र आता खासगी उद्योजकांसाठीही खुलं केल्यामुळे त्यात नवोन्मेषात मोठी वाढ झाली आहे. याच विषयावर आज आपल्याला माहिती देत आहेत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे. गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात साधलेल्या विकासाबाबत ते म्हणाले.
1: गेल्या काही वर्षात भारताच्या अंतराळ क्षेत्राने संशोधन आणि प्रक्षेपणाच्या पलीकडे जाऊन अंतराळ तंत्रज्ञानाचा देशाच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि सामाजिक विकासासाठी अधिक व्यापक मेळ घालवण्याचा प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर या क्षेत्राला धोरणात्मक प्राधान्य मिळालेलं आहे आणि हे असं आपण सरकारी आणि ISRO दस्तावेजात आपल्याला ते नमूदही केलेलं आहे. आता ह्याच्यातले काही जर महत्वपूर्ण टप्पे बघितले तर चंद्रयान 3, ज्याचं 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावरती यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं होतं आणि त्यामुळे भारताच्या चंद्रावरील उतरण्याची आणि त्याच्यावरती फिरण्याची क्षमता याचे प्रात्यक्षिक झाले. दुसरं म्हणजे की आदित्य L1, ज्याचा सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेली ही भारताची अंतराळात आधारित असलेली वेधशाळा जी 2023 मध्ये प्रक्षेपित झाली आणि ती आता पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या L1 बिंदूच्या दिशेने तिथे कार्यरत आहे. मग येतो गगनयान की मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे आणि मानवांची क्रू एस्केप सिस्टम म्हणजे अंतराळात गेल्यावरती जर समजा एखाद्या अंतराळ यानातल्या वीरांना जर त्याच्यातनं बाहेर पडायची गरज आली तर ते कसं बाहेर पडता येईल तर ती ही एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी पण झाली आहे. मग आपण असंही बघतो की खासगी क्षेत्रातली द्वारं पण ह्यांनी खुली केली आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की साधारण 2020 मध्ये की अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना सुद्धा उपग्रह प्रक्षेपण वाहने तसंच अंतराळ आधारित सेवांच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक संधी मिळालेली आहे. इन स्पेस सारख्या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे आणि मग जे इंडियन स्पेस पॉलिसी आहे या धोरणाने अंतराळात

0: अर्थव्यवस्थेसाठी सरकारी संस्थांबरोबर खासगी क्षेत्रातही सहभाग व्यापकपणे करता येण्याची चौकटी निर्माण करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं रस्ते आणि पूल बांधणी, संरक्षण, शेती, उद्योग, संरक्षण उद्योग आदी क्षेत्रात होत असलेल्या फायद्याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
0: उपग्रह तंत्रज्ञानाचा जमिनीवरील उपयोग म्हणजे शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन किंवा दूरसंचार असेल, नॅव्हिगेशन आहे, पर्यावरण आहे आणि संसाधन व्यवस्थापन जर आपण म्हटलं तर अशा क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरती भर आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातली एक जर विशेष बाब म्हणजे की हा प्रवास केवळ अंतराळात जाण्याचा नसून अंतराळातून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा भारताच्या विकासासाठी कसा उपयोग करण्यात येऊ शकेल ह्याच्यावरती पण आपण भर दिलेला आहे. आणि सरकारी तसंच खाजगी क्षेत्रातून संस्थाचे संबंधित मिळून जवळजवळ 135 सुमारास भारतीय अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित झालेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास जो आहे तो 3 प्रमुख दिशांनी दिसतो आपल्याला. मोठ्या वैज्ञानिक मोहिमा, अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी स्वदेशी क्षमता आणि खासगी उद्योग किंवा स्टार्टअपसाठी वाढलेली भूमिका. त्यामुळे भारताचे अंतराळ क्षेत्र संशोधनापुरते मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनाशी जोडले जात आहे.
1: श्रोते हो, एकेकाळी केवळ अंतराळाशी संबंधित घटकांसाठी वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिक सटीक उत्पादनांच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. कोणकोणत्या उत्पादनांच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानानं काय प्रगती केली आहे, त्याचा त्यांना किती फायदा होतोय याविषयी अरविंद परांजपे यांनी सांगितलं.
0: आता आपण असंही बघूया की अंतराळ क्षेत्रात जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर फक्तच अंतराळात होतो अशातला भाग नाही, तर अचूक अंदाज घेणं म्हणजे प्रिसिजन उत्पादने करणं आणि अभियांत्रिकीचा म्हणजे टेक्नॉलॉजीचा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याचा उपयोग होत आहे. आता ह्याला अनेकदा असं स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी पण म्हटलं जातं. म्हणजे असं की जे अंतराळ संशोधनासाठी विकसित केलेली यंत्र जी आहेत तर त्याचा पृथ्वीवरील इतर उद्योगांमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. तर काही जर आपण उदाहरणं बघितली तर अचूक सेन्सॉर्स आहेत, उच्च कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्स आहेत, नॅव्हिगेशनची जी प्रणाली आहे किंवा रोबोटिक्स आहे म्हणजे कृत्रिम मानव आहे, प्रगत साहित्य निर्माण करणं म्हणजे मटेरियल आहे, ऍडव्हान्स मटेरियल ज्याला म्हणतो, किंवा अगदी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पण आहे, ह्यांचं किंवा संगणकाचा वापर करून मॉडेलिंग तयार करणं, यांच्यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता एरोस्पेस बरोबरच आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, वैद्यकीय उपकरणे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, संरक्षण उत्पादनं आहेत आणि औद्योगिक यंत्रांमध्ये ह्याचा उपयोग करता येतो. आता ह्याचं एक जुन्या काळातलं उदाहरण देण्याचं झालं स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा आपल्या सामान्य जीवनात वापर होतो, तर ह्याच्यातली काही उदाहरणं जर आपण बघितली तर एक फार मोठं उदाहरण आपल्याला सापडतं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला स्पेसमध्ये जे वातावरण आहे ते खूप अवघड आणि कठीण वातावरण असतं, हार्मफुल वातावरण असतं आणि खूप रेडिएशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं, तर त्याच्यासाठी लागणारे विशेष प्रकारचे कपडे किंवा चादर तयार करण्यात आली आहे. आणि आता ह्या मटेरियलचा उपयोग आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांना सुद्धा करता येतो. म्हणजे असंच काही नाही की जे अंतराळासाठीचे टेक्नॉलॉजी तयार होते त्याचा उपयोग दुसरीकडे कुठे करता येत नाही. खरं म्हटलं तर स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचा उपयोग आपल्याला इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि काही भारताच्या संदर्भात जर काही महत्वाचे पैलू सांगायचे झाले तर अंतराळ यान आणि उपग्रहांसाठी अतिशय कमी त्रुटीच्या मर्यादेत घटक तयार करावे लागतात, म्हणजे अत्यंत अचूक असतं. कारण आपण स्पेसमध्ये जाऊन एखादं यंत्र बिघडलं तर ते आपल्याला रिपेअर करता येत नाही, त्यामुळे जे यंत्र किंवा उपकरण आपण पाठवतो ते अचूकच असलं पाहिजे, शिवाय त्याला मोजमाप बरोबर करता आली पाहिजे. तर ह्याच्या गोष्टी आहेत ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसिजन मशीनिंग म्हणतो किंवा ज्याला आपण गुणवत्ता नियंत्रण आणि मोजमाप यंत्रणा जी आहे, तर ह्या सगळ्यांना खूप मोठी चालना मिळते. मग आपण बघूया की ॲडव्हान्स मटेरियल म्हणजे सामान, तर कमी वजनाचं आणि अधिक मजबूत आणि उष्णता सहन करणारी सामग्रीचा विकास करण्याचं संशोधन जे आहे ते तयार होतं, ते तयार झालं आहे आणि ज्याचा उपयोग आपल्याला विमान, संरक्षण आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग झाला आहे. आता हे तर तुमच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये तर तुम्हाला कल्पनाच असेल, आज कॉलेजमधले अनेक विद्यार्थी रोबोटिक्स तयार करतायत. तर अंतराळ मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या स्वयंचलित प्रणाली आहेत तर त्यांचा उपयोग कारखान्यांमध्ये अचूक असेंबली निर्माण करणं, तपासणी करणं आणि उत्पादन प्रक्रियेत त्यांना आपल्याला करता येतो. आता ह्याच्यातलं एक वेगळं उदाहरण म्हणजे की अशा ठिकाणी की जिथे मानवाला जाणं शक्य नाही आहे किंवा त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो, तर अशा ठिकाणी रोबोटिक्स रोबोट्स तयार करून मग त्याचा तिथे ते उपयोग करू शकतात आणि तिथे मग मानवी जीवनाला धोका न होता आपण तो उपयोग करू शकतो.

0: असतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सॉर जर आपण बघितले तर उपग्रहांसाठी आवश्यक असलेले उच्च आणि विश्वसनीयता असलेले सेन्सॉर आपल्याला तयार जे अंतराळात तयार करण्यात आले आहेत तर त्यांचा सगळा उपयोग जो आहे तो आपल्याला परत एकदा तेच आलं की वैद्यकीय उपकरणे आहेत, वाहतूक आहे, औद्योगिक नियंत्रण करण्याची प्रणाली आहे तर त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि एक छान म्हणजे की जे 3D प्रिंटिंग आहे म्हणजे आता आपण 2D प्रिंटिंग म्हणजे आपण कागदावरती प्रिंट करतो तर 3D प्रिंटिंगमध्ये आपण अख्खाच्या अख्खं मॉडेल तयार करू शकतो. तर ह्या अशा प्रकारचं जे मॉडेलिंग आहे ते गुंतागुंतीचं असतं पण ह्या प्रणालीमुळे जी आपल्याला अंतराळातून मिळालेली आहे तर त्या प्रणालीमुळे आपण वजनाचे हलके घटक कमी सामग्रीमध्ये तयार करू शकतो आणि भयंकर अचूकरित्या आपण तयार करू शकतो. तसंच ह्याच्याबरोबर आणखीन तर म्हणजे की एखादी यंत्रणा किंवा उत्पादन डिजिटल प्रतिकृती तयार करू शकतो की जिची कार्यक्षमता अधिक तपासणं किंवा संभाव्य बिघाड त्यांचा ओळखून घेणं आणि मग उत्पादन प्रक्रिया सुधारण्यात त्याची मदत होते. तर ह्या सगळ्याचा आपण जर व्यापक परिणाम बघितला तर तो असा येतो की अंतराळ क्षेत्र हे केवळ स्वतःसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारं क्षेत्र न राहता उच्च तंत्रज्ञान उद्योगक्षम क्षमता असलेले तंत्रज्ञान बनत आहे. त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी, AI, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स यांचा संगम भारतातल्या ज्या आहेत हाय प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेला पुढे नेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा तो ठरतही आहे. तर आपण एक महत्वाची बाब म्हणजे अशी बघूया की प्रत्येक व्यावसायिक तंत्रज्ञान थेट अंतराळातून आलेले असेलच असं नाही पण अनेकदा समान संशोधनातून किंवा परस्पर तंत्रज्ञानातून हस्तांतरणाचा त्याचा विकास होतो आणि अशामुळे तंत्रज्ञानाचं योगदान जे आहे त्याचं मूल्यमापन करता येतं. विशिष्ट तंत्रज्ञानाचा स्त्रोत जो आहे ते आपल्याला तपासणी करण्याला आवश्यक ठरतं.
1: श्रोतेहो, केंद्र सरकारच्या पुढाकाराने आखलेल्या चांद्रयान 3, गगनयान यासारख्या इतर अंतराळ मोहिमा आणि देशाच्या अंतराळ क्षेत्रात झालेली प्रगती याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
0: इस्रोने भारत सरकारच्या मदतीने सर्वांनी अंतराळ क्षेत्रात एक फार मोठी आणि आपण व्यापक प्रगती केली आहे. या मोहिमांबरोबरच भारताने खासगी अंतराळ उद्योग, स्टार्टअप, नवीन प्रक्षेपण वाहने किंवा उपग्रह निर्मिती आणि अंतराळावर आधारित सेवांमध्ये पण विस्तार केला आहे. आज जवळजवळ 135 स्पेसक्राफ्ट मिशन झालेली आहेत. 100 जास्ती मिशन लॉन्च आपल्या नोंदवलेले आहेत. तसेच खासगी क्षेत्र आणि विद्यार्थ्यांकडून विकसित केलेल्या अंतराळ यानांचाही ह्याच्यात सहभाग आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जसं चंद्रयान 3 चंद्रावर पाऊल ठेवलं किंवा आदित्य L1 जो एक फार मोठा खगोल शास्त्रज्ञ आणि विशेषतः सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेला सॅटेलाइट आहे तो यशस्वीपणे काम करत आहे. तर आदित्यच्या पूर्वी भारताचा ॲस्ट्रोसॅट जो आहे तो कितीतरी म्हणजे 10 जुना अंतराळात पाठवलेला होता. त्याच्याकडनं आपल्याला डेटा अजून मिळत आहे. आपल्याला असं बघता येईल की भारताचा जो अंतराळ कार्यक्रम आहे तो आता केवळ उपग्रह क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता वैज्ञानिक संशोधन किंवा मानवी अंतराळ प्रवास जो आपण बघितला की गेल्या वर्षी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी XM4 मोहिमेत भाग घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जाऊन सूक्ष्म गुरुत्व प्रयोग केले ज्याचा आता त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे गगनयानासाठी की जे आता पुढची इस्रोची एक महत्वाकांक्षा दुसरा प्रकल्प जो आहे. आणि ह्याच दिशेने अभ्यास करताना आणि तंत्रज्ञान विकसित करताना किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की मानवी अंतराळ प्रवासाची तयार करताना Space DX आहे किंवा डॉकिंग तंत्रज्ञान आहे. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे. आणि ह्याच्यात एक आपण जर महत्वाची बाब बघितली तर आपण असं बघतो की जे इतर देशातले अंतराळ संस्था आहेत जसं NASA वगैरे आहे तर त्यांच्या तुलनेने भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर जे आहे त्यांचं बजेट खूप कमी असतं पण तरी सुद्धा ते मन लावून आपल्या देशासाठी काम करतात आणि म्हणून त्यांचं आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.
1: श्रोते हो, आपला भारत देश आणि त्याच्या अंतराळ मोहिमांविषयी साऱ्या जगात आदराचं स्थान आहे. स्वतःचा उपग्रह स्वतःच सोडू शकणाऱ्या देशाच्या यादीत भारत आहे. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही अंतराळ क्षेत्रातली ही प्रगती निरंतर सुरूच आहे, ती अशीच सुरू राहणार यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोह

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: आजच्या कार्यक्रमात ऐकूया, परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
4: श्रोतेहो नमस्कार, आज आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसं करावं याविषयी बोलणार आहोत। श्रोतेहो, आपल्याकडे असणारं जे पशुधन आहे, तर या पशुधनाचं आपण संगोपन व्यवस्थापन करताना बऱ्याच गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो। आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जनावरं हिरवा चारा जास्त खातात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही समस्या त्यांना निर्माण होत असतात, तर या सगळ्या समस्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसत असतो। तर नेमका हा प्रादुर्भाव आपण टाळणं किंवा ह्याच्यावर प्रतिबंध कसा करायचा, नियंत्रण कसं मिळवायचं, या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत। याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील परोपजीवी शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर मॅडमना। मॅडम नमस्कार।
5: नमस्कार मॅडम।
4: मॅडम, आता आपण बोलणार आहोत ते परोपजीवी जंतांविषयी। तर आता परोपजीवी जंत म्हणजे काय किंवा कुठल्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने

0: घेऊन येतात आपल्याला.
1: तर परोपजीवी जीव हा दुसऱ्या सजीव प्राण्यांवर त्यांच्या शरीरात राहून त्यातून पोषण मिळवतात. प्राण्यांमध्ये प्रामुख्याने गोलकृमी, पटकृमी आणि पर्णकृमी असे आढळतात. काही जंत पचन संस्थेत, काही रक्तामध्ये, तर काही विशिष्ट अवयवांमध्ये राहतात. त्यामुळे सर्व जंतांचे नियंत्रण एकाच पद्धतीने करता येत नाही.
0: अच्छा, वेगवेगळ्या
1: पद्धतीने
0: आपल्याला करायला लागतं. बरोबर. पण मग आता मॅडम, हे जंत जे आहेत तर हे प्राण्यांच्या शरीरामध्ये नेमका कसा प्रवेश करतात?
1: जंत हे दूषित खाद्य, गवत, पाणी, माती याच्या माध्यमातून अनेक जंतांचा संसर्ग होतो. प्राण्यांच्या विष्ठेतून जंतांची अंडी बाहेर पडतात आणि जर योग्य वातावरण असले तर त्याच्यातून संसर्ग शम्य अवस्था या निर्माण होतात. प्राणी हे दूषित खाद्य किंवा पाणी घेतल्यास जंताचा संसर्ग होतो. काही जंतांचे जीवनचक्रात मध्यस्थ यजमान म्हणजे इंटरमिडिएट होस्ट ह्याचाही सहभाग असतो.
0: अच्छा.
1: सो नियंत्रण करताना आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागते.
0: बरोबर. आता सर्व प्रकारच्या जंतांचा प्राण्यांवर सारखाच परिणाम होतो की काही वेगळ्या पण काही गोष्टी याच्यात दिसून येतात?
1: नाही, काही जंत हे पोषक द्रव्य शोषतात, काही आतड्यांवर परिणाम करतात, तर काही रक्त शोषून रक्ताशय म्हणजेच अनिमिया निर्माण करतात.
0: अच्छा.
1: काही जंत यकृतामध्ये असतात, तर काही फुफ्फुस किंवा इतर अवयवांमध्ये असतात. त्यामुळे कोणता जंत ओळखणे हे सर्वात महत्वाचे, कारण त्यांचा परिणाम त्याच्यावरून वेगवेगळा असू शकतो.
0: बरोबर. म्हणजे लक्षणं वेगवेगळी,
1: लक्षणं वेगळी असतात.
0: अच्छा. कसं ओळखायचं की आपल्या जनावराला जंत झाले आहेत?
1: सर्वप्रथम भूक कमी होणे, वजन कमी होणे, वाढ खुंटणे, जुलाब, अशक्तपणा, रक्तक्षय म्हणजे अनिमिया होणे, ही सामान्य लक्षणे कुठच्याही जंत प्रादुर्भाव प्राण्यांमध्ये दिसून येतात. काही वेळा पोट फुगणे, केसाचा पोत खराब होणे असेही दिसून येते. दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते.
0: बरं.
1: मात्र सुरुवातीला कोणत्याही स्पष्ट लक्षणे दिसत नाही, त्यामुळे नियमित निरीक्षण हे सर्वात महत्वाचे असते.
0: बरोबर. जनावरं जेव्हा बाहेरून चरून येत असतील तर त्यांच्या एकंदरीत याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, नाही का?
1: राईट. दूध कमी होणे हे सगळं अचानक होणार नाहीये, तुम्हाला त्यांच्यावर नियमितपणे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे.
0: बरोबर. आता मॅडम, तुम्ही आता म्हणालात की लक्ष ठेवणं, किंवा मग आपण जंतांचं जे निदान करतो तर हे कसं करायला हवं, काय सांगाल?
1: आता ही जंतांची अंडी ही विष्ठेत सापडतात, त्यामुळे विष्ठेची तपासणी करणं हे जंताचे निदानाचे महत्वाची पद्धत आहे. त्यामध्ये जंतांची अंडी शोधता येते आणि काही वेळा अंड्याच्या संख्येवरून संख्या मोजून संसर्गाचा
0: तीव्रता आपल्याला लक्षात येते.
1: हो हो.
0: म्हणजे किती प्रमाणात
1: किती इंटेन्सिटीमध्ये इन्फेक्शन झालं हे आपल्याला कळतं.
0: बरोबर. आपण म्हणतो की औषध दिलं जंतनाशकाचं की नियंत्रण झालं असं आपण समजतो, तर तसं आहे का नक्की?
1: असं पूर्णपणे सांगता येत नाही, कारण जंतनाशक औषध शरीरातील जंतांची संख्या कमी करते, परंतु प्राणी पुन्हा दूषित वातावरणात च्या संपर्कात आला तर पुन्हा त्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे औषधाबरोबरच स्वच्छता राखणे, योग्य व्यवस्थापन करणे आणि पुनर्संसर्ग रोखणे हे सर्वात महत्वाचे आहे. सो तुम्ही जंतनाशक औषध दिले ह्याचा अर्थ हे होत नाही की आता तो प्राणी जंतमुक्त झाला आहे, आपल्याला आजूबाजूच्या परिसराची त्याची तितकीच काळजी घ्यावी लागणार.
0: बरोबर आहे. म्हणजे परिसर आहे किंवा गोठ्याची मुख्यतः स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, नाही का? आता मॅडम, हे जंताचं जे औषध आहे तर हे साधारण आपण किती वेळा देणं गरजेचं असतं?
1: सर्व प्राण्यांसाठी एकच कालावधी हा योग्य नाही. प्राण्याचे वय, त्याची जात, चराई, आहार, राहण्याची पद्धत, परिस्थितीतील जंताचा प्रादुर्भाव यावर अवलंबून आहे. त्यामुळे फक्त ठराविक 3 किंवा 6 महिन्यात तुम्ही जंताचा औषध देण्याऐवजी गरजेनुसार विष्ठेची तपासणी करून पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने औषध द्यावे. अनावश्यक आणि वारंवार औषध देणे हे शक्यतो टाळावे.
0: बरोबर आहे. म्हणजे गरज नसताना
1: औषध देण्याची घाई करू नये आपण.
0: बरोबर. आता मॅडम, जेव्हा आपण ही औषधाची मात्रा देत असतो मग ह्याच्यामध्ये काही कमी जास्त असं म्हणजे प्रमाण जे आहे परिणाम होतो का म्हणजे जनावरांवर त्याचा?
1: मात्रा कमी दिल्यास सर्व जंत नष्ट होत नाहीत. काही जंत शरीरात जिवंत राहू शकतात. वारंवार अपुरी मात्रा दिल्यास औषधाला सहनशील जंत टिकून राहण्याचा धोका वाढतो आणि पुढे जंताच्या औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे प्राण्याचे वजन शक्य तितक्या अचूकपणे ठरवून योग्य मात्रा द्यावी.
0: बरोबर.
1: स्वतःहून मात्रा कमी जास्त करू नये. पशुवैद्यक त्याचं वजन अंदाजपणे कॅल्क्युलेट करून मग योग्य औषधं निवडतो.
0: म्हणजे पशुवैद्यक

0: एकमेकांची मदत घेणं गरजेचं
1: नक्कीच
0: आपल्या मनाने
1: कमी हा आपल्याला असं वाटलं की प्रभावी पडत नाहीये तर आपण थोडस वाढवून बघू असं न केलेलं योग्य.
0: बरोबर आहे. आता मॅडम जंतनाशक औषधांविरुद्ध प्रतिकार म्हणजे काय काय सांगाल?
1: जे औषध पूर्वी जंत प्रभावपणे नष्ट करत होते त्याच औषधाचा नंतर अपेक्षित परिणाम न होणे म्हणजे जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार निर्माण होणे.
0: बरं.
1: त्यामुळे नेहमी वापरले जाणारे औषध कमी परिणामकारक ठरू शकते आणि उपचार करणे अधिक कठीण होऊ शकते. याचा अर्थ पहिलं जे औषध आपण देत होतो ते चांगलं प्रतिबंध करत होता तर सेम डोस दिल्यानेही त्याचा प्रतिबंध होत नाहीये.
0: म्हणजे हे जंतांच्या प्रादुर्भावामुळे होत असेल नाही का?
1: नाही, हे खरं तर तुम्ही योग्य मात्रा न दिल्यामुळे होत.
0: अच्छा.
1: किंवा कमी मात्रा तुम्ही डोस व्यवस्थित कॅल्क्युलेट नाही केलाय त्यामुळे असे परिणाम दिसून येत. त्यामुळे चांगलं औषध जे अगोदर खूप चांगलं होतं ते आता काहीच परिणाम दाखवत नाहीये. त्याला जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार असं म्हणतो.
0: बरोबर.
1: म्हणजे रेझिस्टंट झाले.
0: आता हा प्रतिकार जो आहे तर हा निर्माण होऊ नये म्हणून मग पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
1: सर्वप्रथम त्याचा अनावश्यक वापर आपण शेतकरी म्हणून टाळावा.
0: बरोबर.
1: जंतासाठी योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरावी. औषधाचा परिणाम होत नसेल तर स्वतःहून मात्रा वाढवू नये तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार उपचारापूर्वी आणि उपचारानंतर निष्ठेची तपासणी करून औषधाचा परिणामही तपासता येतो.
0: बरोबर. म्हणजे निदानासाठी हे उपयोगी पडतं नाही का?
1: म्हणजे आपल्याला जर वाटतंय की ते नाही परिणाम दाखवत आहे आपण आपली शाश्वती करून घेण्यासाठी निष्ठेची अगोदर औषध देण्यापूर्वी आपण तपासणी करावी नंतर औषध द्यावे आणि नंतर पुन्हा तपासणी करावी.
0: बरोबर.
1: त्यामुळे आपल्याला कळतं की ते औषध
0: लागू पडतंय की नाही. आता मॅडम या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मगाशी पण म्हटलं की गोठ्याची स्वच्छता ही गरजेची आहे तर या जंत नियंत्रणामध्ये याचा किती महत्वाचा भाग आहे?
1: खरं तर गोठ्याची स्वच्छता तर खूपच महत्वाची आहे. कारण जंतांची अंडी ही प्राण्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. हे शेण जर गोठ्यात साचून राहिले तर जंतांची अंडी आणि त्यातून होणारी संसर्गक्षम अवस्था म्हणजेच त्याचं लार्वल स्टेजेस आपण जे म्हणतो पुन्हा प्राण्याच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून गोठा नियमित स्वच्छ करणे, ओलसरपणा कमी ठेवणे आणि शेणाचा योग्य विल्हेवाट लावणे हे फारच आवश्यक.
0: बरोबर.
1: विशेषतः खाद्य आणि पाण्याची जागा शेणाने दूषित होणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे.
0: बरोबर. म्हणजे जिथे आपण म्हणतो की त्या व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला जातो तिथे संख्या मोठी असते नाही का जनावरांची, तिथे हा प्रश्न जास्त निर्माण होत असेल नाही का? हा, मग तिथेही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
1: येस.
0: बरोबर. आता मॅडम खाद्य आणि पाण्याबाबत काय सांगाल, काय काळजी घ्यायला हवी?
1: खरं तर ही खूप साधी सोपीशी गोष्ट आहे पण खूप मोठा फायदा देणारी आहे. खाद्य शक्यतो स्वच्छ पात्रात द्यावे, ते थेट जमिनीवर टाकणे टाळावे. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि त्यात शेण किंवा माती मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
0: बरोबर.
1: विशेषतः खाद्याच्या पात्रात शेण पडले किंवा पाण्याची भांडी दूषित झाली तर प्राणी नकळत जंतांची अंडी हे गिळू शकतात.
0: अच्छा.
1: त्यामुळे स्वच्छ खाद्य आणि स्वच्छ पाणी हे जंत नियंत्रणाची पहिली पायरी.
0: बरोबर. म्हणजे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे याच्यामध्ये. आता मॅडम त्याच पद्धतीनं शेणाचं जे व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा योग्य पद्धतीनं जर केलं तर नियंत्रण होऊ शकतं का?
1: हो. जंतांची अंडी विष्ठेतून बाहेर पडतात त्यामुळे शेणाचे व्यवस्थापन हे जंत नियंत्रणाचा एक मोठा भाग आहे. शेण गोठ्यात किंवा आसपास साचू देऊ नये.
0: बरोबर.
1: ते नियमितपणे गोळा करून योग्य ठिकाणी ठेवावे. जर शेण खत म्हणून वापरणार असाल तर ते थेट शेतात न टाकता योग्य पद्धतीने कुजवून किंवा कंपोस्ट करून वापरलेले चांगले.
0: बरोबर.
1: योग्य कंपोस्टिंगमुळे काय होते तर उष्णता वाढते आणि या उष्णतेमुळे जंत आणि त्याचे जे इन्फेक्टिव्ह स्टेजेस आपण ज्याला म्हणतो ते वातावरणातच त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते मरून जातात. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जर आपण शेण व्यवस्थापन हे जर व्यवस्थित केले तर बऱ्यापैकी नियंत्रण करता येते.
0: आता मॅडम आपण बघतो की जे बाहेर चराई करणारी जी जनावरं असतात तर त्यांच्यामध्ये जंतांचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी मग काय करता येईल?
1: चराई करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे थोडेसे आव्हानात्मक आहे. कारण प्राणी ज्या कुरडावर चरतात त्याच ठिकाणी त्यांच्या विष्ठेतून ही जंतांची अंडी बाहेर पडतात, अळ्या जमा होतात. त्यामुळे शक्य असल्यास एकाच कुरणावर सतत चराई न करता आळीपाळीने चराई करावी.
0: बरोबर.
1: एका कुरणावर प्राण्यांची संख्या खूप जास्त ठेवू नये. तसेच खूप ओलसर किंवा अति दूषित भागात सतत चराई

0: करावी. विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त दूषित कुरडाईपासून दूर ठेवणे हे उपयोगाचे ठरते. त्यामुळे प्राण्यांना पुन्हा पुन्हा जंतांचा संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी करता येते.
1: अच्छा,
0: पाश्चर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला करायचंय,
1: पद्धत
0: ती अवलंबायची आहे. आणि
1: कारण आपण आता बघतो आता सगळीकडे हिरवळ आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे जनावरं कुठेही चरताना दिसतात आपल्याला, मग त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त निर्माण होतो नाही का. आता तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायला पाहिजे. आता मॅडम, ऋतुमान जे आहे तर याचा जंतांच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो का काही?
0: हो, नक्कीच होतो. अनेक जंतांची अंडी आणि अळ्या, अळ्यांच्या वाढीसाठी तापमान आर्द्रता ही फार महत्वाची असते.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो आणि काही जंतांचे इन्फेक्टिव्ह स्टेजेस हे जास्त काळ टिकू शकतात त्या वातावरणात.
1: बरोबर.
0: त्यामुळे पावसाळा किंवा दमट हवामानात प्राण्यांकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते.
1: बरोबर.
0: त्यांची विष्ठा आणि शरीराची स्थिती पाहणे, गरजेनुसार तपासणी करणे योग्य ठरते. मात्र प्रत्येक जंतावर ऋतुमानाचा परिणाम सारखाच होईल असं नाही, त्यामुळे त्या जंताचं कुठच्या प्रकारची जंता आहे त्याचं निदान करणे सर्वात महत्वाचे असते.
1: म्हणजे मॅडम असं आहे का की गाई म्हशी आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत तर यांच्यामध्ये हे प्रमाण असं वेगवेगळं असेल नाही का?
0: हो,
1: जंतांचं सुद्धा दिसून येत असेल.
0: हो,
1: मग त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला हवं.
0: हो, शेळ्या मेंढ्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणून येतो. शक्यतो जून जुलैच्या दरम्यान फेशोलॉसिस ह्या जंतांचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेळ्यांमध्ये तो अधिक दिसतो कम्पेअर टू गाई आणि म्हैशींमध्ये.
1: आता मॅडम, आता आपण बोललो की ऋतुमानाचा परिणाम होत असतो, मग हे जंतनाशक औषध जेव्हा आपण देतो तर ही वेळ सुद्धा ऋतुमानानुसार मग बदलते का?
0: काही वेळा बदलू शकते, पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सगळ्या प्राण्यांना सगळ्या ठिकाणी एकच वेळापत्रक हे लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: आपल्या भागातील हवामान, कोणते जंत आढळतात, प्राणी कुठे चरतात, त्याचा पूर्वीचा संसर्ग आणि आवश्यक असल्यास विष्ठेची तपासणीची निष्कर्ष, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून पावसाळा आला म्हणजे सगळ्या प्राण्यांना जंतनाशक द्यायचे असे सरसकट नियम करण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
1: बरोबर, नक्कीच. आता मॅडम, आपण जेव्हा औषध देतो पण हे औषध दिल्यानंतर सुद्धा पुन्हा जंत होऊ शकतात का?
0: हो.
1: अच्छा.
0: नक्कीच होऊ शकतात. यालाच आपण पुन्हा संसर्ग म्हणतो.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ औषध दिल्यानंतर शरीरातले जंत कमी झाले पण प्राणी पुन्हा त्याच दूषित कुरडावर चरायला गेला आणि दूषित पाणी प्यायला तर नवीन संसर्ग होऊ शकतो.
1: बरं.
0: म्हणून केवळ औषध देऊन थांबायचं नाही, औषधाने शरीरातील जंत कमी होतात पण वातावरण दूषित राहिले तर पुन्हा संसर्ग होऊन त्याला पुन्हा जंत होऊ शकतात. त्यामुळे उपचार आणि प्रतिबंध हे दोन्ही एकत्र केले पाहिजे.
1: बरोबर. अच्छा. आता मॅडम, आपण हे सगळे उपचार करतो, उपचार केल्यानंतर ह्या उपचारांचा परिणाम झालाय की नाही तर हे पशुपालकांना कसं समजेल?
0: साधारणपणे प्राण्यांची भूक सुधारते, शरीर स्थिती सुधारते, वजन वाढते, दूध किंवा इतर उत्पादनात सुधारणा दिसून येते. पण ही सुधारणा केवळ जंतनाशक औषध दिल्यामुळे झाली आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी गरज असल्यास उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करता येते. विष्ठेतील जंतांची अंड्यांची संख्या जर कमी झाली ह्याचा अर्थ आपण जे औषध दिलं आहे ते योग्य रीतीने काम करतंय.
1: बरोबर. आता मॅडम, मोठ्या पशुपालन केंद्रामध्ये अनेक प्राणी असतात म्हणजे त्यांची संख्या जास्त असते तर मग अशा वेळेला जंत नियंत्रणाची योजना कशी करायला हवी?
0: तर मोठ्या कळपात नियोजन हे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम त्या कळपात कोणते जंत आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्यासाठी आवश्यकतेनुसार विष्ठेची तपासणी करावी. त्यानंतर प्राण्यांची नियमित निरीक्षण करावे. योग्य वेळी उपचार, गोठ्याची स्वच्छता, शेणाचे व्यवस्थापन आणि चराई नियोजन करावे.
1: बर.
0: नवीन प्राणी आणला तर त्याची तपासणी करून काही काळ त्याला वेगळे ठेवणे कधीही चांगले.
1: बरोबर.
0: कारण त्याचबरोबर नवीन प्रकारचे जंतही कळपात येऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम तपासणे. कारण केवळ औषध दिले म्हणजे जंतांचे नियंत्रण झाले असे नाही. थोडक्यात सांगायचं तर जंत ओळखा, योग्य उपचार करा, परिणाम तपासा, वातावरण स्वच्छ ठेवा आणि पुनर्संसर्ग

0: रोखा
1: बरोबर आहे. म्हणजे हेच त्याचं मुख्य नियोजनाचा भाग
0: भाग
1: आहे.
0: आहे.
1: बरोबर.
0: सो आपण त्या पॉइंट वरती आपण भर दिला पाहिजे.
1: बरोबर आहे. आता मॅडम, प्राण्यांना चांगला आहार दिला तर जंतांचा परिणाम हा कमी होऊ शकतो का?
0: हो, नक्कीच त्याचा फायदा होईल. चांगला आणि संतुलित आहार मिळाल्यास प्राण्यांची एकूण आरोग्य स्थिती सुधारते, चांगली राहते आणि तो जंत संसर्गाचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये पुरेशी ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्व मिळणं हे फार महत्वाचे आहे. कुपोषित प्राण्यांमध्ये जंतांचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. उदाहरणार्थ वाढ खुंटणे, वजन कमी होणे किंवा उत्पादन कमी होणे.
1: अच्छा.
0: त्यामुळे जंत नियंत्रण करताना औषधोपचाराबरोबरच योग्य पोषणाकडेही लक्ष देणे फार आवश्यक आहे.
1: मॅडम, आता आपण एवढी सगळी चर्चा केली की जंतांचा प्रादुर्भाव कसा होतो, आपण निदान कसं करायला हवं आणि त्याचप्रमाणे आपलं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं ठरतं या सगळ्यामध्ये, मग तुम्ही शेवटी पशुपालकांना एक काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही?
0: माझा पशुपालकांना एवढाच संदेश आहे की जंतांकडे दुर्लक्ष करू नका, पण त्याचबरोबर गरज नसताना औषधही देऊ नका. प्राण्यांचे नियमित निरीक्षण करा, गरज असल्यास विष्ठेची तपासणी करा, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरा, गोठा स्वच्छ ठेवा, खाद्य आणि पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्या.
1: बरोबर.
0: शेणाचं योग्य व्यवस्थापन करा आणि चराईचं योग्य नियोजन करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जंत नियंत्रण म्हणजे फक्त जंतनाशक औषध देणे नाही, तर औषधाबरोबर स्वच्छता, योग्य आहार, चांगले व्यवस्थापन आणि पुनर्संसर्ग रोखणे या सर्व एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.
1: बरोबर आहे.
0: कारण आपण जंतांचा प्रादुर्भाव होण्याची वाट पाहून उपचार करण्यापेक्षा जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अधिक काळजी घेतली तर ती अधिक प्रभावी आणि योग्य ठरेल.
1: नक्कीच. बरोबर आहे. मॅडम, एकंदरीतच परोपजीवी जंतांचा जो प्रतिबंध आहे आणि नियंत्रण आहे, तर हे कसं करायला हवं याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे, 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्झवर। रात्रीचे 8 वाजतायत। श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 कोकण दर्शन सफर, आडिवरे महाकाली आणि कनकादित्य मंदिराची तसंच ऑर्गन निर्मिती, सहभाग महाकाली देवस्थान, अध्यक्ष प्रसाद शेट्टे, ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते, कारागीर संजय तराळकर आणि आनंद ओळकर। या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे सोनाली सावंत यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत, वंदना मुसळे, तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। तर श्रोते हो, नक्की उद्या सकाळी 8:40 ऐका आमचा कार्यक्रम कोकण दर्शन सफर।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।
5: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो, एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं, त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत। परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरी सुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो। मी एक नेहमीच उदाहरण देतो, ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले, असे बेंच मारले, तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे? तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे, पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात। त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे।
2: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्झवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
6: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 ITI शिक्षण, रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल।
7: ITI करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा ITI करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचा स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा। कारण ITI हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की ITI म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी ITI ला ऍडमिशन घेईन, पण खरं सांगू का ITI हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं। ITI मधून प्रशिक्षण घ्या, मग ॲप्रेंटशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या। एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरावून घेऊ शकत नाही।
6: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर।

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश 3ऱ्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेचे असलेले तलाव शोधून दुरुस्ती करणं ही कामंही केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेल उत्पादकांच्या संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं असून सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा दिला जाईल असं संघटनेनं म्हटलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. MD, MS, DNB आणि DRNB या अभ्यासक्रमांसाठी 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती. 2,65,960 उमेदवार परीक्षेला बसले होते. उमेदवारांना NBMSच्या अधिकृत संकेतस्थळावरून गुणपत्रिका डाउनलोड करून घेता येईल. परीक्षेची उत्तर तालिका येत्या 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. देशातले स्टार्टअप्स, विद्यापीठं, अभियंते, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान कंपन्या देशाच्या आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादनाच्या ध्येयासाठी योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी यांनी केलं. नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा आणि उद्योग यांच्या एकात्मतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. त्यांनी युद्धभूमीवर शस्त्र टिकवून ठेवण्याची, त्यांची पुनर्भरण करण्याची आणि दुरुस्ती करण्याची साधनं असण्याच्या गरजेवरही भर दिला. नवीन राष्ट्रीय वीज धोरण लवकरच जाहीर होईल असं केंद्रीय वीज विभागाचे सचिव

0: पंकज अगरवाल यांनी आज सांगितलं. फिक्की या उद्योजक संघटनेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या देशातल्या वीज उद्योगांच्या दुसऱ्या परिषदेत ते आज बोलत होते. वीज विषयक नवीन राष्ट्रीय धोरणाचा मसुदा वीज मंत्रालयानं गेल्या जानेवारीत जारी केला होता. त्यावर सर्व संबंधितांकडून आलेल्या सूचना समाविष्ट करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो मांडण्यात येईल असंही अगरवाल यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृत्य ही देशविरोधी असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या राज्यघटनेवर आणि न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे असा आरोपही त्यांनी केला. मतदान प्रक्रियेचं रक्षण करण्याची घटनादत्त जबाबदारी ही निवडणूक आयोगावर आहे. ही प्रक्रिया जर उद्ध्वस्त झाली तर कायदा आणि राज्यघटनेचं अस्तित्व धोक्यात येतं, या संस्था निरर्थक ठरतात असंही ते म्हणाले. विविध राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याची खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अधिक अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. UPI द्वारे होणाऱ्या एकंदर व्यवहारांपैकी केवळ 10% रकमेच्या व्यवहारांवर शुल्क लागण्याची शक्यता आहे असा अंदाज NPCIचे अध्यक्ष दिलीप आसवे यांनी आज मुंबईत व्यक्त केला. हे शुल्क ग्राहकांकडून वसूल केलं जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. वर्षाला 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांकडून एकूण शुल्कापैकी 80% शुल्क जमा होईल. हे उद्योग क्रेडिट कार्ड स्वीकारतात आणि त्यावर अतिरिक्त व्यवहार शुल्क भरतात, त्यामुळे हे उद्योग ग्राहकांवर UPI वरील शुल्काचा भार टाकणार नाहीत असा अंदाजही त्यांनी वर्तवला. टूना मासा किंवा इतर व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेले मासे खाणं टाळू नये असा सल्ला कोची इथल्या ICAR केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेनं दिला आहे. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळच्या अटलांटिक महासागरातल्या माशांच्या अभ्यासावर स्किप जॅक टूनामध्ये परजीवी असल्याचा अहवाल प्रकाशित झाला होता, त्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. टूनासह भारतीय किनारपट्टीवर तपासलेल्या माशांमध्ये हानिकारक परजीवी संसर्गाची कोणतीही बाह्य लक्षणं आढळलेली नाहीत. इतर प्रदेशातले असे निष्कर्ष भारतीय सागरी हद्दीत पकडलेल्या माशांना लागू करू नयेत असंही या संस्थेनं म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात पाली पोशेरी या गावात एका रबर कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी 10:00 सुमाराला ही दुर्घटना झाली. या भिंतीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान चढवलं गेल्यानं ती कोसळल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवम्मा राजू, विशाल थेन्नरसू, विद्या रामराज आणि मनू TS यांनी रौप्य पदक पटकावलं. भारत या स्पर्धेत 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांचा सह चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक

0: पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग चौथा विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 झाले आहेत. आता आस्वाद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी, तर गायक कलाकार अरुण दाते.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांची ही रचना. गायक कलाकार आहेत सुधीर फडके.

कार्यक्रमातली यानंतरची रचना आहे अशोकजी परांजपे यांची. संगीतकार आहेत अशोक पत्की, तर गायिका आहेत सुमन कल्याणपूर.

हे शब्द होते बालकवी यांचे आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर, तर गायिका होत्या लता मंगेशकर. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची. संगीतकार होते अशोक पत्की, तर गायक कलाकार भूपेंद्र. या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आयटीआय शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
1: आयटीआय करून मला नोकरी मिळेल का, एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा आयटीआय करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण आयटीआय हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आयटीआय म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी आयटीआयला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, आयटीआय हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. आयटीआय मधून प्रशिक्षण घ्या, मग ऍप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरवून घेऊ शकत नाही.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, तर 9:45 इन्साइट्स. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम 8:15

मोहम्मद रफी यांनी हे गीत गायलं होतं आरजू या चित्रपटाकरता. रचना होती हसरत जयपुरी यांची, तर संगीतकार होते शंकर जयकिशन. या रचनेबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची दुसरी सभा. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया त्यांनी गायलेला राग यमन. त्यांना साथ संगत अशी आहे तबला सुभाष कामत, हार्मोनियम बबन मांजरेकर. तर ऐकूया विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग यमन.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना सातसंगत अशी होती, तबला सुभाष कामत आणि हार्मोनियमवर होते बबन मांजरेकर. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 11 वाजता हिंदीतल्या तर 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. प्रथम हिंदीतल्या बातम्या.